शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: रामकृष्ण हरी। आपल्या समोर केलेली स्तुती हे केवळ एक कौतुक असतं, त्यामागे हेतू असतो किंवा तात्पुरता शिष्टाचार देखील म्हणता येईल, पण आपल्या मागे केलेली टीका हे मात्र आपलं खरं अस्तित्व असतं। हे जरी सत्य आहे की पाठ फिरवताच प्रत्येकाच्या पदरी निंदा येतात, तरी त्यामध्ये अर्ध सत्य लपलेलं असतं। म्हणून म्हणतात की मिठासारखे मित्र नेहमी जपून ठेवण्याचं धाडस बाळगावं, कारण ते अनावश्यक प्रशंसा वा निंदा करत नसतात, पण वास्तव मात्र दृष्टीस आणून देतात। इतिहास साक्षी आहे, मिठाला कधी कीड लागत नाही आणि खरे मित्र कधीही सोडून जात नाही।
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभदिन आयोरे मध्ये मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 28 जून हा दिवस भविष्यातील नियोजन आणि जागतिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. राष्ट्रीय विमा जागरूकता दिन आयुष्यातील अनपेक्षित संकटांपासून स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आर्थिक संरक्षण करण्यासाठी विमा किती महत्वाचा आहे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आपल्या भविष्याचे योग्य नियोजन करण्याची आठवण करून देतो. ऐतिहासिक वर्सायचा तह. पहिल्या महायुद्धाची अधिकृत सांगता करणारा ऐतिहासिक व्हर्सायचा तह आजच्या दिवशी 191 डायडमध्ये फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्यात स्वाक्षरित करण्यात आला होता. या करारानं जागतिक राजकारणाला एक नवीन दिशा दिली. जन्म आणि जयंती. आजचा दिवस जागतिक तंत्रज्ञान आणि भारताच्या आर्थिक इतिहासाला कलाटणी देणाऱ्या दोन महानायकांच्या जन्माचा साक्षीदार आहे. P.V. नरसिंह राव भारताचे 9वे पंतप्रधान, ज्यांना भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक म्हटलं जातं. 1991 कठीण काळात त्यांनी घेतलेल्या धाडसी आणि क्रांतिकारक आर्थिक निर्णयांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलला. ते एक महान बहुभाषिक विद्वान देखील होते. एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक. स्पेस एक्स आणि टेस्लाचे संस्थापक, ज्यांनी अंतराळ प्रवास, इलेक्ट्रिक कार्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता च्या माध्यमातून मानवी भविष्याला एक नवी कल्पकता दिली आहे. आज इलॉन मस्क यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याच जीवनातून आलेला एक अत्यंत प्रेरणादायी विचार म्हणजे, जेव्हा एखादी गोष्ट तुमच्यासाठी पुरेशी महत्वाची असते तेव्हा परिस्थिती तुमच्या बाजूने नसली तरीही तुम्ही ती केलीच पाहिजे. आणि आजची बोधकथा. एक तरुण उद्योजक होता ज्याचं स्वप्न होतं की मानवानं मंगळ ग्रहावर जावं आणि अंतराळ प्रवास स्वस्त व्हावा. त्याने स्वतःचे पैसे लावून एक कंपनी सुरू केली आणि रॉकेट बनवायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्याने रॉकेट लॉन्च केलं तेव्हा ते हवेतच जळून खाक झालं. तरीसुद्धा त्याने हार मानली नाही. त्याने पुन्हा पैसे उभे केले आणि दुसरं रॉकेट सोडलं, पण तेही अपयशीच ठरलं. तिसऱ्यांदा प्रयत्न केला तेव्हाही रॉकेट कशामुळे तरी कोसळलं. लोकांनी त्याची थट्टा केली, त्याला वेडा म्हटलं आणि त्याच्याकडे असलेले सर्व पैसे आता संपले होते. कंपनी दिवाळखोरीत निघण्याच्या मार्गावर होती. पण त्या तरुणाचा स्वतःच्या कल्पनेवर आणि कष्टावर अढळ विश्वास होता. त्याने आपलं घर, गाड्या गहाण ठेवल्या आणि शेवटचे पैसे गोळा करून चौथ्यांदा रॉकेट लॉन्च केलं आणि यावेळी चमत्कार झाला. ते रॉकेट यशस्वीरित्या अवकाशात पोहोचलं. ती कंपनी दुसरी कोणी नसून स्पेस एक्स होती आणि तो माणूस होता इलॉन मस्क. तात्पर्य हेच, अपयश म्हणजे तुमच्या प्रवासाचा शेवट नाही, तर ती यशाच्या मार्गातील एक पायरी आहे. जर तुमच्याकडे स्वप्न पाहण्याचं धाडस असेल आणि सलग 3 अपयशानंतर सुद्धा चौथ्यांदा उभं राहण्याची जिद्द असेल तर जग तुम्हाला कधीच हरवू शकत नाही. आज 28 जूनचा हा दिवस आपल्याला P.V. नरसिंह राव यांच्याकडून कठीण परिस्थितीत मार्ग काढण्याची आणि इलॉन मस्क यांच्याकडून अशक्य गोष्टी शक्य करण्याची प्रेरणा देतो. जर आपले विचार शुद्ध असतील, कर्म प्रामाणिक असेल आणि आपल्या मनात कष्टाची तयारी असेल तर विश्वातील कोणतीही शक्ती तुमचा दिवस खराब करू शकत नाही. प्रत्येक उगवणारा सूर्य आपल्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत असतो. म्हणूनच मनातल्या सर्व शंका बाजूला ठेवा आणि आजचा दिवस, आजचा प्रत्येक क्षण शुभच आहे असं ठरवा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

श्रीराम समर्थ 28 जून। परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे। एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठवली। आता राजा आपली पूजा करील असे त्याच्या मनात आले। हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठवला की आपण एकटेच यावे, त्याप्रमाणे आपण अभिमानाचे घासोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे, तसेच सद्गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे। मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत तुझे पण आलेस। अभिमान वाढवण्याकरता देवाकडे नाही जाऊ, दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपल्या अभिमान वाढीला लागला आहे असे समज म्हणावे। पोरा बाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे। आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे। भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावे। अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही। एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने घाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे। त्याचप्रमाणे आपली मुले बाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहे, त्यांचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल, पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे। संन्यासाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच, त्याचप्रमाणे आपण भजन पूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे। जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत। स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये। मनाने आपण खंबीर झाले पाहिजे। ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात, त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे। आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो। नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी, तसेच जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी। फार वाचू नका, जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृती जाणा। जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी। परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे। समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे। भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो। सर्व काही करावे पण खरे प्रेम साधना

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आपले खानदेश, आपली माणसं।
1: ए आई, मला ऍक्टर व्हायचंय ग।
2: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस।
3: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कान्हललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
2: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत
3: अनुभवी प्रशिक्षक
2: हेमंत पाटील, अनिल मोरे, संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे।
3: आत्मविश्वास, अभिनय, ऑडिशनची तयारी, सर्व काही एकाच ठिकाणी।
4: स्थळ कान्ह ललित कला केंद्र, मनभावन संकुल, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, जळगाव।
3: नोंदणीसाठी संपर्क
2: 9970771713
3: 9960855753। कान्ह ललित कला केंद्र
2: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा।
3: कान्ह ललित कला केंद्र।
2: कान्ह ललित कला केंद्र।
5: कृषी संदेश।

0: નમસ્કાર શેતકરી બંધન. શેતકરી બંધનનો ફૂલશેતી હા જો વિષય આહે ત્યાંમાંથી અધિકાધિક પૈસા કરવાના દૃષ્ટિકોનાતું સુયોગ્ય નિયોજન, ભાંડવલ, અશા પ્રકારની જમીન આણી યોગ્ય હવામાન જર ઉપલબ્ધ અસેલ તો અધિકાધિક પૈસા કરવાના દૃષ્ટિકોનાતું ફૂલશેતી હી એક મહત્વાચી બાબત. ત્યાંતહી મહત્વાચે ફૂલ પીકચે આપણ જ્યાંચા ઉલ્લેખ કરતો त्याच्यामध्ये शेवंती आणि गुलाबाचा समावेश होतो. तर शेवंती व गुलाब लागवडीचं जे पायाभूत तंत्रज्ञान आहे लागवडीचं त्याविषयी आपण थोडा उहापोह करणार आहोत. शेवंती लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन आवश्यक असते. तसेच फुले येण्याच्या काळात वातावरण थंड आणि कोरडं आवश्यक असतं. लागवड जी आहे शेवंतीची ती मुनवे वापरून करतात. चांगली मुनवे मिळून निवडून साधारणतः 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर एप्रिल महिन्यामध्ये याची लागवड करावी. हेक्टरी 1,10,000 ते 1,12,000 मुणवे याकरता आपल्याला लागतं. शेवंतीला खताच्या मात्रा देताना भर खतापैकी 50 बैलगाड्या कुजलेलं शेणखत आणि रासायनिक खत देताना प्रति हेक्टरी 150 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश या पिकाकरता शिफारसीत आहे किंवा आपण तो सांगत असतो. संपूर्ण स्फुरद आणि पालाश व अर्धनत्र हे लागवडीच्या वेळी द्यायचं असतं आणि राहिलेलं अर्धनत्र लागवडीनंतर 1.5 महिन्यांनी द्यायचं असतं. उत्पादन सर्वसाधारणपणे 60 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर मिळतं. जूनमध्ये लागवड केल्यास फुलं उशिरा मिळतात, त्यामुळे एप्रिल महिन्यात लागवड केली की दिवाळी आहे, दसरा आहे, या सणाच्या वेळी फुलांना चांगली मागणी असते. शेवंतीच्या पांढरी रेवडी, पिवळी रेवडी, झिपरी, सोनाली, बिरबल सहाणी या काही प्रमुख जाती आहेत. परंतु आपण ह्या सगळ्या निवड करण्यापूर्वी वानाच्या कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यान विद्या यांच्याशी संपर्क करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण याची लागवड करावी. गुलाब लागवडीच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. गुलाबाच्या फुलाचे निरनिराळे प्रकार पडतात. सुधारित वाणामध्ये फर्स्ट रेड, नोबलिस, स्कायलाईन, कॉन्फिटी, टिनाके बियाका, टेम्पटेशन, पॅशन, गोल्डन स्ट्राईक, पोलो इत्यादी आपल्याला काही त्याचे प्रकार किंवा वाण म्हणता येतील. लागवड साधारणतः 40 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर करावी. गुलाबाची जी मुळं आहेत ती फार खोलवर जात नाही, पण आडवी मात्र पसरतात, म्हणून जमीन जास्त खोलपर्यंत नसली तरी चालते. मात्र चांगली सकस आणि पाण्याचे उत्तम निचरा होणारी जमीन याच्याकडे राहते आवश्यक आहे. माती परीक्षणानुसार 5 ते 10 किलो शेणखत, 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश किंवा आपण त्यापेक्षाही सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 30 ग्रॅम नत्र, 30 ग्रॅम स्फुरद आणि 20 ग्रॅम पालाश जर आपण प्रति चौरस मीटर लागवडीच्या वेळी व त्यानंतर 400 ग्रॅम नत्र, 200 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति आठवडा जर दिलं तर ते चांगलं राहतं. वेळोवेळी वाळलेली रोगट पाने आपण काढून टाकली पाहिजे. तसेच गादी वाफे खुरपून भुसभुशीत ठेवली पाहिजे. ही झाली पायाभूत तंत्रज्ञान. तर आपल्याला शेवंती आणि गुलाबाच्या लागवडीविषयी जर अधिक विस्तृत माहिती, योग्य वाणाची निवड आणि त्याबाबतीत जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विषय विशेषज्ञ उद्यान विद्या यांच्याशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसार तंत्रज्ञान वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश. नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्यामची आई परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव सांब सदाशिव पाऊस दे. त्यावर्षी पाऊस आधी चांगला पडला पण मागून पडेना, लावणी झाली होती पण पुढे शेतातील चिखल वाळून गेला, खाचरातील पाणी नाहीसं झालं होतं, माळावरील गवत सुकून जाऊ लागलं, लोकांना काळजी वाटू लागली, शेतकरी आकाशाकडे आशेनं बघत होता, कुठे काळा डाग दिसतो का पाहत होता, पाऊस हा आधार आहे. पावसामुळं जग चाललंय. पाऊस नाही तर काही नाही. जीवनाला पाणी पाहिजे. पाण्याला शब्दच मुळी जीवन आहे. संस्कृत भाषेत पृथ्वीला पाण्याला जे शब्द आहेत त्यात केवढं काव्य आहे. पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्यानं योजला तो केवढा थोर कवी असेल. तसंच पाण्याला जीवन हा शब्द ज्यानं लावला त्याचंही हृदय किती मोठं असेल. पाण्याला किती गोड गोड नावं आम्ही दिली आहेत. पाण्याला अमृत, पय, जीवन अशी सुंदर नावं ज्यांनी दिली त्या पूर्वजांचं मला कौतुक वाटतं. पाण्याला अमृत नाही म्हणायचं तर कशाला म्हणायचं. कोमेजलेल्या फुलांवर थोडं पाणी शिंपा. वाळलेल्या झाडाला पाणी घाला. सुकलेल्या गवतावर चार दवाचे थेंब पडू देत म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी येते. मरणालाही जीवन देणारं म्हणजे पाणीच होय. थोडं पाणी प्या, लगेच थकवा दूर होतो, हुशारी येते. पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटलंय. आई मुलाला दूध देते पण दुधाहूनही पाणी थोर आहे. पाणी नेहमी पाहिजे. पाण्याचा रस जन्मल्यापासून मरे पावे तो पाहिजे. प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणेच हे पाणी आहे असं ऋषी म्हणतो. पाण्यात जीवनशक्ती आहे तशी कशात आहे. पाण्याचा महिमा कोण वर्णन करील. पुन्हा निरुपाधिक गंध नाही, आकार नाही, जो रंग द्याल जो गंध द्याल तसं ते पाणी आहे. पाणी म्हणजे भगवंताचं रूप आहे. त्यावर्षी पाणी पडेना, पीक वाढेना, अवर्षणाची चिन्ह दिसू लागली. अवर्षण जावं आणि वर्षाव व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे. गावात शंकराचं देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवा वयाचे. भटजी रुद्र म्हणत असतात आणि काही लोक पाण्याचे हंडे भरभरून आणत असतात आणि ओतीत असतात. 7 दिवस अहोरात्र अभिषेक करावयाचा. 7 दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो त्याची यादी होत असे आणि त्यांना वेळ वाटून ते देत. तसंच पाणी आणण्याच्याही पाळ्या लावीत. शंकराच्या देवळात गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्र सुक्त फार गंभीर, तेजस्वी आणि उदात्त आहे. कवीच्या त्या ऋषीच्या डोळ्यांसमोर सर्व ब्रह्मांड आहे असं वाटतं. भराभरा सारी सृष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून जात आहे असं वाटतं. सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत. तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे असं वाटतं. माझ्या वडिलांना रुद्र येत असे. त्यांची रात्री 12 नंतर पाळी येत असे. आई म्हणाली, जाणारे देवळात, तू पाणी आणावयास नाही का लागत, जा.
3: केवढाले हंडे आणि घागरी,
2: मी म्हटलं. अरे आपली लहानशी कळशी घेऊन जा, नाहीतर तांब्या नेलास तरी चालेल. विहिरीतून एक एक तांब्या बुडवून आणावा आणि देवावर ओतावा. गणपतीच्या विहिरीत ओतरावयाचेही सोपे आहे. तो तांब्या घेऊन जा, आई म्हणाली.
3: एवढासा तांब्या काय घेऊन जायचं. तू म्हणशील की झारी नाही तर पंचपुत्रीच घेऊन जा, लोक हसतील तिथं.
2: मी ना खुशीनं म्हटलं, श्याम कोणी हसणार नाही. उलट तू मोठी कळशी उचलू लागलास तर मात्र लोक हसतील. भक्तीबाहेर काम करू पाहणं तेही वाईट, पण आपल्याला जेवढं करता येईल ही न करणं तेही वाईट. ती लहानशी खार, तिला वाटलं आपणही रामाच्या सेतूला मदत करावी. हा सेतू बांधणं पवित्र आहे. रावणाला दूर करणं हे सगळ्या जगाच्या हितासाठी होतं. त्यामुळं साऱ्या जगानं त्या कामात भाग घेणं योग्य होतं. ती लहानशी खारकुंडी, वाळूत लोळे आणि वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिटकत तिच्या केसात अडकत ते सेतूजवळ आणून ती टाकीत. तिथे जाऊन अंग झाडी आणि ते कण पडत. तिला शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करीत होती. तुला हंडा उचलत नसेल तर कळशी घे, कळशीनं दमलास तर तांब्या आण, त्यानेही दमलास तर फुलपात्र. जा श्याम, किती रे सांगायचे, आई मला समजून सांगत होती। शेवटी मी उठलो, लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो। कितीतरी मुलं पाणी नेत होती, शंकराला कुंडीत होती, पाण्यात बुडवीत होती, देवळात मंत्र चालले होते, पाणी ओतले जात होते, गंभीर देखावा होता। माझ्याहून लहान लहान मुलं तांबे भरून पाणी नेत होती। मी त्यांच्यात मिसळलो, मला प्रथम लाज वाटत होती। एक भटजी मला म्हणाली,
4: श्याम आज आलास वाटते, तो इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती होय।
2: मी काही बोललो नाही। लहान मुलं पाणी आणताना मंत्र म्हणत होते, संस्कृत नव्हे त्यांचे मंत्र मराठीत होते। संब सदाशिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे, पैशाने पायली विकू दे। संब सदाशिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे, पैशाने पायली विकू दे, हे त्यांचे मंत्र होते। पाऊस पडो, शेत भात पिकोत, स्वस्ताई हो, असं देवाजवळ ती मुलं मागत होती। मला प्रथम लाज वाटत होती, संस्कृत रुद्र येत नव्हतं, माझी लाज पळून गेली। मीही मोठ्यानं सांब सदाशिव पाऊस दे असं म्हणू लागलो। मीही त्या मुलात मिसळून गेलो, त्यांच्याबरोबर नाचू लागलो। सामुदायिक कामात आपणासही जे करता येईल ते आपण निर्लसपणे केलं पाहिजे, त्यात कसली लाज। मुंगीनं मुंगीप्रमाणे काम करावं, हत्तीनं हत्तीप्रमाणे।
5: रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
6: नमस्कार दोस्तों, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं 90.8 FM रेडियो मन भावन पर कार्यक्रम सुनो भाई साधो। दोस्तों, हमारे समाज में एक बहुत पुरानी और मशहूर कहावत है कि काठ की हांडी बार बार चूल्हे पर नहीं चढ़ती। इसका सीधा सा मतलब है कि अगर आप लकड़ी के बर्तन में खाना पकाना चाहें तो वह आग के संपर्क में आते ही जलकर राख हो जाएगी। वह प्रयोग सिर्फ एक ही बार हो सकता है, दोबारा इसका इस्तेमाल मुमकिन नहीं है। विधाता ने हमें यह जो इंसानी शरीर दिया है, यह भी उस काठ की हांडी जैसा ही है जो समय की आग पर चढ़ा हुआ है। अगर अवसर हमें सिर्फ एक बार के लिए मिला है, लेकिन हम इस बात को भूलकर जीवन भर यही सोचते रहते हैं कि अभी तो बहुत उम्र बची है, बाद में सही रास्ते पर चल पड़ेंगे। कबीर साहब आज हमें इसी भ्रम से आज़ाद कर रहे हैं। आइए सुनते हैं कबीर साहब का यह बेबाक दार्शनिक सूत्र। राम नाम जाप्या नहीं, लागी मोटी खोड़ी, काया हांडी काठ की, नाऊ चढ़े बहोड़ी।

0: श्रोतो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: माझा रेडिओ, आपला रेडिओ, सगळ्यांचा रेडिओ.

0: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.
1: रामगीता चिंतन भाग 25. अनिष्ट रूढ्या, अंधश्रद्धा समाजाप्रती घातक आहेत. त्या नष्ट करून सत्याप्रती श्रद्धा निर्माण करण्याचेही काम साधू संतांनी वेळोवेळी केलं. इतिहासाचे दाखले त्यांनी दिले आहेत. छत्रपती शिवरायांना भवानी मातेने प्रत्यक्ष तलवार दिली, त्यावेळी त्यांनी कोणीही जीव बळी दिले नाहीत. यावरून आमचा देव कर्तव्य परायण आहे. मग देव आणि दारू अंगात येण्याचा प्रश्नच नाही. नशा शराब मे नाही, यदि होती तो बोतले उचलती. तेव्हा दारू किंवा नशिल्या वस्तू जशा पिल्याशिवाय अंगात येत नाही, तसा देव किंवा देवी अंगात आणल्याशिवाय येत नाही. तुकोबा राय लिहितात, देव पाहायचे गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. देव रूप होणं वेगळं आणि देव अंगात येणं वेगळं आहे. दिव्य विचाराचे साधनेनी देवत्व जीवाला प्राप्त होते, तेव्हा त्याला समाजाची सुख दुःख आपली वाट. संत शिरोमणी तुकोबा रायांनी भंडारा डोंगरावर जाऊन भक्तिप्रेमाचा आनंद प्राप्त केला. ती अंधश्रद्धा म्हणून नव्हे, गावाचे चार सज्जन मिळून अनिष्ट प्रथा बंद कराव्या त्यांनी. ज्याने गावास पावे नुकसानी ते न ठेवावे ते. काही उत्तम शेतकरी टोचती बैलाशी तुतारी, रक्त काढूनी वासनापुरी करीती आपुली. देवाची या नावाखाली काही देतात जीव बळी, बंद करावी प्रथा असली भावना सुधारुनी लोकांची. कोणी घुमारे लुबाडीती भुवा लोकास पसविती, भ्रमिष्ट मते व्रते शिकविती सावध करावे त्यासाठी. पण आजच्यासाठी वंदने महाराज लिहितात, अब साधन बदलाना होगा, घर घर यही गाना होगा, घर उलटी चाल चले कोई तो पागल कहलाना होगा, एक जमाना था जब तपका यज्ञ याग तीर्थ का, अब तो श्रम देकर ग्रामों को ठीक बनाना होगा, घर घर यही गाना होगा, तुकड़ा दास कहे यही होगा, होकर के ही रहेगा, घर उल्टी चाल चले कोई तो पागल कहलाना होगा, घर घर यही गाना होगा. यासाठी ते पुढे म्हणतात, जनतंत्रांचा हा काळ शक्ती लोका अंगीच सकड, जनतेच्या निश्चयाचे बळ साम्राज्यासही नमवू शके, हत्ती सावरी गवती दोर मुंग्याही सर्पाशी करीती जर्जर, व्याघ्र सिंहासी फाडती हुशार रान कुत्रे संघटनी. संघटनेने काय नव्हे, बिंदू मिळता शिंदू नाही, गावचा बाग बहरोनी जाय फळा फुलांनी संघटनेच्या. ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र, संघटना हेची शक्तीचे सूत्र, ग्राम राज्य निर्माण करी गाव करीते रावण करी, ऐसे सांगुनी ठेविले चतुरी, जरी दाद न घेतील अधिकारी तरी गाव त्या सुधारू शके. यासाठीच पाहिजे सशक्त संघटन, जे करी अन्याय निर्मूलन, देवनिया न्यायदान करी रक्षण गावाचे, संघटन गावी मजबूत असावे, आपापले दुःख त्याशी सांगावे, कोणावरी अन्याय होऊ न द्यावे, कार्य हे संघटनेचे, त्यासाठी मिळोनी लोक नेमावे, जे असतील इमानी बरवे, त्यागी निर्भय चरित्र असावे उज्ज्वल ज्यांचे, गावाचे जे पवित्र सेवक तेची प्रसंगी होती सैनिक, ज्या गावी ऐसे सावध पायिक तेथे विघ्न न टाके, उत्तमाचाची संग्रह भरवा वाईटाचा निषेध करावा, जराही पनपून द्यावा वृक्ष वाईटाचा, सर्वांनी झटावे यासाठी, करावी लागेल ती आटाआटी, प्राण गेला तरी संकष्टी सहन करावे सेवेस्तव, ऐशी असावी गावाची तयारी तरीच गाव बनेल स्वर्गपुरी, न लगे सत्ताधीशांची तुतारी पाठीमागे, ऐसे होता आचार विचार गाव होईल न्याय भंडार, जागृत असता सज्जन चतुर सेवेसाठी, तेव्हा सेवेत सात्विकता असावी, पण दुबडी नको चांगुल नसावे, तसे तारतम्यही आवश्यक आहे. साधू संते जनसेवा केली परी सत्यासाठीच काया झिजविली, कधी आसची नाही ठेविली राजे रजवाड्यांची, जगी अनंत राजे झाले परी सर्वची नाही पुजिले, संत सज्जनची देव मानले हृदयांतरी, म्हणून कोणी कोणास सेवा द्यावी हेची प्रथम दृष्टी असावी, मग सेवेसाठी उडी घ्यावी, हाची धर्म मानवाचा। सदैव दया असावी चित्ती, मनास परोपकाराची प्रीती, राहून द्यावी उणीव कोणती दिसता कुठे, क्षमा शांतिमय हृदय, विश्वासूपणाचे वर्तन निर्भय, प्राण गेलियाही निर्दय न व्हावे आम्ही, परी जेथे निर्दय नव्हे तेथे दगडापेक्षाही कठीण व्हावे, हेही सांगणे लक्षात घ्यावे तारतम्याने। नाही तरी दया केली उलट आपुल्या सची भोली, जिने गावाची नासाडी झाली नव्हती दया, भिकाऱ्यास भीक दिली त्याने दारू गांज्यात उडविली, सांगा काय दया घडली ऐशी आपली, काही चोरटे गावी पिती दिवसा साधू वेज घेती, रात्रो तेच डाका मारिती वेशभूषा बदलोनी, ते लोकांनी सहन करावे साधू म्हणून सोडूनी द्यावे, ऐसे दयेचे वेडे गोडवे गाऊ नयेत वीरांनी, यांना दयाधर्म द्यावे तरी सर्व पापाशी स्थान मिळावे, म्हणून तारतम्य ठेवावे दान धर्मियाने। गावी मागती माधुकरी, छाल खेळती चर जुगारी, दारू गांजा भांग पी गुप्त राखती मठामाजी, ऐशा लोका दान द्यावे नाव बुडवावे बदनाम व्हावे, ऐसा धर्म कोणत्या देवे सांगितला सांगा। दया हे मुख्य धर्म लक्षण, दया म्हणजे प्राण्यांचे पालन आणि कंटकांचे निर्दालन बोलिले संती, सज्जनांचे संरक्षण आणि दुजनांचे दमन हेची अवताराचे ही कार्य लक्षण न्याय संगत। म्हणून गावी कोणी अन्याय केला दुःख दिले कोणा गरीबाला, त्याचा प्रतिकारची पाहिजे झाला गाव माझी, नाही तरी गुंडास पावे सुटली जैसी सुर गाढवी, दुष्टाशी दया करून सोडून द्यावे नवे हा धर्म। अन्याय होता प्रतिकारची करावा, प्रथम अन्याय समजूनी घ्यावा, निश्चित वडता आवाज द्यावा संघटनेचा। अन्याय नाना तऱ्हेचे असती, काही धनाचे मानाचे दिसती, काहींनी वाढे व्यसन अनिती लोका माझी, त्या सर्वातुनी मार्ग काढावा, गावी दुराचार होऊन द्यावा, हाची खरा धर्म ओळखावा विचारवंताने। खरा शांत तोची नेमाने, जो नसे कोणाच्या फसविल्याने, कधीही चकाट्या पिटणे ज्याने पाहिले नाही, परनिंदा नावडे ज्यासी, पर दुःख न पहावे डोळ्याशी, धावणी जाय अडल्या पडल्याशी सहकार्य द्याया, उई दुई ऐकता कानी, लगेच जाय तेथुनी उणी, लोका सांगे उच बुनी बोलू नयेत, कोणाची लपोई टीका न करी, बुने ज्याचे तोंडावरी निर्भय निर्मळ अंतरी स्टीक जायचा, गंदेपणा मुळीच नावडे, सुजनांचे गातो सदा पोवाडे, सत्संगतीशी जीव धडपडे सदैव जाचा, सर्वाशी बंधुत्वाचे वागणे, मन मिलाप संपादने, लोकसंग्रह कुशलतेने करणे जागृतीसाठी, सुखी अहंकारे न चढावे, संकटी घाबरूनी न जावे, न्यायाने वागावे वागवावे सर्वजना, हे ज्यांनी अंगी बांधविले तेची शांत सात्विक बोलिले, तयांनीच गावाचे हित झाले समजतो आम्ही, याऐवजी दुबळेपण आले तरी गावची मग विलया गेले, सांभाळिता न जाय सांभाळिले कोणाकडून, म्हणून पाहिजे न्याय निष्ठुरता, दये माझी ही तारतम्यता, उन्नती करील तीच सेवा तत्वता हर प्रकारे, द्वेष न करिता दुर्जन दमन हे त्याच्याही उन्नती सची कारण, डॉक्टर करावे अवयव छेदन ही दयाची त्याची, सर्वाभूती परमेश्वर त्याशी बाधक नसे सत्य व्यवहार, करावे संघटनेने गाव सुंदर ही पूजाची तयाची, सर्वाभूती प्रेमभाव वाढवावा गुण गौरव, दूर सारोणी उपद्रव गावाचे आपुल्या, जगजरी आम्हा देव परी हा निंदितो स्वभाव, म्हणून गुंडाशी आणिला खेव संत तुकारामांनी, हरिभक्त राहती जेथे पर चक्र यावे कैसे तेथे, ऐसे म्हणून लाविला पणाते जीव त्यांनी, आपुले वारकरी भाविक तेची वार करते पायिक, करोनी दुष्टाशी लाविला धाक शिवाजीच जणू सर्वही, तीच घेऊनी प्रेरणा गावी उभारावी न्याय सेना, जेने काही नुरे धिंगाना गावी आपुल्या, दारू गांजा भांग अपिम जुगार वेश्यादी वाईट काम याचे उडून द्यावे नाम गावी आपल्या, त्यासाठी गावाच्या काही सज्जनांनी लागावे व्यसन निर्मूलनी, उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी वाढवाव्या गावी। यानंतरचं चिंतन पुढील भागात।
2: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284994933 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. 90.8 FM रेडिओ वत्सगुल्मचं प्रसारण तुम्ही ऐकत आहात आणि प्रसारित करीत आहोत कार्यक्रम किसानों की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ.
4: कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुल्म द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुल्म 90.8 FM वर. आवाज वाशिमचा.

0: ना उगले उगले।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, किसानों की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ या कार्यक्रमात आदिवासी शेतकरी दाम्पत्याची आदर्श शेती प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवावे याकरिता पाल तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आहे. रावेर तालुक्यातील गारखेडा या आदिवासी गावातील रामलाल बंधू बारेला आणि त्यांच्या पत्नी लीलाबाई रामलाल बारेला या दाम्पत्याच्या विविध शेती पद्धतीविषयी मार्गदर्शन करून कौटुंबिक आर्थिक परिस्थिती उंचवण्याचे प्रयत्न झाले आहेत. मेहनतीने त्यांनी माती जिवंत केली. प्राथमिक शिक्षण घेतलेले रामलाल बारेला यांची वडिलोपार्जित 5 एकर शेती, परंतु आदिवासी भागातील पारंपरिक पद्धतीमुळे शेतीची उत्पादकता कमी असल्याने मातीची सुपीकता वाढवणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने पाल येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत शास्त्रोक्त पद्धतीने माती तपासणी करून घेतली. त्यातून त्यांनी जमिनीच्या आरोग्याबाबत माहिती घेतली आणि संतुलित खताच्या वापरासह जैविक खतांचा वापर करण्यास सांगितले गेले. याप्रमाणे त्यांनी बदल करून मातीच्या सुपीकतेत वाढ करण्याचे प्रयत्न केले. 5 एकर शेतीत वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे नियोजन केले गेले. यामध्ये प्रामुख्याने 20 गुंठे क्षेत्रावर वांगी लागवड करून त्यातून साधारणतः 72,000 रुपयापर्यंत उत्पन्न मिळाले. तसेच उर्वरित क्षेत्रावर मिरची भेंडी लागवडीतून समाधानकारक उत्पादन त्यांना मिळाले. स्थानिक जातीच्या कोंबडी पालनातूनही उत्पन्न वाढवण्याचा स्रोत त्यांनी शोधून काढला. कोंबडी पालन करून दररोज 6 ते 7 अंडी विक्रीतून अधिकचे पैसे मिळवण्याचे साधन मिळाले आहे. त्याचप्रकारे देशी गोवंशाचे पालन सुरू केले. सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये निमार या जातीच्या गायी सापडतात. अशाच 4 ते 5 गायीच्या पालनातून दूध विक्रीतून अधिक पैसे मिळत गेले. साधारणतः 35 रुपये लिटर प्रमाणे दररोजच्या 15 लिटर दुधाचे 600 रुपये मिळतात. सोबतच त्यांनी फळ आणि नगदी पिकातून अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला. जसे की तेलबिया कडधान्य पिकांसह बांधावर त्यांनी आंबा चिकू आवळा या पिकाची लागवड केली. पाल येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात या फळ पिकांची विक्री केली जाते. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या या फळ पिकांना चांगला बाजारभावही मिळतो. या फळ पिकातून साधारणत 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत एकूण उत्पन्न मिळते. गोपालनातून निर्माण होणारा शेणखत आणि गोमूत्राचा वापर फळ पिकात आणि भाजीपाला पिकात करतात. त्याच जोडीला कंपोस्ट खत तयार करून त्यात पीक अवशेषांचा वापर केला जातो. यातून जमिनीची उत्पादकता सुधारण्यास मदत झाली आहे. त्याप्रमाणे निर्माकाचा वापर करून जैविक कीड नियंत्रण करण्याचा यशस्वी प्रयोगही त्यांनी केला आहे. आदिवासी भागातील शेतकरी समाजासाठी कृषी विज्ञान केंद्र वेगवेगळे उपक्रम राबवित असते. त्या अनुषंगाने महिला सक्षमीकरण, पाणी नियोजन, नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार, आरोग्य शिबिर, पोषण सप्ताह तसेच जोडधंदा म्हणून गोपालन कोंबडी पालन या विषयावर वेळोवेळी आदिवासी शेतकऱ्यांना प्रबोधित केले जाते. त्याचाच भाग म्हणून रामलाल बारेला हे आदिवासी भागातील शेतकरी बंधूंसाठी एक रोल मॉडेल ठरले आहे. शेतकरी बंधूंनो, ही होती माहिती आदिवासी शेतकरी दाम्पत्याची आदर्श शेती. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. शेतकरी बंधूंनो आणि आमच्या शेतकरी महिला भगिनींनो, किसानों की बात या कार्यक्रमात आता माहिती जाणून घेऊया महिला शेतकऱ्याची कौतुकास्पद झेप. भंडारा जिल्ह्यातील सोनपुरी गावाच्या सौ गोपिका जगनकठाणे ह्या महिला शेतकरी असून कृषी आणि पूरक व्यवसायातून त्यांनी प्रगती साधली आहे. सौ कठाणे यांच्या घरात पती, 2 मुलं आणि सासरे असे एकूण 5 लोक आहेत. त्यात स्वतः 4थी उत्तीर्ण, 1 मुलगा बी ए तर दुसरा M.Com झाला आहे. घरची एकूण 5 एकर जमीन. सुरुवातीला घरच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे त्या इतर शेतकऱ्याकडे कामाला जाऊन मिळालेल्या मजुरीच्या पैशातून उदरनिर्वाह करीत होत्या. जमिनीला ओलिताची सुविधा नसल्यामुळे शेतीतून उत्पन्न फार जास्त मिळत नव्हते. मग 2008 मध्ये कृषी विज्ञान केंद्र भंडारा साकोलीचे प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिक त्यांच्या शेतावर राबवण्याच्या कार्यातून त्या कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आल्या आणि किसान गोष्टी तसेच इतर चर्चाच्या माध्यमातून त्यांना ऊर्जा आणि ज्ञान मिळाले. आणि त्यांनी त्यांचे पती आणि मुलांचे सहकार्य घेऊन नुसते धान शेतीवर अवलंबून न राहता शेतीला पूरक व्यवसायात करण्याचे ठरवले. मग सुरुवातीला त्यांनी पशुपालनाला सुरुवात केली. पशुपालन हा जोडधंदा म्हणून त्यांनी गोपालन आणि दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला जर्सी जातीच्या दोन गायी खरेदी करून व्यवसाय सुरू केला. सध्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे 6 जनावरे आहेत, त्यामध्ये जर्सी, होलिस्टीन फ्रिजिशियन सारख्या विदेशी जातीच्या गायी सुद्धा आहेत. गाई पालनाकरिता खाद्य आणि चारा पिकाची लागवड त्यांनी केली आहे. यामध्ये बरसीम, ज्वारी, MK4, तनीस, सरकी, ढेप, सुग्रास, कुकुस यांचं खाद्य म्हणून त्या वापर करतात. त्यानंतर त्यांनी दूध आणि जनावर विक्रीमधून फायदाही मिळवला आहे. प्रतिदिवस दूध संकलन 50 लिटर असून त्यांना साधारणतः 1000 रुपये प्रतिदिवस मिळतात. तसेच जनावरे विक्रीमधून सुद्धा त्यांना आर्थिक नफा मिळतो. प्रतिवर्ष दुग्ध व्यवसायातून 2 लाख रुपये नफा मिळतो. या व्यवसायात त्यांना दोन्ही मुलांचे आणि पतीचे सहकार्य लाभते. दुग्ध व्यवसायामधील नफ्यातून नंतर या व्यवसायाला त्यांनी शेळी पालनाची जोड द्यायचं ठरवलं आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला 3 शेळ्या विकत घेऊन शेळी पालनाला सुरुवात केली. या व्यवसायामध्ये त्यांना हळूहळू फायदा होऊ लागला आणि त्यांनी शेळ्यांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली. सध्या स्थितीमध्ये त्यांच्याकडे 50 शेळ्या आहेत. याकरिता त्यांनी 400 चौरस फूट जागेमध्ये शेड बांधकाम केले आहे. दरवर्षी त्या 25 ते 30 शेळ्यांची विक्री करतात. शेळीचे साधारणतः 15 ते 20 किलो वजन 1 वर्षाच्या कालावधीमध्ये होते. यापासून त्यांना वार्षिक 1.5 ते 1.5 लाख रुपये आर्थिक नफा मिळतो. खाद्य व्यवस्थापन आणि लसीकरण त्या घरीच करतात आणि त्यांनी आपल्या शेतीला कुक्कुटपालनाची सुद्धा जोड दिली आहे. गोपालन आणि शेळीपालन व्यवसायामध्ये यश मिळवल्यानंतर त्यांनी परत कुक्कुटपालनाचा निर्धार केला आणि जोड म्हणून त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी कॉक्रेल जातीचे 700 पक्षी खरेदी करून व्यवसाय सुरू केला. सध्या स्थितीमध्ये त्या 1 वर्षात 4000 पक्ष्याच्या 5 बॅचेस घेतात. त्याकरिता नागपूरवरून 1 दिवसाचे पिल्लू 3.5 ते 4 रुपये प्रतिनग याप्रमाणे विकत आणतात. याकरिता 2500 चौरस फुटाचे शेड बांधकाम त्यांनी 50% अनुदानावर नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत पंचायत समिती साकोलीच्या सहाय्याने केले आहे. सोबतच त्या याचा विक्री व्यवसाय आणि त्यापासून त्यांना होणारा फायदा. यामध्ये त्यांना प्रति 4000 पक्षी बॅचेसकरिता पक्षी खाद्य, लसीकरण, मजूर, इलेक्ट्रिक आणि इतर खर्च साधारणतः 2.5 लाख रुपये येतो आणि प्रति 4000 पक्षी बॅचमधून त्यांना 1.5 ते 1.5 लाख रुपये नफा या कुक्कुट व्यवसायातून मिळतो. व्यापारी त्यांच्या घरी येऊन पक्षी घेऊन जातात. आणि आता त्यांनी मत्स्य व्यवसायाला देखील सुरुवात केली आहे. शेतीजवळील बोडीमध्ये त्यांनी 1200 नग मत्स्य बियाणे ग्रास कार्फ सायप्रिनस या जातीचे मासे सोडले आहे. मत्स्य बियाणे मत्स्य बीज केंद्र शिवणी बांध तालुका साकोली जिल्हा भंडारा येथून आणले आहे. मत्स्य खाद्याकरिता त्यांनी नियोजन केलेले आहे. सध्या स्थितीमध्ये माशाचे वजन 500 ते 600 ग्रॅम आहे. यामधून त्यांना 1 लाख रुपये नफा मिळाला आहे. या पूरक व्यवसायामधून झालेल्या फायद्यामुळे त्यांनी नवीन ट्रॅक्टर सुद्धा खरेदी केला असून गावातील इतर शेतकऱ्यांची जमीन भाडे तत्वावर घेऊन त्यामध्ये त्या शेती व्यवसाय सुरू केला आहे. आज त्या 15 एकर शेतजमिनीवर पीक घेत असून त्यामध्ये त्यांनी खरीप हंगामामध्ये भात आणि तूर तसेच रब्बी हंगामामध्ये लाखोळी, चना, गहू, चारा पिके, ऊस आणि उन्हाळ्यामध्ये धान, मूग, चवळी, वांगी अशी पिके घेऊन आर्थिक नफा मिळवित आहे. सौ कठाणे यांना महाराष्ट्र पशुविज्ञान आणि मत्स्य विद्यापीठ नागपूर यांनी महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्र साकोली यांनी महिला शेतकरी मेळाव्यामध्ये त्यांचा सत्कार सुद्धा केला आहे. कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांनी केलेल्या कामाचा गौरव सुद्धा करण्यात आला आहे. त्यांच्या व्यवसायांना भेट देणाऱ्या इतर शेतकऱ्यांना त्या त्यांच्या भाषेत मार्गदर्शन करतात, आपले अनुभव सांगतात. तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्यामुळे आम्हाला हे यश मिळाले असेही त्या म्हणतात. शेतकरी बंधूंनो आणि आमच्या शेतकरी महिला भगिनींनो, ही होती माहिती महिला शेतकऱ्याची कौतुकास्पद झेप. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. नाडेप कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पाणी न साचणाऱ्या उंच ठिकाणी एक टाकी बांधावी. त्यासाठी 12 फूट लांब आणि 5 फूट रुंद अशी आयताकृती जागा 1 फूट लांब आणि 1 फूट खोल खोदून घ्यावी. टाकी बांधण्यास साधारणतः 1200 विटा शंभर टोपले माती, 20 टोपली वाळू, दगड, 1 गोनी सिमेंट एवढी सामग्री लागते. खोदलेली जागा दगड मातीने भरून जमिनीला समांतर करण्यास दुम्मस करून टणक करावी आणि खालची जागा सिमेंट कॉन्क्रीटने पक्की करावी. त्यानंतर 90 इंच रुंदीची भिंत येईल अशा प्रकारे विटाचे 2 थर मातीमध्ये बांधावेत. टाकीत मोकळी हवा खेळती राहावी म्हणून टाकी बांधताना चारही बाजूंच्या भिंतींना प्रत्येक 2 विटांच्या थरानंतर तिसऱ्या थराची बांधणी करताना 2 विटामध्ये 4 इंचाची जागा रिकामी सोडून बांधणी करावी. टाकीची उंची 3 फूट ठेवून शेवटचे 2 थर सिमेंटमध्ये बांधावेत. मग यासाठी कोणते कोणते साहित्य लागते तर 1500 किलो काळी कचरा, पालापाचोळा, धसकट, सालपट इत्यादी टाकाऊ सेंद्रिय पदार्थ, 10 टोपली शेणखत, 120 टोपली गाळलेली माती, 2000 लिटर पाणी, तसेच गाई म्हशीचे किंवा जनावरांचे मूत्र 35 लिटर, गाईचे शेण 100 किलो इत्यादी साहित्य जमवून ठेवावे. टाकी भरण्यापूर्वी टाकीच्या आतील भिंती आणि जमीन शेण आणि माती यांच्या मिश्रणाने ओली करावी. त्यानंतर पहिल्या 15 सेंटीमीटर जाडीचा थर जमा केलेल्या सेंद्रिय पदार्थाचा करावा. या थरामध्ये 15 सेंटीमीटर जाडीचा थर जमा केलेल्या सेंद्रिय पदार्थाचा टाकावा. या थरावर 125 लिटर पाणी आणि 4 किलो शेण अधिक कंपोस्ट जीवाणू संवर्धन यांचे मिश्रण शिंपडावे. त्यानंतर वाळलेली आणि गाळलेली साफ माती 60 किलो समप्रमाणात टाकून थोडे पाणी शिंपडावे. अशाप्रमाणे प्रत्येक वेळी 3 थर देऊन टाक्याच्या वर 1.5 फूट उंचीपर्यंत टाकी भरावी. साधारणपणे 12 थर आवश्यक असतात. शेवटच्या थरावर 7.5 सेंटीमीटर जाडीचा 500 किलो स्वच्छ मातीचा थर टाकावा. त्यावर शेण आणि पाणी यांचे मिश्रण व्यवस्थित लिंपून घ्यावे. हे मिश्रण वाळल्यानंतर त्याला भेगा पडतात, त्या पुन्हा शेण आणि पाण्याने लिंपाव्यात. आता दुसरी भराई. 20 दिवसानंतर या टाकेतील सामुग्री कुजून 9 इंच खाली दबली जाते. पहिल्या भराईप्रमाणेच काडी कचरा आणि इतर वनस्पतीजन्य पदार्थ, शेण आणि पाण्याचे मिश्रण आणि गाळलेली माती अशा 3 थरांमध्ये टाकीच्या वर 1.5 फुटापर्यंत पहिल्याप्रमाणे पुन्हा भरून घ्यावे. त्यावर 3 इंच मातीचा थर देऊन शेण आणि माती यांच्या मिश्रणाने लिपून बंद करावे. या पद्धतीने चांगले कंपोस्ट खत तयार होण्यासाठी 120 दिवस लागतात. या कालावधीत ढिगाराला भेग पडल्यास शेण आणि माती पाण्याचे मिश्रण शिंपावे. त्यामुळे टाकीमध्ये आर्द्रता कायम राहील. उन्हाळ्यात ऊन अधिक असल्यास टाकी गवत किंवा गोंदपाटाने झाकून टाकावी. या आकाराच्या टाकीमधून जवळपास 3.5 टन नाडेप कंपोस्ट मिळते. या खतामध्ये साधारणतः 1% नत्र, 0.5 ते 0.8% स्फुरद आणि 1.2 ते 1.4% पालाशा बरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा असतात. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण नाडेप खत निर्मिती बाबत माहिती ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोलर टनेल ड्रायर बाबत माहिती. सोलर टनेल ड्रायर मध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कँडी, बटाटा, चिप्स, हिरवा भाजीपाला वाळवता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता 100 किलो एवढी आहे. सोलर टनेल ड्रायर अर्ध दंडगोलाकार 3-6 मीटर आकाराचा आहे. याची उंची 2 मीटर आहे. 25 मिलीमीटर आकाराचे लोखंडी पाईप अर्धगोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे. टनेल ड्रायरचा जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट कॉन्क्रीटचा बनलेला आहे. त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो. तसेच उत्तर दिशेला आतून नॉर्थ वॉल बसवलेली आहे. अर्धगोलाकार पाईपवर अल्ट्राव्हायलेट पॉलिथिन फिल्म झाकलेली आहे. सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसात ग्रीन हाऊस इफेक्टमुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा 15 ते 20 अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी 60 ते 65 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते. वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य, भाजीपाला, फळे वाळवण्याकरिता करण्यात येतो. ड्रायर मधील गरम हवा आणि सूर्याची किरणे या दोन्हीद्वारा पदार्थाची आर्द्रता लवकरात लवकर कमी होते. पदार्थ सुकण्यास मदत होते. या ड्रायर मध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग आणि गुणवत्ता टिकून राहते. बाहेरपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात. याची वैशिष्ट्य नेमकं कोणती तर ड्रायरची आवश्यकतेनुसार विविध आकाराची संरचना करता येते. सोलर टनेल ड्रायर पूर्व पश्चिम दिशेस बांधावा स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्यातून तयार करता येतो. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उपलब्ध पाण्याचे गणित कसे करावे. शेतकरी बंधूंनो, अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून कोणीही केली तरी चालेल अशा पद्धतीने काम होत असल्याने बहुतेक वेळा अपयशी गोष्ट झाली आहे. उपायांचा पूर्ण अभ्यास न करता भौगोलिक परिस्थिती, पाऊस, माती इत्यादी घटकांचा विचार न करता उपचार केल्याने आपल्याला अपेक्षित परिणाम आणि फायदा मिळत नाही हा सार्वत्रिक अनुभव देखील आहे. शेतकरी बंधूंनो, आपण आजही करत असलेल्या जलसंधारण कामामुळे पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न सोडवू तर शकलोच नाही, तसेच हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करतो आहे. अनेक ठिकाणी आपण करत असलेल्या चुकीच्या किंवा अपुऱ्या कामामुळे कोरडा दुष्काळ निर्माण करत आहोत, तर त्याच्या जवळच्या भागात ओला दुष्काळ निर्माण करत आहोत. याचे एक उदाहरण आपल्याला सांगली जिल्ह्यात बघायला मिळते. सांगली जिल्ह्यातील तिळगंगा नदीच्या एकूण प्रवासात आपल्याला कोरडा आणि ओला असे दोन्ही दुष्काळ बघायला मिळतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही टोकाचे प्रकार मानव निर्मित आहे. ही नदी सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या उतारावरील रांगांमध्ये उगम पावते आणि शेवटी कृष्णेमध्ये सामावून जाते. आपण जेव्हा नदीच्या उगमाजवळ असलेल्या गावांमध्ये फिरतो तेव्हा लक्षात येतं की इथले बहुतेक सगळे डोंगर बोडके झाले आहेत. नदीमध्ये मिळणारे अनेक ओढे गायबच झाले आहे. जे आहेत ते गाळाने भरून गेले आहेत. एकूणच असं दिसतं की सर्व जलस्रोतांकडे बहुसंख्य लोकांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. आपण जेव्हा प्रवाहाच्या खालच्या बाजूला असलेल्या गावामध्ये पोहोचतो आपल्याला असं दिसून येतं की काही गावांमध्ये शेतांमधून पाणी वर येते, उपळी फुटते आणि पाणी साचून राहिल्याने ती सर्व जमीन नापीक होते आणि लोकांना ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागते. अर्थात हे सर्व होते यामागे अनेक कारणे आहेत. समस्या आणि उपाय यांचे अतिसुलभीकरण, एकाच उपायाची योजना, अनेक प्रकारच्या समस्यांसाठी करणे, मूळ समस्येचा अभ्यास न करता वरवर काम करून तात्पुरता मरमपट्टी करणारा उपाय शोधणे, पर्यावरण संतुलन पाण्याच्या पुरेशा उपलब्धतेसाठी आवश्यक आहे याचा विचार न करता कामे करणे, काम करताना योग्य अनुभवी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला न घेता स्वतःला आवडेल, रुचेल, कळेल अशी कामे करणे इत्यादी. शेतकरी बंधूंनो, अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून कोणीही केली तरी चालेल अशी वाटणारी पण बहुतेक वेळा अपयशी होणारी गोष्ट झाली आहे. असे उपाय पूर्ण अभ्यास न करता भौगोलिक परिस्थिती, पाऊस, माती इत्यादी घटकांचा विचार न करता केल्याने आपल्याला अपेक्षित परिणाम आणि फायदा देत नाहीत हा सार्वत्रिक अनुभवच आहे. मग आपण काय करायला हवं? आपण त्यासाठी पाण्याचं ऑडिटच करायला हवं, नाही का? शेतकरी बंधूंनो, जलसंधारण करताना एक मूलभूत गोष्टीकडे दुर्लक्ष होतं, ते म्हणजे पाण्याचे ऑडिट. यात गावाची पाण्याची गरज किती, गावातील विविध स्त्रोतांची ताकद आणि क्षमता किती, पाण्याची कमतरता नक्की किती इत्यादी गोष्टीचा अभ्यास करून मग काम नक्की करणे हे यश मिळवण्यासाठी आवश्यक आहे. आज बहुसंख्य ठिकाणी याच कार्यपद्धतीची कमतरता जाणवते आहे, जी सध्याच्या उपाययोजना विफल ठरण्यामागील एक मुख्य कारण देखील आहे. आपल्याकडे असलेल्या गावांच्या जमिनीच्या नोंदी खूप जुन्या आहेत. बऱ्याच ठिकाणी काळाबरोबर अनेक बदल घडत गेले आहेत. अनेक ठिकाणी ओढे नाले बुजले आहेत आणि लोकांनी वळवले आहेत. नाले भरून तेथे आता शेती केली जाते, उतार बदलले आहेत. या सर्व गोष्टीची नोंद मात्र सरकारी दरबारी केली गेली आहे असं नाही. त्यामुळे चुकीच्या गृहितकांवर अवलंबून प्रत्यक्ष जागेवर न जाता सुचवलेल्या उपायांनी अपेक्षित फायदा होत नाही, किंबहुना नुकसानच जास्त होते असे निरीक्षण देखील आहे. जास्त काम म्हणजे चांगले काम असा एक गैरसमज प्रचंड माणसात पसरल्याने हा प्रश्न आणखी गंभीर होत आहे. जलसंधारण हे स्पर्धा करण्याचं क्षेत्र नाही आणि जास्त कामापेक्षा योग्य काम करणं हे यश मिळवण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. हे लक्षात घेण्याची आणि सर्वसामान्य लोकांना समजून सांगण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. आपण उत्सवप्रिय लोक आहोत, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा समारंभ करणे आपल्याला आवडते. आपण जलसंधारण कामाचाही एक समारंभ करून टाकला आहे. यामुळे लोक एका दिवसासाठी उत्साहाने एकत्र होतात आणि काहीतरी केल्याचा तात्पुरता आनंद मिळवतात. पण हे अज्ञानामुळे केलं असेल तर तो आनंद क्षणभंगुरच ठरतो आणि ज्या गोष्टीमुळे हे केलं जातं ती गोष्ट मात्र अपयशी ठरते. मग सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जलसंधारण आणि मृदुसंधारण यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं. जलसंधारण कामामध्ये लोकसहभाग जास्तीत जास्त कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. जोपर्यंत या कामात स्थानिक लोकांचा प्रत्यक्ष सहभाग दिसणार नाही तोपर्यंत दीर्घकाळ टिकणारे यश मिळणे अवघडच आहे. अर्थात लोकसहभाग हा प्रत्यक्ष कामात हवा. काय काम करायचे ते योग्य तज्ज्ञ सांगतील आणि ते योग्य पद्धतीने अंमलात आणण्याचे काम लोकसहभागातून करावे. जलसंधारण करताना लक्षात आले पाहिजे की आपण जे काम करणार आहोत, जो उपाय योजत आहोत, तो पुरेसा आणि योग्य आहे का. आपण जिथे काम करू इच्छित आहोत तिथे पाऊस किती आणि कसा आहे, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, जमिनीचे उतार कसे आहेत, भूगर्भ कसे आहेत इत्यादी गोष्टीचा विचार आणि अभ्यास करून त्यानंतर योग्य पर्याय शोधून कामं केली पाहिजे. केवळ कोणी सुचवले आणि आपल्याला आवडले म्हणून काही काम करण्यापेक्षा योग्य आणि पुरेसे काम काय याचा अभ्यास करून ते काम केले पाहिजे तर त्याचा उपयोग होऊ शकतो. हे काम करताना आपण करत असलेल्या कामाची

याचा वापर प्रामुख्याने ड्रायफ्रुट्स मध्ये देखील होतो. बिबा फोडल्यानंतर त्यामध्ये जी बी मिळते ना तिला गुडंबी म्हटलं जाते. बदामाच्या तोडीने त्यात पोषण मूल्य असतात. हा बिब्याचा सर्वात किमती भाग मानला जातो. बिबे फोडून गोडंबी वेगळी करताना वरच्या आवरणातील तेल अंगावर उडते आणि त्यामुळे जखमा सुद्धा होतात. बिबे फोडण्यास कुशल महिला त्या कामात अवगत झाल्या आहे. लाडू, सुकामेवा आदी पदार्थ तयार करण्यासाठी काळ्या बिब्यात असलेल्या एका घटकाचा वापर आपण करतो. त्याचे नाव आहे गोडंबी. अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील गोंधळवाडी येथील अनेक लोकांची वर्षभराच्या रोजगाराची सोय याच गोडंबीने केली आहे. हंगामात किलोला 350 ते 400 रुपये दर देणारी ही गोडंबी येथील आदिवासी कुटुंबाच्या अर्थकारणाला आधार देणारी आता ठरली आहे. शेतकरी बंधूंनो, अकोला जिल्ह्यात गोंधळवाडी हे पातूर मालेगाव मार्गावर वन्य भागात वसलेले पुनर्वसित गाव आहे. साधारणतः 900 पर्यंत लोकसंख्येच्या या गावात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. येथील सुमारे 200 कुटुंबापैकी निम्मी कुटुंब गोडंबीच्या व्यवसायात मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. यात प्रामुख्याने महिलांचा सहभाग अधिक आहे. शेतकरी बंधूंनो, काळा बिबा आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. वन्य किंवा जंगल परिसरात याची झाडं आढळतात. हा बिबा फोडून त्यातून गोडंबी वेगळी केली जाते. बिब्याचे तेल त्वचेसाठी घातक असते, त्यामुळे बिबा फोडताना त्यातील तेलाचा त्वचेशी संपर्क झाल्यास त्वचा काळी पडते. असे हे जिकरीचे काम असूनही गोंधळवाडीतील महिला मोठ्या कष्टाने बिब्यातून गोडंबी वेगळी करत असतात. गोडंबी वेगळी करण्यासाठी प्रति किलोसाठी 150 रुपये मजुरी दिली जाते. गोडंबी वेगळी करण्यासाठी या महिलांना प्रति किलो मागे 150 रुपये मजुरी दिली जाते. सकाळपासून सायंकाळपर्यंत महिला 1.5 ते 2 किलो दरम्यान गोडंबी वेगळी करतात. त्यातून त्यांना दिवसाला 200 रुपयाहून अधिक मजुरी मिळते. साधारणत 10 किलो बिबे फोडल्यानंतर 1 किलो गोडंबी मिळते. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे बिबे येतात कुठून. बिब्याची झाडं पातूर तालुक्यात फारशी शिल्लक उरलेली नाहीत, त्यामुळे या व्यवसायाला लागणारे बिबे प्रामुख्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या राज्यातून आणली जातात. महिन्याला 100 ते 20 टनापर्यंत बिबे लागतात. गोंधळवाडीसह लगतच्या खेड्यामध्येही बिबे फोडण्याचे काम दिले जाते. मग आता आपण विचार करणार आहोत की ह्याची विक्री होते कुठं. तर गोडंबी प्रामुख्याने अकोला मार्केटमध्ये विकली जाते. या शहरात किराणा बाजार मोठा आहे. साहजिकच अकोला, बुलढाणा, वाशिम तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येथून किराणा माल पाठवला जातो, त्यामुळे ठोक व्यावसायिक ही गोडंबी खरेदी करतात. पण शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहित आहे का या गोडंबीला हिवाळ्यात अधिक दर असतात, म्हणजे हिवाळ्यात जास्त भाव मिळतो. गोडंबी ना हा सुकामेव्यातील एक प्रमुख खाद्यपदार्थ आहे. हिवाळ्यात सुक्यामेव्याचे लाडू बनवून खाल्ले जातात. त्यामध्ये काजू, बादाम, खोबरं, मनुका यासह गोडंबीला सुद्धा मागणी असते. डिंकाच्या लाडवातही त्याचा वापर केला जातो. साहजिकच या काळात गोडंबीचे दर वर्षभरातील अन्य काळाच्या तुलनेत अधिक असतात, त्यामुळे 1.5 ते 1.5 पट अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी या काळात असते. परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा करणे शक्य होत नाही, त्यामुळे काही महिने बिबे फोडून त्यातून मिळणारी गोडंबी साठवून ठेवली जाते. यासाठी हवाबंद ड्रमचा वापर केला जातो. अन्यवेळी 50 किलोच्या पोत्यात पॅकिंग करून व्यापाऱ्यांना ती ठोकही विकली जाते. शेतकरी बंधूंनो, या गोडंबीचा व्यवसाय करण्यासाठी शेतकरी गटाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. गावातील काही शेतकरी एकत्र येऊन त्यांनी कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत शेतकरी गट स्थापन केले आहेत. मध्यंतरी आत्माच्या पुढाकाराने महिलांना बिबे फोडण्याच्या दृष्टीने हातमोजे आणि अन्य साहित्य पुरवण्यात आले होते. शेतकरी बंधूंनो, गोंधळवाडी येथील रामदास गोदमले यांना राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून नोकरी लागली होती. यवतमाळ विभागात त्यांनी 3 वर्ष नोकरी केलीही. तेथून त्यांची थेट मुंबई विभागात बदली करण्यात आली. मिळणारे वेतन, मुंबई सारख्या शहरी भागात वास्तव्य या बाबी लक्षात घेत त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. थेट गावात आले आणि पुन्हा गोडंबी व्यवसाय नव्याने सुरू केला. काम वाढवले. महिन्याला 10 ते 20 टनापर्यंत बिबे फोडण्याचे काम सुरू केले. त्याच्यासाठी त्यांच्याकडे दररोज

ते 35 महिला वर्षभर कामाला असतात. गोंधळवाडी हे गाव वन विभागाच्या परिघात आहे. या ठिकाणाचे संपूर्ण क्षेत्र कोरडवाहू असल्याने खरीप हंगाम सोडला. या ठिकाणचे संपूर्ण क्षेत्र कोरडवाहू असल्याने खरीप हंगाम सोडला तर अन्य वेळी शेतात फारशी कामे नसतात. अशा परिस्थितीत गोडंबी वेगळी करण्याच्या व्यवसायाने गावातील महिलांच्या हाताला वर्षभर काम उपलब्ध करून दिले आहे. अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधनच हा व्यवसाय बनला आहे. नोकरी सोडून या व्यवसायात ताकदीने उतरलेले रामदास यांचे उत्पन्न आता नोकरीच्या तुलनेत अधिकच चांगले आहे. तर शेतकरी बंधूंनो, पौष्टिक गोडंबीने वाढवली सुक्या मेव्याची लज्जत. किसानो की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ या कार्यक्रमात कापूस लागवड मध्यम ते भारी जमिनीतच करावी. हलक्या जमिनीत लागवड करण्याचे टाळावे, कारण अशा जमिनीत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात फार मोठी घट येते. पिकाची फेरपालट करावी. एकाच जमिनीत कापसावर कापूस घेण्याचे टाळावे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि उत्पादनात शाश्वतता राखणे यासाठी फेरपालट अतिशय आवश्यक आहे. कापूस वाणाची निवड करताना केवळ जाहिरातीवर विश्वास न ठेवता कापूस वाणाचे गुणधर्म जसे वाणाचा कालावधी, बोंडाचे वजन, धाग्याची लांबी, पुनर्बहाराची क्षमता, कीड आणि रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता, अवर्षण परिस्थितीत पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता इत्यादी बाबींचा विचार करूनच वाणाची निवड करावी. एकाच शेतात खूप जास्त वाणाची लागवड न करता एक किंवा दोनच अनुभवातील आणि खात्रीचे वाण लावावेत. कोरडवाहू परिस्थितीत एकरी झाडाच्या संख्येला महत्व असल्यामुळे शिफारसीप्रमाणे एकरी 7 ते 10 हजार झाडांची संख्या राहील या दृष्टीने लागवडीचे अंतर ठेवावे. मध्यम ते भारी जमिनीत 3 फूट किंवा 2 फूट, 4 फूट किंवा 1.5 फूट, 6 फूट किंवा 1 फूट किंवा 4 फूट किंवा 1 फूट यापैकी आपल्या सोयीचे अंतर ठेवावे. 2 ओळीत जास्तीत जास्त अंतर असल्यास त्यात सोयाबीन किंवा उडीद मुगाचे अंतर पीक घ्यावे. कापूस पिकाला लागवडीपूर्वी उपलब्धतेप्रमाणे पुरेसे शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. शिफारशीप्रमाणे कोरडवाहू बीटी कपाशीसाठी एकरी 25 किलो नत्र, 25 किलो स्पुरद आणि 25 किलो पालाशची मात्रा कोणत्याही खताच्या माध्यमातून लागवडीपूर्वी आडवी उभी पेरून द्यावी. 1 महिन्यानंतर 25 किलो नत्र द्यावा. माती परीक्षणाच्या आधारावर आवश्यकतेनुसार दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याच्या मात्रा द्याव्यात. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने कापूस विकास दर 7 ओळीनंतर 1 ओळ चवळीची आणि 1 ओळ भगरीची कापसाची ओळ कमी न करता पेरावी. तसेच कापूस शेताच्या 4ही बाजूंना झेंडू आणि मक्याची लागवड करावी. चवळीमुळे रस शोषण करणाऱ्या किडीचे नियंत्रण होऊन मित्र किडींची संख्या वाढते, तर झेंडू आणि मका आणि भगरीमुळे बोंडअळ्याचे नियंत्रण होण्यास मदत होते. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमीत कमी व्हावा. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखले जावे या दृष्टीने निंबोळी अर्काचा किंवा इतर जैविक कीटकनाशकांचा वापर महत्वाचा आहे. त्यासाठी प्रति एकरी किमान 10 किलो निंबोळी बिया जमा करून ठेवाव्या. तण नियंत्रणासाठी एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये कापूस लावणीनंतर परंतु उगवणीपूर्वी पेंडॉमिथॅलिन हे तणनाशक 2.5 लिटर प्रति 800 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून 1 हेक्टर क्षेत्रावर फवारावे. फवारणीपूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. फवारणीनंतर 6 आठवड्यांनी 1 निंदणी आणि कोळपणी करावी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आताच आपण कापूस लागवड या विषयीची माहिती ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बीटी कापूस लागवड या विषयीची माहिती. कापूस हे महाराष्ट्रातील मुख्य नगदी पीक आहे. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पिकास अनन्य साधारण महत्व आहे. सन 2013 ते 2014 मध्ये 38.72 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड होऊन 356 किलोग्राम रुई एवढे सरासरी हेक्टरी उत्पादन मिळाले. मराठवाड्यातील कपाशीच्या क्षेत्राचा जिल्हानिहाय आढावा घेतल्यास आढळून येते की कापूस पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 4.33 लाख हेक्टर आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना बीटी कपाशीपासून किफायतशीर उत्पादन मिळत नसल्याचे दिसून येते. याची कारणं पाहिल्यास अयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे अयोग्य अंतर, रासायनिक खतांच्या वापराचे अयोग्य प्रमाण आणि वेळ, तसेच पाणी आणि कीड व्यवस्थापन ही आहेत. या बाबीचे व्यवस्थापन ज्या शेतकऱ्यांना जमेल त्या शेतकऱ्यांकरिता बीटी कपाशीचे फायदेशीर उत्पादन निश्चितच मिळते.
याकरिता आपण जमिनीची निवड कशी करावी, कापूस पिकाची लागवड करताना पाण्याचा निचरा होणाऱ्या आणि जलसंधारण शक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर करावी, उथळ किंवा खोल खाली असणाऱ्या आणि हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये, तसेच पाणी धरून ठेवणारी आणि पाणथळ जमीन कपाशीला हानिकारक असते. नांगरणीमुळे जमिनीमध्ये कठीण थर तयार झाला असल्यास तो फोडला जातो. कोरडवाहू लागवडीसाठी भारी आणि काळ्या जमिनीमध्ये 2-3 वर्षांनी एक वेळा खोल नांगरणी करावी. नांगरणीनंतर मोगडणी करावी, यामुळे मातीचे ढेकळे फुटतात. मोगडणीनंतर 2-3 वखराच्या पाळ्या 30 सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो, जलसंधारण शक्ती वाढते, हवा खेळती राहते आणि अन्नद्रव्य उपलब्ध आणि विद्राव्य करून देणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते. जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात सकारात्मक बदल होतो. शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन आणि बागायती लागवडीसाठी 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात मॅग्नेशियम, झिंक इत्यादी सूक्ष्म मूलद्रव्याचे प्रमाण वाढवते. पीक पद्धतीचा प्रकार, निखळ पीक, मिश्र पीक आणि आंतरपीक. कोरडवाहू क्षेत्रामध्ये सोयाबीन, ज्वारी, मूग किंवा उडीद या पिकानंतर पुढील वर्षी कापूस अशी फेरपालट करावी. बीटी कापूस वेचणी लवकर येत असल्यामुळे बीटी कपाशीनंतर पुढील हंगामात गहू, उन्हाळी भुईमुंग किंवा उन्हाळी भुईमुंग अशी पीक पद्धती फायदेशीर आहे. मग वाणांची निवड कशी करावी? सध्या स्थितीत बाजारात अनेक बीटी कपाशीचे संकरित वाण उपलब्ध आहे. यापैकी कोणता वाण निवडावा याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. बीटी कपाशीचा वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार आणि वाणाचे गुणधर्म याचा विचार करावा. आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशील किंवा प्रतिकारक्षम संकरित वाण निवडावा. रोगांना बळी न पडणारा वाण निवडण्यात यावा. पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. बोंडाचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा आणि कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा. बागायती लागवडीसाठी पुनर्बहार क्षमता असणारा वाण निवडावा. शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते, त्यामुळे लागणाऱ्या बोंडाचा सुद्धा आकार मोठा राहतो आणि बोंडाचे फुटण्याचे प्रमाण वाढते. बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर फुटणारा आणि धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा, ज्यामुळे कपाशीला बाजारभाव चांगला मिळू शकेल. श्रोतेहो, हे गुणधर्म या गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील स्वतःचा अनुभव, तसेच आपण स्वतः अन्य शेतकऱ्यांच्या शेतावरील पीक पाहून बीटी कपाशीच्या वाणाची निवड करण्यात यावी. अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्याची गुणधर्मानुसार योग्य नियोजन आणि व्यवस्थापनानुसार लागवड केल्यास, लागवड न केल्यास निश्चितपणे चांगले योग्य नियोजन आणि व्यवस्थापनानुसार लागवड केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल. मराठवाड्यामध्ये बागायती कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी. तर कोरडवाहू पिकाची लागवड करताना मान्सूनचा 3-4 इंच पाऊस पडल्यानंतर करावी. पेरणी योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे. 15 जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते, त्यामुळे यानंतर पेरणी करू नये. पेरणीस 1 आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात 1 क्विंटल पर्यंत घट येऊ शकते. बीटी कपाशीमध्ये वाढणाऱ्या बोंडाकडे उपलब्ध अन्नद्रव्याचे वहन होत असल्यामुळे झाडाची जमिनीत समांतर वाढ कमी होत असून फळपांद्यांची लांबी कमी झाल्याचे आढळून येत आहे. यामुळे बीटी कपाशीची लागवड कमी अंतरावर करून हेक्टरी झाडांची संख्या वाढवणे शक्य झाले आहे. रोपांच्या आवश्यकतेपेक्षा जास्त संख्या अपर्याप्त झाल्यास पीक उत्पादनात घट येईल, म्हणूनच पेरणीचे योग्य अंतर असावे. बीटी कापूस कोरडवाहू लागवड 120x45 cm अंतरावर करावी. बीटी कापूस बागायती लागवड 150x30 cm किंवा 180x30 cm अंतरावर करावी. आश्रयात्मक ओळी, जर बोंडअळ्याचा बीटी कापसाच्या बरोबर विना बीटी कपाशीवर प्रादुर्भाव झाला तर त्यांच्यामध्ये बीटी प्रथिनांविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होणार नाही, म्हणून बीटी कपाशीच्या पॅकेटमध्ये देण्यात आलेले बीटी विरहित कपाशीचे बियाणे बीटी कापसाच्या सर्व बाजूने 5 ओळीमध्ये लावणे आवश्यक आहे. यास आश्रयात्मक ओळी असेही म्हणतात. यामुळे बोंडअळ्यामध्ये बीटी टॉक्सिन विरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होण्यास अटकाव होईल. बरेच शेतकरी बीटी विरहित काही ओळीमुळे चालू हंगामातील उत्पादन कमी होईल म्हणून बीटी विरहित बियाण्यांचा वापर करीत नाहीत.
असे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परंतु बीटी कपाशीच्या उत्पादकतेतील शाश्वततेसाठी आणि या तंत्रज्ञानाच्या दीर्घकालीन फायदा घेण्यासाठी बीटी कपाशीसोबत बीटी विरहित बियाणे लावणे नितांत आवश्यक आहे. कपाशीमध्ये रोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आपण बीज प्रक्रिया देखील करावी. काही बुरशीजन्य रोगांचा प्रसार बियाण्यांद्वारे होतो, त्यामुळे बियाण्यात थायरम कॅप्टन सुडोमोनास या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे मर करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पिकाच्या वाढीसाठी नत्र स्थिरीकरण करण्यासाठी आणि स्फुरत विरघळणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी ॲझोटोबॅक्टर ॲझोस्पिरिलम या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. यामुळे नत्र स्थिरीकरण केले जाते आणि नत्र खताच्या मात्रेमध्ये बचत करता येते. जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करण्यासाठी 25 ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात जीवाणू संवर्धकाचे गुळाच्या पाण्यात घट्ट मिश्रण तयार करून बियाण्यास चोळावे आणि सावलीत वाळवावे. बुरशीनाशक किंवा कीडनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. आंतरपीक कपाशीचे पीक निखळ घेण्याऐवजी त्यामध्ये आंतरपीक घेतल्यास त्या क्षेत्रापासून मिळणारे एकूण आणि निव्वळ आर्थिक उत्पन्न कपाशीपेक्षा अधिक मिळते. बीटी कपाशीमध्ये तूर मूग उडीद आणि सोयाबीन या कपाशीच्या 6 ओळीनंतर तुरीची 1 ओळ किंवा कपाशीच्या 8 ओळीनंतर तुरीच्या 2 ओळी घेणे हे आंतरपीक पद्धती महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याचबरोबर उडीद आणि सोयाबीन ही आंतरपिके एकाच एक प्रमाणात घेतल्यास फायदेशीर सकल उत्पादन मिळते. कपाशीच्या लागवडीमध्ये ओळीतील अंतर शिफारशीपेक्षा जास्त ठेवल्यास 2 ओळीमध्ये वाढवल्यास त्याच क्षेत्रापासून अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते. कोरडवाहू लागवडीमध्ये 120x45 cm अंतरावरील लागवडीमध्ये मूग या आंतरपिकाची लागवड 1:2 या प्रमाणात केल्यामुळे सर्वाधिक फायदेशीर उत्पादन मिळते. याप्रमाणे मुगाच्या आंतरपीक लागवडीसाठी प्रति हेक्टरी 8 ते 6 किलोग्रॅम लागते. बीटी कपाशीमध्ये सुरुवातीच्या बहाराचे रूपांतर बोंडामध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. फुले आणि बोंडे गळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे उत्पादनात वाढ होत आहे. अधिक उत्पादनाच्या प्रमाणात पिकांची अन्नद्रव्याची गरज देखील पूर्ण करणे आवश्यक आहे. बीटी कापूस पिकास रासायनिक खतांच्या मात्रा देण्याच्या शिफारसी याप्रमाणे कराव्यात. बीटी कापूस कोरडवाहू 120-60 किलोग्रॅम नत्र स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टर. बीटी कापूस बागायती 150-75 किलोग्रॅम नत्र स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टर. शेतकऱ्यांमध्ये पिकास द्यावयाची शिफारस केलेली मात्रा आणि प्रत्यक्ष वापरायच्या खताची मात्रा याबाबत गोंधळ झालेला दिसतो. याकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या खतानुसार विविध पर्याय सुद्धा देण्यात येतात. कोरडवाहू आणि बागायती कापूस पिकासाठी प्रति एकर खताची मात्रा देण्यासाठी बाजारातील रासायनिक खताच्या ग्रेडच्या उपलब्धतेनुसार वापर करावा. कापूस लागवड ठिबक सिंचनावर करूनही बरेच शेतकरी खत जमिनीतून देतात. ज्या शेतकऱ्यांनी कापूस ठिबक सिंचनावर लावला आहे त्यांनी रासायनिक खते व्यवरीद्वारे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्यावीत. ठिबक सिंचन संचाचा पूर्ण फायदा त्याद्वारे खते दिल्यानंतरच होतो. यासाठी आपल्या संचास व्हेंचुरी असणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांची मात्रा 80x40x40 किलोग्रॅम नत्र स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टर. ठिबक सिंचनातून खते देताना 100 दिवसापर्यंत विभागून द्यावीत किंवा स्फुरद खते पेरणीनंतर मातीद्वारे दिली तरीही चालेल. परंतु कापूस लागवड केल्यास नत्र आणि पालाशयुक्त खते व्हेंचुरीद्वारेच द्यावीत. ठिबक सिंचनाद्वारे देता येणारी विद्राव्य खतं जसं की युरिया 19:19:19, मोनोपोटॅशियम फॉस्फेट, मोनो अमोनियम फॉस्फेट, पोटॅशियम नायट्रेट, सल्फेट ऑफ पोटॅशियम, युरिया फॉस्फेट, अमोनियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट. विद्राव्य खताची फवारणी कपाशीला पाते लागण्याच्या वेळी 2% डीएपी खताची आणि बोंडे लागण्याच्या वेळी 2% युरिया पाण्यात मिसळून पिकावर फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते. कोरडवाहू लागवडीमध्ये पीक वाढीच्या काळात पावसाची उघडीप असल्यास 2% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी 15 दिवसाच्या आत करावी.
बीटी कपाशीस मुख्य अन्नद्रव्याच्या मात्रेबरोबर काही सूक्ष्म मूलद्रव्याची आवश्यकता असते. याकरिता मातीमध्ये मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन यापैकी एखाद्या मूलद्रव्याची कमतरता असल्यास मॅग्नेशियम सल्फेट 20 किलोग्रॅम प्रति हेक्टर, झिंक सल्फेट 20 किलोग्रॅम हेक्टर आणि बोरॉन 5 किलोग्रॅम प्रति हेक्टर आवश्यकतेनुसार जमिनीतून द्यावे. सूक्ष्म मूलद्रव्य शेणखतामध्ये खतासोबतच सूक्ष्म मूलद्रव्ये देऊ नयेत. मॅग्नेशियम सल्फेट 0.2% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्याची फवारणी फुले लागणे आणि बोंडे पक्व होण्याच्या वेळी करावी. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकामध्ये येणारी तण, अन्नद्रव्य, पाणी, सूर्यप्रकाश यासाठी कापूस पिकासोबत स्पर्धा करतात. कपाशीच्या पिकात तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात 70-80% घट येते. कपाशीमध्ये तण स्पर्धेचा कालावधी पेरणीनंतर 60 दिवसापर्यंत असतो. यामुळे पेरणीपासून 2 महिन्यापर्यंत पीक तणमुक्त ठेवावे. तण नियंत्रण आणि जमिनीत हवा खेळती राहण्यासाठी कपाशीचे पीक 3 आठवड्याचे असताना करावी आणि लगेच कोळपणी करावी. यानंतर 6 आठवड्यानंतर दुसरी निंदणी आणि कोळपणी करावी. पिकास 2 खुरपणी आणि 3-4 कोळपण्या कराव्यात. कपाशीसाठी उगवणपूर्ण पेंडी मिथॅलिन हे तणनाशक 0.75 किलोग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात लागणीनंतर, परंतु बियाणे उगवणीपूर्वी वापरावे. या तणनाशकाचा वापर केल्यास द्विदल वर्गीय तणांचे 4 आठवड्यापर्यंत उत्तम रीतीने नियंत्रण होते. तणनाशक वापरल्यास पेरणीनंतर 6 आठवड्यानंतर एकदल वर्गीय तणांचे नियंत्रण करण्यासाठी 1 निंदणी आणि कोळपणी करावी. उगवणीपूर्व तणनाशकाच्या पेरणीसाठी प्रति हेक्टरी 1000 लिटर या प्रमाणात, तर उगवणी पश्चात तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रति हेक्टरी 500 लिटर या प्रमाणात पाणी वापरावे. बाजारामध्ये पायरीथायोबंक सोडियम आणि क्युझॉल फ्लॉप इथाइल ही उगवणी पश्चात वापरायची तणनाशके उपलब्ध आहेत. लेबल क्लेमनुसार तणे 2-4 पानावर असताना यांचा वापर करायचा असतो. सामान्यतः अशी परिस्थिती लागवडीनंतर 21-28 दिवसांनी येते. मूलस्थानी जलसंधारण. शेवटच्या कोळपणीच्या वेळी कोळप्याच्या जानोळ्यास दोरी किंवा पाते बांधून सन्या पाडाव्यात. यामुळे झाडांना मातीचा भर देता येतो आणि पावसाच्या शेवटच्या काळात पडणारे पाणी जमिनीमध्ये अधिक प्रमाणात मुरते. याचा फायदा कपाशीची बोंडे पक्व होण्यासाठी होतो. पीक 90-100 दिवसाचे झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या तसेच पुढील काळात किंवा अवर्षण परिस्थितीत या सऱ्यांचा उपयोग पाणी देण्यासाठी होतो. या सऱ्या जमिनीच्या उतारास आडव्या पाडाव्यात, त्यामुळे मातीची धूप कमी होते आणि जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरते. तर शेतकरी बंधूंनो, कापूस लागवड करत असताना पाणी व्यवस्थापन कसे करावे? कापूस पिकास जमीन, हंगाम, हवामान आणि वानाचा कालावधी यानुसार सिंचनाची गरज कमी जास्त होते. महाराष्ट्रामध्ये कपाशीस हंगामानुसार 200-700 मिलीमीटर सिंचनाची गरज लागते. कापूस पिकास एकूण पाण्याच्या गरजेपैकी उगवणीपासून पाते लागण्यापर्यंत 20%, पाते लागणे ते फुले लागण्याच्या काळात 40%, फुले लागणे ते बोंडे लागण्यापर्यंत 30%, ते शेवटची वेचणी होईपर्यंत 10% पाण्याची गरज लागते. म्हणजेच सुरुवातीच्या काळात कापसासाठी पाण्याची गरज कमी असते. पाते लागण्यापासून बोंडे लागण्यापर्यंत कपाशीच्या पाण्याची सुरुवातीच्या काळात जर पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास झाडांची आणि मुळांची वाढ खुंटते. फुले लागणे आणि बोंडे भरण्याच्या काळात पाण्याची कमतरता असल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या काळात पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित पाण्याची सोय करावी. बागायती बीटी कापसाची पेरणी मे महिन्याच्या अखेरीस करण्यात येते. पेरणीनंतर पाऊस पडेपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार 8-12 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पीक वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाची गरज प्रामुख्याने पावसाच्या पाण्यानेच भागते. जर पावसाचा खंड पडल्यास पिकास पाणी द्यावे लागते. कापूस पिकावरील रोग व्यवस्थापन सुरुवातीला बघूया. कवडी रोग. कवडी रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी 1250 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 500 लिटर पाण्यात अथवा 1250 ग्रॅम झायनेब 500 लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार 2-3 वेळा फवारावे. दहिया रोग. हा दहिया रोग आटोक्यात ठेवण्यासाठी प्रादुर्भाव दिसून येताच 300 मेश पोताची गंधक भुकटीची हेक्टरी 20 किलोग्रॅम या प्रमाणात धुरळणी करावी किंवा कार्बन डायझिम या बुरशीनाशकाची 10 ग्रॅम
10 लिटर पाणी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. पेरणीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी फवारणी केल्यास रोगांचा चांगला प्रतिबंध होतो. त्यानंतर आहे मर रोग. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास 1.5 ग्रॅम कार्बन डायझिम अधिक 3 ग्रॅम थायरम प्रति किलो या प्रमाणात सोळावे. पानावरील ठिपके किंवा अल्टरनेरिया कर्पा. पेरणीपूर्वी बियाण्यास मोनोनास फ्लोरोन्स 10 ग्रॅम बियाणे प्रति किलोग्रॅम याप्रमाणे जैविक बीजप्रक्रिया करावी. सोडोमोनास फ्लोरोन्स या जैविकाची फवारणी पेरणीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी करावी. मळकूज. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम किंवा कॅप्टन द्यावे. पाते फुले आणि बोंड लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास पाते फुले आणि बोंडे गळण्याची शक्यता असते. पाते लागणे, फुले लागणे, बोंडे लागणे आणि बोंडे फुटणे या पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था आहेत. या पीक वाढीच्या अवस्थेवेळी पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. झाडावरील 30-40% बोंडे फुटल्यानंतर पाणी देणे बंद करावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याची जवळपास 50% बचत होते. त्याचबरोबर उत्पादनामध्ये 35-40% वाढ होते. कपाशीच्या धाग्याच्या गुणधर्मामध्ये सुधारणा होते. कोरडवाहू लागवडीमध्ये पावसाचा ताण असल्यास उपलब्धतेनुसार संरक्षित पाणी द्यावे. अशावेळी 1:8 याप्रमाणे पाणी दिल्यास उपलब्ध पाण्यामध्ये अधिक क्षेत्रास संरक्षित सिंचन देणे शक्य होते. 3 ग्रॅम अधिक 1 ग्रॅम कार्बन डायझिम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पानावरील कोनाकार करपा किंवा ठिपके यासारखा रोग आढळून आल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बन डायझिम की अधिक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो 1:2 या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पिकावर रोग दिसून येताच कपाशीवर कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतराने 3-4 फवारण्या कराव्यात. आणि आता शेवटी म्हणजे वेचणी आणि त्याची. कपाशीची वेचणी साधारणतः 40% बोंडे फुटल्यानंतर करावी. पुढील वेचणी 15-20 दिवसांनी करावी. वेगवेगळ्या जातीचा आणि वेचणीचा कापूस स्वतंत्र वेचावा आणि साठवणूक वेगवेगळी करावी. वेचणी शक्यतोवर सकाळी करावी, जेणेकरून थंड वातावरणात काळी कचरा कपाशीच्या बोंडासोबत चिटकून येणार नाही. वेचणी करताना फक्त पूर्ण वेचणीच्या वेळी कवडी कापूस वेचावा. वेचणीनंतर कापूस 3-4 दिवस वाळवावा. कापूस स्वच्छ साठवावा आणि प्रतवारीनुसार त्याची विभागणी करावी. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण बीटी कापूस लागवड, त्यावरील तण नियंत्रण, आंतरमशागत, मूलस्थानी जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन आणि वेचणी आणि साठवण याविषयीची माहिती ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. कोरडवाहू कापूस उत्पादनासाठी संघन लागवड फायदेशीर. देशाची कोरडवाहू कापसाची उत्पादकता अतिशय कमी आहे. ती वाढवण्यासाठी कापसाच्या सरळवानात संघन लागवड पद्धतीचे प्रयोग नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने केले आहे. त्याद्वारे उत्पादनात 30% वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. विदर्भातील प्रमुख 6 कापूस उत्पादक जिल्ह्यात प्रत्येकी 1000 प्लॉटमध्ये या पद्धतीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. CICR नागपूर येथील प्रक्षेत्रावर कापसाच्या सरळवानात गेल्या 3 वर्षापासून या पद्धतीचे प्रयोग करण्यात येत आहे. उत्पादनात वाढ तसेच यांत्रिकीकरणाद्वारे कापूस काढणीसाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. मग या पद्धतीविषयी देश विदेशातील स्थिती कशी आहे? तर ब्राझील, चीन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, उझबेकिस्तान, अर्जेंटिना, ग्रीस येथे मोठ्या प्रमाणावर सघन पद्धतीने कापूस लागवड होते. प्रति हेक्टरी झाडांची संख्या 1-2.2 लाख ठेवली जाते. पिकातील तण तसेच रोग कीड नियंत्रण करण्याबाबतचा आराखडा या देशांनी तयार केला आहे. त्यामुळे कीड रोगाचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. सघन पद्धतीने यांत्रिक पद्धतीने कापूस काढणीसाठी देखील फायद्याची ठरते. ब्राझीलमध्ये 1980 पासून सघन पद्धतीने कापूस लागवड होते. त्यातून प्रति हेक्टरी 40-60 क्विंटल उत्पादन मिळते. तुलनेने भारतात कोरडवाहू कापसाची उत्पादकता कमी असून हेक्टरी 20 क्विंटल पेक्षाही कमी उत्पादन मिळते. विशेष म्हणजे पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यात 100% बागायती कापसाचे क्षेत्र असूनही अपेक्षित उत्पादन मिळत नाही. मग ही सघन लागवड पद्धती कशी आहे?
तर कपाशीच्या शिफारशीत लागवड पद्धतीत झाडांची संख्या प्रति हेक्टरी 50 ते 55 हजार, तर बीटी वा संकरित वाणात हेक्टरी 15 हजार झाडे असतात. मात्र सघन पद्धतीत सरळ वाणांची 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करून प्रति हेक्टरी 1.5 लाख झाडे बसतात. शिफारशीत पद्धतीपेक्षा या सघन पद्धतीत झाडांची संख्या अधिक असल्याने कोरडवाहू कापूस उत्पादनात मोठी वाढ होते. याबाबत संस्थेच्या नागपूर येथील प्रक्षेत्रामध्ये प्रयोग करण्यात आले आहे. या चाचण्यांचे निष्कर्ष चांगले मिळाले आहे. या पद्धतीने लागवड केलेल्या झाडांची कायिक वाढ जास्त होते, त्यामुळे बोंडाचा आकार मोठा मिळून उत्तम प्रतीचा कापूस निघतो. यापूर्वी कापसाची सघन पद्धतीने लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून फारसे संशोधन झाले नव्हते. मात्र गेल्या 3 वर्षांपासून या पद्धतीने लागवड यशस्वी करण्यासाठी CICR संस्थेने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. येथे झालेल्या संशोधनातून गॉसिपियम हिरसुटम जातीतील PKV 81, NH 615, NH 630, सूरज, ADB 39 या 5 प्रकारच्या सरळ जाती विकसित केल्या आहेत. याच जातीची लागवड सघन पद्धतीने लागवडीच्या प्रयोगात करण्यात आली होती. मग या प्रयोगाचे निष्कर्ष कसे निघाले? तर कोरडवाहू उथळ तसेच मध्यम खोल जमिनीसाठी सघन लागवड पद्धती अधिक फायद्याची आहे. दुष्काळी भागातील लागवडीस ती योग्य आहे. शिफारशीत लागवडीच्या तुलनेत सुमारे 30% अधिक उत्पादन मिळते. वेचणीसाठी कापूस 7 ते 10 दिवस आधीच तयार होतो. झाडांची शाकीय वाढ कमी होऊन कायिक वाढ जास्त होते. यांत्रिक पद्धतीने कापूस वेचणीसाठी फायदेशीर ठरते. कापसाचे बोंड मोठे असून धाग्याची गुणवत्ता उत्तम असते. विदर्भातील 6 जिल्ह्यात राबविला जाणारा पायलट प्रोजेक्ट विदर्भात कोरडवाहू कापूस शेतीचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी विदर्भातील 6 जिल्ह्यात राबवला जाणारा पायलट प्रोजेक्ट याविषयी सुद्धा माहिती जाणून घेऊया. विदर्भात कोरडवाहू कापूस शेतीचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी ही पद्धती खास करून कोरडवाहू कापूस शेतीला फायद्याची ठरणारी असल्याने या लागवड पद्धतीचा प्रसार करण्यात येणार आहे. त्यासाठी CICR संस्थेने विदर्भातील प्रमुख 6 कापूस उत्पादक जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पात परिसरातील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यात 1000 प्लॉटवर प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहे. संस्थेने सघन पद्धतीने लागवडी संदर्भात जसे पेरणी, तण नियंत्रण, आंतर मशागत, वाढ संजीवके, कीड आणि रोग व्यवस्थापनाचे उपयुक्त असे वेळापत्रकच तयार केले. अखिल भारतीय कापूस सुधार प्रकल्पांतर्गत अनेक केंद्रावर या पद्धतीने लागवडीचे प्रयोग घेतले जात आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यास कोरडवाहू कापूस उत्पादन वाढीस मदत होऊ शकते. कोरडवाहू क्षेत्र आणि उथळ जमिनीत लागवड होण्याच्या कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन लागवड पद्धती यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. 3 वर्षात संस्थेने कापसाच्या सरळ वाणांची लागवड करून त्याचे प्रयोग घेतले. त्याचे निष्कर्ष मिळाले असून थोड्याफार प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भावही दिसला. संस्थेने अमेरिकन गुलाबी बोंडअळी आणि रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी 3 फवारणीचे वेळापत्रक तयार केले आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या प्लॉटवर या पद्धतीचे फायदे तोटे लक्षात येतील. प्रयोगात कापूस लागवडीपासून काढणीपर्यंतचे सर्व व्यवस्थापन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतात. त्यासाठी तांत्रिक सहायकाची मदत सुद्धा घेतली जाते. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण सघन पद्धतीने कापूस लागवड याविषयीची माहिती ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कपाशी पिकावरील तुडतुड्यांचे नियंत्रण. शेतकरी बंधूंनो, कपाशी पिकावरील तुडतुडे फिक्कट हिरव्या रंगाचे असून पाचरीच्या आकाराचे असतात. त्याची लांबी 3 ते 4 मिलीमीटर लांब असते. तुडतुड्याच्या पिल्लांना पंख नसतात, मात्र पूर्ण वाढलेल्या तुडतुड्यांना पंख असतात. समोरच्या पंखावर एक एक काळा ठिपका असतो. डोक्याच्या भागावर 2 काळे ठिपके असतात. ते नेहमी तिरके चालतात आणि चटकन उडी मारतात. मादी तुडतुडे पानांच्या ग्रंथीमध्ये एक एक अशी अंडी घालते. एक मादी तिच्या जीवनकाळात 30 अंडी घालू शकते. यातून 4 ते 11 दिवसात पिल्ले बाहेर पडतात. पिल्लांची वाढ 7 ते 12 दिवसात पूर्ण होऊन प्रौढांमध्ये रूपांतर होते. मग या तुडतुड्यांमुळे नुकसानीचा प्रकार कोणता?
तुडतुड्यांचे प्रौढ आणि पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने राहून सोंडेने त्यातील रस शोषण करतात, त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. तुडतुडे स्वतःच्या शरीराद्वारे मधासारखा चिकट पदार्थ सोडतात, त्यावर कॅपनोडियम नावाची काळी बुरशी वाढते. त्याचा झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. अधूनमधून होणारा हलकासा पाऊस, उष्ण आणि दमट हवामान, कमी सूर्यप्रकाश दीर्घकाळ राहिल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. जास्त प्रादुर्भाव झाल्यास अशी पाने प्रथम कडेने पिवळीसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात आणि संपूर्ण पाने लाल तांबडी होऊन त्याच्या कडा मुरगळतात. अशा झाडांना पात्या, फुले आणि बोंडे फारच कमी प्रमाणात लागतात. संपूर्ण प्रादुर्भावग्रस्त झाडे वाळू शकतात. बऱ्याचदा किडीचा प्रादुर्भाव लाल्या विकृतीसोबत आढळून येतो, त्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढते आणि शेतकरी लाल्या समजून वेगळीच उपाययोजना करतात. मग यावर नियंत्रणाचे उपाय काय? तर पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे, शिफारशीनुसार खताची मात्रा द्यावी, नत्राचा अतिरिक्त वापर टाळावा, बाजारात उपलब्ध असलेल्या संकरित वाणाकरिता इमिडाक्लोप्रिड WS 5-7 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया केली असल्यामुळे 30 दिवसापर्यंत तुडतुड्यांच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होण्यास मदत होते. त्यामुळे नंतर कपाशीवर इमिडाक्लोप्रिड घटक असलेल्या कीडनाशकाची फवारणी टाळावी. 2-3 तुडतुडे प्रतिपान आढळून आल्यास 20 ग्रॅम ऍसिफेट किंवा 4 ग्रॅम ऍसिटामिप्रिड किंवा 4 ग्रॅम थायामेक्सोथाम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण कपाशीवरील तुडतुड्यांचे नियंत्रण याविषयीची माहिती ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया कमी खर्चात भरघोस कापूस उत्पादन. परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथील प्रगतीशील शेतकरी श्री अंगद शेरे हे गेल्या 5 वर्षापासून शेणकल्यांचा वापर मोसंबी पिकासाठी करीत असून यावर्षी त्यांनी कापूस पिकासाठी सुद्धा त्याचा वापर केला. तसेच अभिनव पद्धतीने स्लरी गाळण पद्धत विकसित केली. आतापर्यंत 1-7 क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले, तर आणखी 7-8 क्विंटल प्रति एकर निघेल असा अंदाज आहे. अतिशय कमी खर्च आणि सोपे तंत्रज्ञान वापरून इतरांपेक्षा कितीतरी अधिक उत्पादन त्यांना मिळाले आहे. परतूर तालुक्याच्या ठिकाणापासून अवघे 7-8 किलोमीटर अंतरावर खांडवेवाडी या गावातील श्री अंगद शेरे यांनी मोसंबी 8 एकर, ऊस 8 एकर, कापूस 14 एकर तर सोयाबीन 8 एकर असे पीक घेतले. उर्वरित क्षेत्रात लसूण घास आणि गिन्नी गवत यासारखे पीक. अंगद शेरे यांचे छोटेसे घर. शेतीचा खर्च दिवसेंदिवस सतत वाढत जाणारा. रासायनिक खतं, कीटकनाशके, मजुरी यावरील वाढता खर्च यामुळे निराश झालेल्या श्री शेरे यांना परतूर येथे झालेल्या एका कार्यक्रमातून शेण स्लरीची माहिती मिळाली. वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड असणाऱ्या श्री शेरे यांनी या प्रयोगाला लगेचच सुरुवात केली. फळबागाला शेण स्लरी देणे सोपे होते, पण इतर पिकांना स्लरी देणे अवघड होऊ लागले. त्यामुळे इतर पिकासाठीचा तो गाळण यंत्र पिकासाठीचा त्यांनी गाळण यंत्र पाहिले, पण तेही थोडे अवघड वाटू लागले. त्यांनी स्वतःच एक अभिनव फिल्टर गाळण यंत्र तयार केले. चला तर मग जाणून घेऊया अभिनव फिल्टर गाळण यंत्र काय आहे. शेतकरी बंधूंनो, सिमेंटचा एक हौद ज्याचा आकार 3x4.5 आणि उंची 3 फूट एवढी आहे. हौदाला असलेल्या तोटीला एक वॉल बसवला, त्यात 1-1.5 फूट म्हणजे साधारणतः 1.5 टन पाचट टाकले आणि त्यावर 15-20 किलो कोंबडी खत टाकले. हे खत पाण्यात चांगले भिजवून घेतले, त्यावर 200 लिटर शेण स्लरी आणि 300 लिटर पाणी टाकले. हे मिश्रण 24-36 तास चांगले भिजू दिले, त्यामुळे मिश्रण चांगले मुरले. त्यात 1.5 किलो 0x52x34 हे खत टाकले. त्यात तोटीद्वारे शेणकाला अतिशय चांगला गाळून मिळाला. ही गाळण केलेली स्लरी ठिबकद्वारे कापूस पिकाला दिली. एका वेळेस 5 एकर क्षेत्राला 800-1000 लिटर स्लरी दिली. या हौदातील पाचट आणि कोंबडी खताचेही चांगले खत बनते. 2-3 वेळेस लरीचा प्रयोग केला की कुजलेले पाचट आणि कोंबडी खत बाहेर काढून त्याचा फळबागासाठी उपयोग केला जातो. पुन्हा अशाच पद्धतीने दुसरे पाचट आणि कोंबडी खत त्यात टाकले. शेतकरी बंधूंनो, श्री शेरे यांनी आपल्या शेतामध्ये सरी तयार करण्याची पद्धत अवलंबिली. 1000 लिटर प्लास्टिक टाकी अर्धी फोडून ती 500 लिटरची केली. त्यात 50-60 किलो ताजे शेण आणि 30-40 लिटर गोमूत्र टाकले. त्यात
2.5 ते 3 किलो सोयाबीन आणि इतर डाळीचे पीठ टाकले. 1000 लिटर प्लास्टिक टाकी अर्धी फोडून ती 500 लिटरची केली. त्यात 50 ते 60 किलो ताजे शेण, 30 ते 40 लिटर गोमूत्र टाकले. त्यात 2.5 ते 3 किलो सोयाबीन आणि इतर डाळीचे पीठ टाकले. 2 ते 3 दिवस ते तसेच ठेवले आणि त्यात 2 किलो गूळ टाकला. अशा प्रकारे तयार झालेली स्लरी गाळण हौदात टाकून ती गाळून घेऊन पिकासाठी वापरली. कापूस पिकाला 5 ते 6 वेळेस दिली. स्लरी कापसाचा 5 एकराचा एक प्लॉट आणि 3 एकराचा दुसरा प्लॉट आणि तिसरा प्लॉट एकदम कोरडवाहू स्वरूपाचा होता. 8 एकर कापसाच्या क्षेत्रात 6 वेळेस स्लरी दिली. एका वेळेस एका एकरला साधारणतः 200 लिटर याप्रमाणे ठिबकामधून स्लरी सोडली. काही वेळेस उपलब्धतेनुसार जास्त प्रमाणही सोडले, त्यामुळे कापसाची वाढ अतिशय चांगली झाली. 8 एकर क्षेत्रासाठी 18 ते 20 किलो 52 ते 34 हे खत आतापर्यंत वापरले. इतर कोणतेही रासायनिक खत वापरले नाही. क्रॉप सेटचा फायदा. कीटकनाशकामध्ये फक्त रोगर मोनोक्रोटोफॉस आणि क्लोरोपायरिफॉस आणि क्लोरोपायरिफॉस वापरले. इतर कोणतेही कीडनाशक वापरले नाही. प्रत्येक फवारणीत मात्र गोमूत्र वापरले. पिकाची वाढच एवढी दमदार आणि सशक्त झाली की किडीचा जास्त प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे कमी तीव्रतेची कीटकनाशके वापरून काम भागले. क्रॉप संप योजनेअंतर्गत कीड नियंत्रण श्री देवराव ढोले आणि कीड सर्वेक्षण श्री आमले यांनी मित्र आणि शत्रू किडीची ओळख करून दिली. कापसावर क्लिप्तचे प्रमाण काही प्रमाणात होतेच. योग्य आणि प्रमाणशीर तसेच कमी तीव्रतेची कीडनाशके वापरल्यामुळे फवारणी खर्चात जवळपास 75% बचत झाली. शेतातच काही नारळाची झाडे असून त्यावर पत्रा लावून नारळाचे उंदरापासून संरक्षण केले. सिंचनासाठी शेततळे आणि विहीर तर आहेच, शिवाय 3 कूपनलिकाही घेतल्या आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने पाण्याचा तुटवडा पडू नये यासाठी शेततळे घेतले. त्यात आता 38 ते 40 लाख लिटर पाणी साठा आहे. खात्रीशीर पाणी हाताशी असेल तरच पिकाचे नियोजन करणे शक्य होते असे शेरे सांगतात. 33 एकरावर ठिबक, 40 एकरापैकी ठिबक सिंचनाखाली 33 एकर क्षेत्र आहे. पाण्याचा मोजून वापर करण्यावरच त्यांनी जास्त भर दिला. कापसाला तर स्लरी देतानाच जे पाणी गेले तेवढेच, इतर वेळेस सिंचन नाही. एकरी 15 क्विंटल कापूस. शेरे यांना एकरी 15 क्विंटल कापूस उत्पादन झाले. कापसाची लागवड 5x1.25 फुटावर जोड ओळ पद्धतीने केली. 5 फुटावर ठिबकाची नळी अंथरलेली आहे. ठिबक सिंचनाच्या नळीच्या दोन्ही बाजूस बियाणे टोकन केली. लागवड करताना कोणतेही रासायनिक खत टाकले नाही. कापसाचे 35 ते 40 बोंडे वेचून झाली. अजून 35 ते 40 बोंडे पक्व अवस्थेत आहेत. आतापर्यंत एकरी 7 क्विंटल कापूस निघाला आहे. अजून कमीत कमी 7 ते 8 क्विंटल कापूस प्रति एकरी निघेल. आणि यावर्षी सोयाबीनचा उतारा 8 एकर क्षेत्रात क्रिटलला मिळाला तर ऊसाचे एकरी 24 टनाचे उत्पादन त्यांना मिळाले. मोसंबीच्या 300 उत्पादनक्षम झाडापासून मागील वर्षी त्यांना 2,85,000 तर यावर्षी 1,01,000 उत्पन्न श्री शेरे यांना मिळाले. तर शेतकरी बंधूंनो, कमी खर्चात भरघोस कापूस उत्पादन याविषयी आपण परतूर तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी श्री अंगद शेरे यांची यशोगाथा ऐकलीत. याबरोबरच किसानों की बात रेडिओ वत्सगुल्मके साथ हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: रसिक श्रोते हो नमस्कार, श्रोते हो 90.8 मनभावन या FM-च्या टीमकडून मी प्रिया सफळे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। श्रोते हो, अवकाश कसं तारांगणांनी लखलखताना अगदी तसंच काव्य अवकाशही अनेक नामवंत कवीच्या प्रतिभेनं असं चमचमतं। श्रोते हो, मनभावन या FM-कडून आम्ही एक नवीन कार्यक्रम सादर करीत आहोत। या कार्यक्रमाचं शीर्षक आहे काव्य नक्षत्र। यामध्ये मराठीतील अनेक नामवंत कवींच्या कवयित्रींच्या सुंदर अशा कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत। या काव्य नक्षत्रातील पहिलं नक्षत्र आपल्याला लवकरच कळणार आहे। श्रोते हो, जमिनीशी घट्ट नातं सांगणाऱ्या जीवनाचं तत्वज्ञान सोप्या सुंदर बोलीभाषेतून उलगडणाऱ्या मराठी साहित्याला आपल्या अभिजात लिखाणानं समृद्ध करणाऱ्या कधीच कोणत्या शाळेत न जाताही स्वतःच्या प्रतिभेनं शिकलेल्या लोकांना काव्यसंपदेतून अचंबित करणाऱ्या प्रतिभासंपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी। जळगाव जिल्ह्यातील आसोदे या छोट्या गावात 24 ऑगस्ट 1880 रोजी नागपंचमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला। वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं लग्न जळगावच्या नथुजी चौधरी यांच्याशी झालं। ओंकार, सोपान आणि काशी ही त्यांची 3 अपत्य। वयाच्या 30व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं। त्या निरक्षर होत्या, त्यांच्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यानं काळाच्या ओघात नष्टही झाल्या। काही रचना त्यांच्या मुलानं म्हणजेच सोपानदेव चौधरी आणि त्यांच्या मावस भावानं टिपून ठेवल्या। आचार्य प्र. के. अत्रे यांनी जेव्हा त्या वाचल्या तेव्हा 52 कशी सोनं अशी उपमा त्यांनी दिली। त्यांच्या प्रयत्नांनीच हे काव्य साऱ्यांसमोर आलं। जिवंत काव्य रचनेची त्यांना निसर्गदत्त प्रतिभा होती। शेतकाम घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे लेवा गणबोलीतील ओव्या कविता रचून त्या गात असत। रसिक श्रोते हो, आजच्या या काव्य नक्षत्रात आपण खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा आनंद घेणार आहोत। निरक्षर बहिणाबाईंना या कविता कशा बरं सुचल्या असतील या प्रश्नावर त्यांची एक अप्रतिम कविताच उत्तर देते। माझी माय सरस्वती, माझी माय सरस्वती माले शिकवत बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली। माझी माय सरस्वती माले शिकवत बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली। माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत माटीमधी उगवत। अर देवाचं दर्शन झालं झालं आपसुक, हिरीदात सूर्य बापा दाये रूपाचं रूप। तुझ्या पायाची चाहुलं, तुझ्या पायाची चाहुलं लागे पानापानांमधी, देवो तुझं येणं जाणं वारा सांगे कानामधी। फुलामधी सामवला, फुलामधी सामवला धरित्रीचा परभय, माझ्या नाकाला इचारा नथनीला त्याचं काय। किती रंगविशी रंग, किती रंगविशी रंग, रंग भरले डोक्यात माझ्यासाठी शिरी रंग, रंग खेये आभायात, रंग खेये आभायात। धरती मधल्या रसानं जीभ माझी सवादते, तवा तोंडामधली चव पिंडामधी ठाव घेते, तेव्हा तोंडातली चव पिंडामधी ठाव घेते। संत मुक्ताबाईचा महिमा अत्यंत अवीट शब्दात बहिणाबाईंनी व्यक्त केलाय. संन्यासाची पोर म्हणून या भावंडांना लोकांनी वाळीत टाकलं होतं. ज्ञानदेवांना उभं येऊन त्यांनी ताटी लावून स्वतःला कोंडून घेतलं होतं. तेव्हा कळवळून मुक्ताबाईनं प्रत्यक्ष पांडुरंगाचा साक्षात्कार व्हावा असा हृदयस्पर्शी अभंग म्हटला होता. ज्ञानदेवांना तेव्हा कसं गहिवरून आलं होतं हे सारं बहिणाबाईंनी अत्यंत संवेदनशील अंतःकरणानं शब्द केलंय. ऐकूया माझी मुक्ताई मुक्ताई. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाच लेकरू, चांग देव योगियान तिला मानला रे गुरु. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाच लेकरू, चांग देव योगियान तिला मानला रे गुरु. देख ज्ञानी याचा राजा आदि माया पानावली, सर्वा आधी रे मुक्ताई पान्हा पीसन गेली. अरे संन्याशाची पोर कोणी बोलती ही नाही, अरे संन्याशाची पोर कोणी बोलती ही नाही. टाकी देयल पोरांच कधी तोंड पाहू नाही, टाकी देयल पोरांच कधी तोंड पाहू नाही. अरे अरे असं माझं तोंड कसं दाऊ मी लोकाले, ताटी लाई ज्ञान देव घरामधी रे दडले. उभगले ज्ञान देव घडे असंगाशी संग, कय वयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग. घेती हिरीदाचा ठाव, घेती हिरीदाचा ठाव ऐका ताटीचे अभंग. एका एका अभंगात उभा केला पांडुरंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. गह्यरले ज्ञान देव, गह्यरले ज्ञान देव डोई गेले भरीसन. असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण, असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण. बहिणाबाईंनी धरित्रीवर अपार माया केली होती. ही काळी आईच जगाला पोचते. त्यांच्या माहेरच्या वडिलांच्या शेताचं त्यांनी खूप सुरेख वर्णन केलंय धरित्रीले दंडवत या कवितेत. शेतात काबड कष्ट केले तर काळ्या जमिनीत हिरवीगार पिकं डोलू लागतात आणि हे हिरवगार शेत दाणे पूर्ण भरल्यानंतर सोनेरी रंगात डोलू लागतं. ही सारी धरणीमातेची कृपा असा सुंदर विचार बहिणाबाईंनी कवितेत मांडलाय. या धरित्रीला भाऊराया दंडवत घालतो आणि भाग्याला उजाळा देणारी ही भाऊरायाची जमीन, हे वतन देवानं असंच कायम ठेवावं अशी आत्मिक प्रार्थना बहिणाबाई करतात. ऐकूया कविता धरित्रीला दंडवत. काय

शेतामधी भाऊराया खाले वाकला वाकला त्यानं आ

रसिक श्रोते हो, निसर्ग प्रत्येकाला जसं जगायला शिकवतो तसंच निवारा शोधायलाही शिकवतो. प्रत्येक पक्षी संरक्षणासाठी स्वतःचं घरटं बांधतो, पण बहिणाबाईंना सुगरणीचं कसं भारावून टाकतं, त्यांचं मन फुलून जातं. माणूस सर्वांपेक्षा सामर्थ्यवान असूनही तो मात्र कसब दाखवण्यात मागच राहतो. आणि इवलीशी सुगरण मात्र एका चोचीनं पिलांसाठी सुंदर घरटं बांधते. ऐकूया, पक्षिणीनं आपला जीवच जणू झाडाला टांगणं हा भावनिक आविष्कार बहिणाबाईच करू जाणं. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. पील निजली खोप्यात जसा झुलता रे बंगला, तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला. सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर, तिले जन्माचा संगाती मी ये गाण्या गंप्यानर. खोपा इनला इनला खोपा इनला इनला जसा गिल क्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलीशीच चोच तिची उलीशीच चोच तेच दात तेच ओठ, तुले दिल रे देवान दोन हात दहा बोट, तुले दिल रे देवान दोन हात दहा बोट. श्रोते हो, मानवी मनाच्या विविध कंगोऱ्याचा अप्रतिम उल्लेख मन या सुरेख कवितेत बहिणाबाईंनी केलाय. त्यांनी मानवी मनाचा केलेला विचार पाहून आपलं मन त्या प्रत्येक शब्दांचा अर्थ शोधताना चिंतन करू लागतं. मन वढाय वढाय, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाना वलऱ्यारे लाटा. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाना वरल्यारे लाटा. मन लहरी लहरी मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण, उंडारल उंडारल जस वारा वाहदन. मन जहरी जहरी याचो न्यारो रे तंतोरो, अरे इचू साप वरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेल गेल आभायात. मन चप्पय चप्पय मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर, तठे वैसन इज आल आल धरतीवर. मन मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना, मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना. मन केवढ केवढ आभायात भीमा येना. देवा देवा कसं देलं मन असं नाही दुनियात, असा कसा रे तू योगी खाय तुझी करामत. देवा असं कसं मन देवा असं कसं मन असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपान पडलं, कुठे जागेपणी तुले असं सपान पडलं. बहिणाबाईंच्या पती निधनानंतरचं त्यांना झालेलं अपरिमित दुःख, त्या रडतात आक्रोश करतात पण पुन्हा मनाला समजावतात. अरे रडता रडता डोळे भरले भरले, हासू सरले सरले आता हुंदके उरले. अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले आता हुंदके उरले.
सरले सरले माझा मलेच इसावा, असा आसक्त बिगर रडू नको माझ्या जीवा. शेवटच्या दोन कडव्यात त्यांचा प्रखर आत्मविश्वास जाणवतो रसिक श्रोते हो. त्या म्हणतात, जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत उत तुटे मंगय सुतर, उरे गयाची शपथ. नका नका आया बाया, नका करू माझी किव, आता माझा मालय जीव, आता माझा मालय जीव. वैधव्याची आपत्ती कोसळल्यानंतर त्यांना एखादा ज्योतिषी भेटला असावा. त्या ज्योतिषाला म्हणतात, राहो दोन लाल सुखी हेच देवाले मागन, त्यात आलं रे नशीब काय सांगे पंचांगन, त्यात आलं रे नशीब काय सांगे पंचांगन. नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, माझं दैव माले कये माझ्या दारी, नको येऊ माझं दैव माले कये.

तेव्हा काही जण मिरवतात. आपल्या आजूबाजूला असतात अशी माणसं, वृथा अभिमान बाळगणारी, अहंकारात जगणारी, मी माझं मलाच अशा मीच्या गर्वात बुडालेली. या अहंकारापायी माणूस स्वतःच स्वतःचा घात करून घेतो. बहिणाबाई, माणसाच्या या अहंकारी वृत्तीवर सुरेख शब्दातून प्रहार करतात. त्या म्हणतात, अरे मी कोण बोले भुकेल मी पण, अरे मी कोण बोले भुकेल मी पण, तवा तोंडात लाघास म्हणे तू कोण तू कोण, अरे मी कोण लागे ठसका जोरान, तवा घशातला सास म्हणे तू कोण तू कोण. अशा त्याच्या मी पण आले मसनात सिंहासन, अशा त्याच्या मी पण आले मसनात सिंहासन. अरे मी कोण माझ्या मुखी हरी नाम, तुझ्या जिभेले इचार मधिये बोले आत्माराम, तुझ्या जिभेले इचार मधी बोले आत्माराम. अरे मी कोण मी पणाची मरी माय, देखाईची कशी तरा स्वतः स्वतःलाच खाय, स्वतः स्वतःलाच खाय. रसिक श्रोते हो, त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेल्या अनेक ओव्या साऱ्या जगाचं तत्वज्ञान शिकून जातात बरं. चला तर मग अशाच काही ओव्या ऐकूया, त्यांचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न करूया. घाम गायता शेतात शेत करीत रसला, तव्वा कुट आभायात मी घुराया बरसला.

उठा उठा बहीण आई, बोंड कपाशी सेयेचा, बोट हालवा हालवा जशा पाखराच्या चोचा.

कपडे अशा कितीतरी स्फुट ओव्या आपल्याला पाहायला म्हणजे ऐकायला वाचायला मिळतात, तेव्हा विचार घनता, त्यांची अचाट कल्पना सामर्थ्य, जीवनाभवांची व्यापकता, सूक्ष्म निरीक्षण क्षमता, विलक्षण बुद्धिमत्ता, हे सारं सारं पाहायला मिळतं आणि वाटतं माय सरस्वतीनं खरंच या लेकीच्या पोटी अमृतमयी गुपितं पेरली होती का? होय ना रसिक हो, बहिणाबाईंची कविता म्हणजे मानवी जीवनावर प्रकाश टाकणारं

0: मानवी मनाचं सूक्ष्म कंगोऱ्याचं अद्भुत दर्शन घडविणारं, भावभावनांचं अचूक निरीक्षण करणारं जीवनस्पर्शी काव्य. जसं आपल्याला जगण्याचा मंत्र सांगतं ना, तसंच मृत्यूचं रहस्यही अलगद उघडून दाखवणारं काव्य. किती सहज सुंदर शब्दात जगण्या मरण्यातलं अंतराचं समीकरण बहिणाबाईंनी मांडलंय, पाहत खरं. जीव देवानं धाडला जन्म म्हणे आला आला, जीव देवानं धाडला जन्म म्हणे आला आला, जव्हा आलं बोलावन मौत म्हणे गेला गेला. नाही सरल सरल जीव तुझ येणं जाण, नाही सरल सरल जीव तुझ येणं जाण, जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जिन, जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जिन. आला सास गेला सास, आला सास गेला सास, जीवा तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर. बहिणाबाईंचं प्रत्येक काव्य श्रोते हो, प्रत्येक ओवी सहज सुंदर स्वाभाविक जीवनदर्शी आहे. अवघ्या 50 कविता आपल्याला त्यांच्या वाचायला मिळाल्या आहेत, आणि या लिहून त्यांनी मराठी सारस्वतात आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. अत्यंत दर्जेदार, आपल्याला चिंतन मनन करायला लावणारं, जीवनाचं तत्वज्ञान शिकवणारं त्यांचं काव्य म्हणजे एक चमत्कारच म्हणावं लागेल, होय ना. चराचरातील प्रत्येक गोष्टीची ओढ असणाऱ्या, जात्यावर दळता दळता रानात राबता राबता जीवनाभूतीच्या व्यापकतेनं आपल्याला भारावून टाकलंय. या महान सरस्वतीच्या लेकीस, या अलौकिक काव्य नक्षत्रास विनम्र अभिवादन. धन्यवाद.
1: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM.
2: श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, KCE सोसायटीच्या मोजीजठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, आणि खानदेशात पहिल्यांदाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत एक अत्यंत नाविन्यपूर्ण असा डिग्री कोर्स, डिग्री प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. आज आपण या अभ्यासक्रमाविषयी किंवा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची जी प्रश्न असतात त्याबद्दल या मुलाखतीतून सविस्तर जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत KCE सोसायटीच्या शैक्षणिक संचालक डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम. आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया या आगळ्या वेगळ्या कोर्सेसबद्दल. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: तुमचं स्वागत आहे या रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये. मॅम, त्या आगळ्या वेगळ्या डिग्री कोर्सबद्दल आपण बोलतोय, आणि क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स हे दोन कोर्सेस मला वाटतं यात आहेत, तर याची संकल्पना कशी आणि नेमकं काय स्वरूप आहे?
3: KCE सोसायटीतर्फे मी प्रथम सर्वांचं स्वागत करते, आणि मला असं वाटतं की काहीतरी नवनवीन आणि आत्ता सध्या आपली जी व्यवस्था चालू आहे त्याला अनुरूप असे काहीतरी कोर्सेस पाहिजे, म्हणून आम्ही काही चर्चा करत होतो. त्याच्यामधनं असं लक्षात आलं की आत्ताच शासनाने एक धोरण काढलेलं आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक फॉरेन्सिक लॅब कंपल्सरी पाहिजे, नाहीतर प्रत्येक छोट्या छोट्या गुन्ह्याच्या तपासाकरता इथून नाशिक किंवा पुणे इतकं लांब जाऊन त्याच्याकरता आठवडा 15 दिवस असे सुद्धा त्याच्यामध्ये जात होते. मग जर प्रत्येक ठिकाणी ती लॅब तयार असेल तर त्याच्यानुसार आपल्याला अभ्यासक्रम पण द्यावे लागतील. म्हणून मग त्या हिशोबाने आम्ही क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स हा विषय विचारात घेतला आणि आता याच सत्रापासून त्याची आपण सुरुवात करतो आहोत. तर आयडिया असा आहे की अशा प्रकारच्या पद्धतींची गरज आहे, अशा अभ्यासक्रमाची गरज आहे आणि म्हणून त्या गरजेनुसार आपण याची संकल्पना मांडलेली आहे.
2: अरे वा, विज्ञान आणि कलाशाखा यांचा एक अनोखा संगम आहे. हे दोन कोर्स वेगवेगळे असले तरी आणि एकाच वेळी दोन्ही बाजूंचा हा अभ्यास करणं हे जरासं चॅलेंजिंगच आहे, पण तुम्ही ती सुरुवात केली ही खूपच छान गोष्ट आहे. आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल?
3: आम्ही प्रथम तर असं सांगेन की क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स हे दोन वेगळेवेगळे विषय यासाठी ठेवलेले आहे की फॉरेन्सिक सायन्स मध्ये त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे जास्त डॉमिनंट सब्जेक्ट राहतील. त्याच्यानंतर झुओलॉजी बायोलॉजी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील आहे. पण जे जॉब्स विद्यार्थ्यांना मिळतील किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा ते जाऊ शकतील, फिजिक्स बेस किंवा केमिस्ट्री बेस म्हणून जाऊ शकतील. म्हणून याला तशी पण डिमांड आहे आणि विद्यार्थ्यांनी नक्की याचा विचार करावा कारण की याची गरजही मोठी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना जे पुढे त्यांचे करिअर प्रॉस्पेक्ट्स आहे ते चांगले मिळू शकतात. क्रिमिनॉलॉजी असं आहे की त्याला आपण ड्युअल डिग्री म्हणून घेतलेलं आहे, पण जसं बी एस सी इन फॉरेन्सिक सायन्स म्हटलंय तसं याला बी ए डिप्लोमा म्हणून क्रिमिनॉलॉजी आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं की तसं आपल्या काही फॉर्मॅलिटीज विद्यापीठाकडनं कॉलेजकडनं ज्या व्हायच्या असतात त्या झाल्या कीच आपल्याला बी ए फुलफ्रेश 4 वर्षाची डिग्री कोर्स प्रमाणे करता येईल. पण क्रिमिनॉलॉजीचा स्कोप बघता आणि फॉरेन्सिकचा स्कोप बघता, फॉरेन्सिकचा स्कोप अधिक असल्यामुळे त्याला डिग्रीमध्ये आम्ही पहिले टाकलेला आहे आणि क्रिमिनॉलॉजीला आता डिप्लोमा जरी आम्ही दिला तो 6 महिने किंवा 1 वर्षाचा असू शकेल आणि त्याच्यामध्ये पोलीस सायन्स जो आहे, क्रिमिनल लॉ आहे, या गोष्टींना प्रचंड महत्व आहे. त्याचबरोबर सायकोलॉजी फॉर फिलॉसॉफी आणि त्यानंतर सोशियोलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी असे 4 विषय अतिशय महत्वाचे आहे की त्याच्यावरनं विद्यार्थ्यांना जॉब पण मिळू शकतो.
2: नक्कीच संधी आहेत. पण कुठल्या कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात?
3: अगदी बरोबर, हा जो क्षेत्र आहे तो आता सगळा बऱ्याच खात्यांशी जोडलेला आहे. तर पहिले जसं मी सांगितल्याप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट भरपूर रिक्रुटमेंट होऊ शकते. सीबीआय सीआयडी अशा भागांमध्ये पण याची गरज असते आणि जर फॉरेन्सिक सायन्सचा व्यक्ती असेल तर या पद्धतीची ट्रेन्ड व्यक्ती हवीच असते. म्हणजे मी एका व्यक्तीशी आता बोलत होते तर त्यांनी सांगितलं की समजा 10 अशा लोकांची डिमांड आली तर आम्हाला 3 मॅक्सिमम पुरवता येतात, म्हणजे अजून आम्हाला मॅनपॉवर पाहिजे आहे.
2: अच्छा अच्छा.
3: हा, आणि त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरो असा एक सेक्शन असतो, त्याच्यातही गरज असते. सायबर क्राईम युनिट आज
2: बरोबर
3: खूप वाढत, म्हणून सायबर क्राईम मध्ये अतिशय त्याची डिमांड राहणार आहे. लीगल कन्सल्टन्सी लागतेच कारण की एकदा काही पण घडलं गुन्हा की त्याला लीगल ही बाजू येते. मग फॉरेन्सिक लॅबोरेटरी जसं मी आता सांगितलं त्या वाढतात आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक लॅबमध्ये कदाचित 5-5, 10-10 रिक्रुटमेंट येणाऱ्या काळामध्ये राहू शकतील. रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहेत त्याच्याशी जोडलेले आहेत तिथे त्याचा उपयोग होऊ शकेल आहे. आणि आता प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज पण भरपूर आहे आणि हळूहळू टीचिंग आणि अकॅडमियामध्ये पण याचा उपयोग आपल्याला दिसेलच.
2: खरं आहे,
3: मला वाटतं प्रचंड याचा उपयोग आपल्याला दिसतो. क्रिमिनॉलॉजीचं जर म्हटलं तर एनजीओ मध्ये पण याचा उपयोग आहे.
2: अरे वा.
3: कारण की तिथे समजा आपल्याला सायकोलॉजिकल ट्रीटमेंट द्यायची गरज पडली किंवा समजा काही फिलॉसॉफिकल पण आजकाल कन्सल्टन्सी असते तर ती पण द्यायची गरज पडली तर त्याचा एक विशेष भाग म्हणून हे होऊ शकतं. आणि शेवटी समाज अँथ्रोपॉलॉजी म्हणजे ह्युमन स्ट्रक्चर हे सगळं समजून घेण्याकरता अशा विषयांची गरज आहेच.
2: बरोबर. खानदेशात पहिल्यांदाच असा कोर्स सुरू होतोय, पण मला एक प्रश्न विचार असा वाटतं की या अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी नेमकं विद्यार्थ्यांनी एमजे कॉलेजचीच निवड का करावी, म्हणजे काय वैशिष्ट्य सांगाल?
3: हां, अगदी योग्य प्रश्न आपण विचारला. एमजे कॉलेजमध्ये उत्तम लॅब्स आहेत.
2: अच्छा.
3: मुख्य म्हणजे जसं आता आपल्याला एक इन्स्ट्रुमेंटेशन लॅब जी एमजे कॉलेजमध्ये आहे त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे जे ह्युमन इंटरव्हेन्शनशी रिलेटेड बाबी राहतील त्यांचं टेस्टिंग होऊ शकतं आणि त्याचे रिपोर्ट्स पण मुलांना कसे जनरेट करायचे असं त्याचं माहिती आपल्याला देता येते.
2: बरोबर.
3: त्यानंतर आपल्याकडे केमिस्ट्री लॅब आहे आणि केमिस्ट्री तर हा गाभाच आहे या गोष्टीचा. केमिस्ट्री आपल्याकडे उत्तम लॅब बसून त्याच्यामध्ये अगदी ब्लड टेस्ट असेल, सॅम्पल कुठलेही टेस्ट असेल बॉडी रिलेटेड, ते त्याच्यामध्ये करता येईल. चौथं म्हणजे आपल्याकडे झुओलॉजीची लॅब आहे. झुओलॉजीच्या लॅबमध्ये पण सगळे जे इक्विपमेंट्स आहेत आणि त्याचबरोबर फिजिक्सची लॅब आहे. या सगळ्या अद्ययावत आहेतच आणि पुढे जशी जशी गरज पडेल तशी त्याच्यामध्ये वाढ करता येईल. पण आता हे सुरू करण्याकरता आपल्याकडे सगळ्या सोयी इथे उपलब्ध.
2: म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्यासाठी अतिशय योग्य अॅटमॉस्फिअर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना देता येऊ शकतं. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी नेमकी कशी व्यवस्था करण्यात येईल?
3: हा, मी तुम्हाला हेही सांगून इच्छिते की आपल्याकडे टीचर स्टाफ पण खूप चांगला आहे हे शिकवण्याकरता. जिथे जिथे गरज आहे तिथून आम्ही बाहेरचे लोकांचं पण त्यांना घेणार आहोत. आणि त्यामुळे जर टीचरही बाहेरून आले, जसं आपण स्टुडंट्स म्हणाला बाहेरून आलं, तर त्यांना राहण्याकरता इथे हॉस्टेल फॅसिलिटीज आहे. गर्ल्स हॉस्टेल तर आपलं व्यवस्थित आहेच, नवीन बॉयज हॉस्टेल पण पूर्ण तयार झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना तिथे राहता येईल. आणि असं मला वाटतं की जवळपास सुद्धा या कॉलेजच्या इथे काही रेंटेड लोक राहतात, ती पण व्यवस्था, म्हणजे समजा कोणाला काही गरज पडली तर ती पण व्यवस्था आहे.
2: अरे वा, 4 वर्षांचा हा डिग्री कोर्स जर करायचा म्हटला विद्यार्थ्याने तर त्यासाठी काही शासकीय योजना किंवा काही स्कॉलरशिप त्याचं काही आहे का अशी व्यवस्था?
3: आपण ती तशी व्यवस्था करू, कारण की आपण हा जो प्रपोजल आहे तर एक कॉपी शासनाकडे आणि एक आपण विद्यापीठाकडे पाठवतो जी मॅन्डेटरी असते. आणि त्याच्यानंतर आता आपण ऑटोनॉमस असल्यामुळे ते त्यांना फक्त माहिती द्यायची आहे की आम्ही हा कोर्स सुरू केलेला आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की समजा आपण स्कॉलरशिप्स करता अप्लाय केलं तर ही परमिशन त्यांची जी असते ती मिळाल्यावर या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पण मिळू शकेल. ट्युशन फी त्याच्यामध्ये त्यांची माफ होऊ शकते.
2: वा वा, सुरक्षितता आणि अभ्यासक्रम याबद्दल तुम्ही कसं सांगाल?
3: हा, सुरक्षितता म्हटली तर आपल्याला या अभ्यासाने असं समजतं की अनेक प्रकाराच्या घटना समाजामध्ये घडतात आहे. आणि आता आपण पाहतोय की काही प्रकाराचा क्राईम रेट फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यामध्ये सायबर
2: क्राईमचा
3: गुन्हा सर्वात मोठा समजला जातो. आपल्या खात्यातनं पैसे जातील का अशी एक भीती लोकांना असल्यामुळे, म्हणजे जशा पद्धतीने डिजिटल सिस्टम वाढायला पाहिजे त्याचं कदाचित काही ठिकाणी उलटाही परिणाम होत असेल की लोक त्याचा उपयोग नसतील करत आहे, तर ते सेफ कसं करता येईल हा एक भाग झाला. त्यानंतर रस्ते किंवा उशिरा जर परत कोणी येत असेल, स्पेशली महिला जेव्हा लेट नाईट ड्युटीज करून परत येतात तेव्हा त्यांची सुरक्षितता काय असेल, असे सगळे प्रश्न असतातच. मग तिथे हे जर माहीत असेल आपल्याला तर पोलिसांना कसं इन्फॉर्म करायचं, इन्फॉर्मेशन कशी करायची.
2: म्हणजे सायबर क्राईम युनिट प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या ठिकाणी नक्कीच
3: दिल्याच जाणार आहे, त्यांचा कोर्स कंटेंटच आहे.
2: बरोबर, खूप छान खूप छान. म्हणजे भविष्यातील आपल्या योजना, आपलं भविष्य जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल आणि चांगला जॉब करिअर अपॉर्च्युनिटी हवे असतील तर नक्कीच विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी नक्कीच अप्लाय केलं पाहिजे. तर विशेषतः या कोर्स आपला 4 वर्षांचा असणार आहे, फॉरेन्सिक सायन्स, आणि हा डिप्लोमा असणार आहे क्रिमिनॉलॉजीचा,
3: तो 1 वर्षाचा आहे.
2: त्या फी संदर्भात काय सांगाल मॅडम?
3: तर जी फॉरेन्सिक सायन्सची फी आहे ती 24,500 आहे एका वर्षाची. त्याच्यामध्ये ब्रेक दिलेला आहे, म्हणजे 12,000 आत्ता भरायची आहे आणि नंतर काही गॅप नंतर ते उर्वरित पैसे भरू शकतात.
2: बरोबर,
3: वर्षाची आहे. क्रिमिनॉलॉजीची 8,500 आहे एका वर्षाच्या डिप्लोमाची आणि त्याला पण 4,000 आणि बाकी उर्वरित अशा ब्रेक आहे.
2: बरोबर बरोबर. ऍडमिशन जर घ्यायची असेल एखाद्या विद्यार्थ्याला तर नेमकी प्रोसेस कशी असणार आहे?
3: हा, तर त्यांनी 12वी समजा म्हणजे फॉरेन्सिक सायन्स मध्ये घेतायचं असेल तर 12वी सायन्स हे त्याला कंपल्सरी आहे. 12वी सायन्स मध्ये त्यांनी हेच असायला पाहिजे, तेच असायला पाहिजे असं नाही. 12वी सायन्स कुठलंही असेल तरी त्याला चालू शकेल, कारण की परत बेस फिजिक्स आणि केमिस्ट्री असल्यामुळे तो 12वी मध्ये त्याचं ते पूर्ण होतच, त्याच्यामुळे ते त्याला अपेक्षित आहे. आणि जर क्रिमिनॉलॉजी मध्ये घ्यायचं असेल तर त्याची एक, मला तर वाटते खूपच चांगली एक डिग्री या दृष्टिकोनात नाही की एनी स्ट्रीम, म्हणजे तो सायन्सचा असेल, कॉमर्सचा असेल, आर्ट्सचा असेल, आणखीन कुठल्या इंटरडिसिप्लिनरीचा असेल, तर तो इथे येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तो ऍडमिशन घेऊ शकतो.
2: वा, खरंच खूप सहज सुलभ आहे प्रोसेस पण सगळी. आणि ज्याला आवड असेल या क्षेत्रात येण्याची त्यांनी नक्कीच संपर्क साधावा. यासाठी संपर्क कुणाला साधायचा?
3: हा, एक अजून त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की याच्यामध्ये सध्या तरी पर्सेंटेजची अट नाही आहे. हा, म्हणजे समजा एखादा 45% पासून 90% कुठलाही व्यक्ती असेल पण त्याला या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर तो येऊ शकतो. संपर्क साधण्याकरता मी 2 आपल्याला नंबर इथे सांगेन आहे. त्याच्यामध्ये एक नंबर स्वतः माझा आहे, 9 4 2 3 6 8581 आणि जो शुभम पाटील म्हणून ज्यांचा नंबर आहे तो आहे 9325658605।
2: तर नक्कीच विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सुद्धा या नंबरवर संपर्क साधा आणि या कोर्सेस विषयी अधिक माहिती जाणून घ्या। खूप खूप धन्यवाद मॅडम। या मुलाखतीतून हे स्पष्ट झालं की विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा आणि जागतिक संधीसाठी उत्तम प्रकारे तयार करणार आहे। देशसेवेची आणि गुन्हे तपासाची आवड असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। आणि अतिशय महत्वाची माहिती की जर तुम्हाला या अभ्यासक्रमाविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच माहिती घ्या आणि नक्की दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। मी पुन्हा एकदा नंबर सांगते, डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर नंबर नोट करून घ्या विद्यार्थी मित्र हो, 9423685881 किंवा शुभम पाटील 9325658605 या नंबरवर नक्की संपर्क साधा आणि अधिक माहिती जाणून घ्या। तेव्हा आजच्या मुलाखतीत इतकंच, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। नमस्कार,
3: धन्यवाद।
4: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज

बंधूंनो, आपल्याला सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागतील. खूप खूप झटावं लागेल. आता झोपायला वेळ नाही. आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे. आपली ही भारत माता हळूहळू नेत्र उघडतेय. ती काही काळ अंमल निद्रिस्त झाली होती इतकंच. उठा, तिला जाग करा आणि या नवजागृतीच्या संजीवनानं तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करून भक्तिभावानं तिची तिच्या चिरंतन सिंहासनावर स्थापना करा. निंदेचा शब्द उच्चारू नका. ओठ बंद ठेवा आणि हृदयाची कपाटं उघडा. मातृभूमीचा आणि अखिल जगाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. आणि हे करत असताना सगळी जबाबदारी आपल्याच शिरावर आहे अशीच धारणा असू द्या. वेदांताचा हा प्रकाश आणि जीवनादर्श घरोघर पोचवा आणि प्रत्येक जीवातील ईश्वरत्व जागृत करा. आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू हवेत. आपण पुष्कळ दिवस रडलो, आता रडणं पुरे. आता आपल्या पायावर उभे राहा, मनुष्य बना. स्थिर बुद्धीचे व्हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पवित्र व्हा. स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. आपल्या भवितव्यावर श्रद्धा ठेवा. तुमच्याकडे पैसा नसल्यामुळे, तुम्ही गरीब असल्यामुळेच तुम्ही हे कार्य करू शकाल. तुमच्यापाशी काही नसल्यानंच तुम्ही निष्कपट राहाल. तुम्ही निष्कपट असल्यामुळे तुम्ही त्यागाला सिद्ध व्हाल. हेच मला तुम्हाला सांगायचंय. वत्सांनो, दुःखी, गरीब, अज्ञानी यांच्यासाठी इतकी तळमळ वाटू द्या, हृदय इतकं व्याकुळ होऊ द्या, मन प्राण इतके पेवटून निघू द्या की त्यामुळे हृदय बंद पडण्याची वेळ येईल आणि डोकं असं गरगरायला लागेल की वेड लागतंय की काय असं तुम्हाला वाटू लागेल. मग आपल्या अंतरात्म्याच्या वेदना भगवंतांच्या पादपद्मी निवेदन करा. तेव्हाच तुम्हाला ते शक्ती, सहाय्य आणि अदम्य उत्साह देतील. गेली 10 वर्ष माझा एकच मूलमंत्र होता, झुंजा. झुंजून पुढे जा. आजही मी पुन्हा तेच म्हणतो, झुंजा. झुंजत झुंजत पुढे जा. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो, झुंजत पुढे चला. आज आशेच्या प्रकाशांनी दशदिशा किंचित उजळल्या असताना सुद्धा माझा तोच एक मंत्र आहे, चला. झुंजत झुंजत पुढे चला. वत्सांनो, भिवू नका. उत्साहाने हृदय भरून घेऊन चारी दिशांना पसरा. काम करा, काम करा. नेतृत्व करत असतानाही सेवक बना, निस्वार्थ बना. आणि एखादा मित्र अन्य एखाद्या मित्राची त्याच्या पाठीमागे निंदा करू लागला तर ती कधीच ऐकू नका. अनंत धीर असू द्या, मग यश तुमचंच आहे, निश्चित. नेहमी सावध राहा. जे जे म्हणून असत्य असेल ते कटाक्षाने टाळा. सत्याची कास कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. अशानं उशिरा का होईना, पण यश आपलंच आहे हे निश्चित समजा. फक्त एकट्या आपल्यावरच सगळ्या कार्याची मदार आहे अशाच भावनेने काम करा. भावी 50 शतकं तुमच्या कार्याकडे डोळे लावून बसली आहेत. भारताचं भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे. तेव्हा कंबर कसून कामाला लागा. तरुण पिढीवर, उगवत्या पिढीवर माझा विश्वास आहे. त्यांच्यामधूनच माझे कार्यकर्ते निघतील. सिंहासारखा पराक्रम करून ते देशापुढील सगळ्या समस्या सोडवतील. मी योजना तयार केली आहे आणि तिच्यासाठी माझं जीवन वाहिलेलं आहे. केंद्रोकेंद्री असे प्रसारक पसरतील आणि सगळं भारत वर्ष व्यापतील. आज आम्हाला सर्वस्वावर पाणी सोडून देशासाठी जीवन समर्पित करणारे काही तरुण हवेत. प्रथम त्यांच्या जीवनाला वळण लावावं लागेल, काही आकार द्यावा लागेल आणि मगच त्यांच्याकडून खऱ्या खऱ्या कार्याची अपेक्षा करणं उचित ठरेल. दुसऱ्यांसाठी एवढंसं जरी काम केलं तरी ती आतली शक्ती जागृत होते. दुसऱ्याबद्दल थोडासा जरी विचार केला तरी हृदयात सिंहबळाचा संचार होतो. तुमच्यावर माझं एवढं अलोट प्रेम आहे, पण तरीही मला वाटतं की दुसऱ्यासाठी तुम्ही आपले प्राण वेचावेत. ते तुमचं मरण पाहून मला आनंदच होईल. उठून कामाला लागा. आयुष्य तरी किती दिवसांचं आहे. जगात आलाच आहात तर काही चिन्ह मागे ठेवून जा. एरवी वृक्ष पाषाणही निर्माण होतात आणि नष्ट होतात, मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तरी काय? सध्या आपल्याला प्रामुख्याने आवश्यकता आहे ती वीराच्या आदर्शाची, ज्याच्या नखशिकांत संपूर्ण शरीरातील नसानसातून प्रचंड रजशक्तीचा प्रवाह वाहतोय, जो सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यूची सुद्धा पर्वा करत नाही. त्याग हे ज्याचं कवच आणि ज्ञान हेच ज्याचं खडग आहे
अशा वीराच्या आदर्शाची. सध्या आपल्याला जीवन संग्रामात जिद्दीने लढणाऱ्या बहादूर योद्ध्याचा जोम हवाय. जीवनाला सुखद उद्यान मानणाऱ्या वेड्या प्रेमिकाची भावुकता नको. आत्मविश्वास बाळगा. माझ्या दिव्य दृष्टीला स्वच्छ दिसतंय की तुम्हा लोकांच्या ठाई अनंत शक्ती वास करत आहे. त्या शक्तीला जागृत करा. उठा उठा, अदम्य चिकाटीनी कामाला लागा. गंभर कसून सुरुवात करा. 2 दिवसांचे धन मान सगळ्या गोष्टी घेऊन करणार काय? माझी भावना काय आहे ठाऊक आहे? मुक्ती बिक्तीची मला जरूर नाही. तुम्हा लोकात हे भाव जागृत करणं हेच माझं काम. एक यथार्थ माणूस घडवायला मला लाखो जन्म जरी घ्यावे लागले तरी त्याला माझी तयारी आहे.

दूध निर्मिती आणि पुरवठा हे दोन वेगळे भाग आहेत. पशुधनाशी निगडीत दूध निर्मितीचा भाग हा सुलभपणे पदरात मिळवल्यानंतर उत्पादित मालाची विक्री करणं आणि अर्थार्जन करणं हे महत्त्वाचं ठरतं. दूध विक्री किंवा दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि विक्री यांच्या यशस्वीतेवर पैसा मिळतो. दूध प्रत हे विशेष असूनही दूध विक्रीत अनेकदा अडथळे निर्माण होतात. सहज भेसळ होणारे दूध, ग्राहकांकडून खरेदी होताना दूध गुणप्रतिपेक्षा विक्री करण्यावरचा विश्वास हा अधिक महत्वाचा आहे आणि म्हणूनच सहकारी दूध संघाच्या दूध उत्पादनास अधिक महत्व आहे. जगात दूध विक्रीची सक्षम यंत्रणा सहकारी माध्यमातून अनेक देशात राबवली जाते. दूध संघाच्या सक्षम यंत्रणेकडून सहकारी तत्वावर दूध विक्री, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, बाजारपेठेचा शोध, कमी खर्चात अधिक दूध विक्री यंत्रणा या सगळ्या राबवित आहेत. आता याचा या बाबतीत म्हणजे जास्तीत जास्त फायदेशीर विचार करणं राबवणं ते महत्वाचं ठरतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी सतत प्रयत्न आणि गुणवत्ता विकास करणं हे फायद्याचं ठरतं. एका राज्यातील दूध दुसऱ्या राज्यात किंवा विभागात विक्री केल्यास प्रगती झाली आहे असा दावा करता येत नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज केल्यानंतर भरघोस पैसा मिळवता येऊ शकेल हे दूध विक्रीच्या पद्धतीत बदल करूनच. भारतीय दुग्धजन्य पदार्थाची चव इतर परिक्यांना करून दिल्यास या देशातील परंपरागत होणारी दुग्धजन्य उत्पादने आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय होऊ शकतील. भारतीय पशुधनाची दुग्ध उत्पादन क्षमता ही केवळ 12% एवढीच असून ती प्रगत विकसनशील देशातील पशुधनापेक्षा फार कमी आहे. अशा दृष्टीने पशु व्यवसायात उद्योजकता अवलंबणे आणि शाश्वत फायदेशीर दुग्ध व्यवसाय राबवणं गरजेचं आहे.

0: त्याचं आरोग्य चांगलं असं आपण आताच म्हणलो. पण लसीकरण आणि जंतनाशकाच्या बाबतीत किंवा आरोग्य एकूणच पशुधनाचं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय अवलंबता येतील?
1: जनावरांची सांभाळ आहे, त्यांचं आरोग्य जर चांगलं असेल तर आपल्याला त्यांच्याकडून दूध उत्पादकता आणि प्रजनन क्षमता मिळू शकते. म्हणजे असं की ज्या जनावरांच्या शरीरावर कुठलाही ताण नाही, त्यांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे आणि जे पशुधन रोगांपासून दूर आहे किंवा त्यांच्या शरीरामध्ये रोगजंतूंचा प्रादुर्भाव नाही अशा सर्व पशुधनाकडून आपण चांगलं उत्पन्न मिळवू शकतो. आणि या दृष्टीने आरोग्याची काळजी महत्वाची, रोग होऊ नये म्हणून लसीकरण आणि जे पोटामध्ये किंवा बाह्य कृमी आहेत, बाह्य परजीवी आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला जंतनाशक अशा प्रकारे भूमिका राबवता येत राहते. पशुधनामध्ये महत्वाचे जे रोग आहेत त्या रोगांचं लसीकरण करून घेणं आवश्यक असतं. लसीकरणासाठी वर्षभरामध्ये एक किंवा दोन वेळेस पशुवैद्यकाकडून जर लसीच्या मात्रा टोचून घेतल्या तर निश्चितच पशुधनात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होत राहते. या रोग प्रतिकारक शक्तीमुळे आपल्या पशुधनाची उत्पादन क्षमता जी आहे त्याच्यामध्ये सातत्य आपल्याला दिसून येत राहते. महत्वाची गोष्ट अशी की जनावरांना जेव्हा लसी द्यायच्या आहेत तेव्हाही त्यांचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे, तरच रोग प्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे निर्माण होत राहते. म्हणजे कृषक जनावरांना लसीकरण झालं तर रोग येणारच नाही याची खात्री नाही, पण ज्या जनावरांचं आरोग्य चांगलं आहे आणि प्रकृतीमान सुदृढ आहे अशा जनावरांना लसीकरण केलं तरच त्याचा फायदा होत राहतो. म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढत राहते. ताण नसणारी जनावरं, व्यवस्थापन चांगलं असणारी जनावरं, आहार चांगली असणारी जनावरच लसीकरणासाठी ही योग्य असतात. आपण असं पाहतो की लसीकरण सर्वसामान्यपणे सगळ्याच जनावरांमध्ये केलं जातं, कधी ते रोग होण्याच्या अगोदर केलं जातं आणि कधी रोग आल्यामुळे केलं जातं. पण यात भूमिका आपली अशी महत्वाची की रोग येण्यापूर्वी आणि ते सुद्धा सशक्त सुदृढ जनावरात लसीकरण करून घेणं महत्वाचं असतं. नाहीतर बऱ्याचदा लसीकरणातून जो ताप निर्माण होतो किंवा गर्भपात होतो किंवा अजून बाकीचे जे अडचणी निर्माण होतात त्यामुळे आरोग्याची हानीच होत राहते. तर अशी हानी जर टाळायची असेल तर लसीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे. लसीकरणानंतर ताप जनावरांना नक्की येईल, पण तो एक चांगलं लक्षण आहे म्हणायला हरकत नाही, कारण तेव्हा रोग प्रतिकारक शक्ती जनावरांमध्ये वाढत असते. लसीकरण झालेल्या जनावरात सुद्धा एक 8 दिवस जर आपलं नियंत्रण असेल आरोग्याकडे आणि त्याच्या तापावरती तापमानावरती तर नक्कीच आपल्याला लसीकरणाचा चांगला फायदा आपल्या पशुधनात दिसून येत आहे.
0: रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसीकरण करून तसंच जंतनाशन करूनही जनावरांच्या एकूण आरोग्यावर नियंत्रण कठीण कशा प्रकारे ठेवता येईल?
1: हा फार चांगला प्रश्न आहे की ज्यांचं लसीकरण वेळेवरती झालं त्या जनावरांचं जंतनाशन हे वेळेवरती आणि नियमित वर्षभरात होत आहे, तर अशा जनावरांचं आरोग्य चांगलं आहे का ही बाब पशुपालकाला घरच्या घरी तशी ओळखता येते. म्हणजे रोजची निरीक्षणं जी असतात त्याच्यामध्ये जनावरं जर सशक्त आणि निरोगी असतील तर त्यांची लक्षणं ओळखून एक प्रकारचं नियंत्रण ठेवता येतात. दुसऱ्या महत्वाचा भाग शरीराचं तापमान. एक दर 8 दिवसाला जर आपण पशुधनामधील तापमानाच्या नोंदी ठेवल्या तरी सुद्धा आपल्याला जनावरांना कुठे आजार नाही या बाबतीमध्ये कल्पना येऊ शकते. पशुधनाचं जे एकूणच शरीर क्रिया कशा प्रकारे चालू ते पाहण्यासाठी जनावरांकडून उत्सर्जित होणारे जे घटक आहेत म्हणजे शेण मूत्र याच्याकडे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला कळू शकतं की बाबा जनावरांचं आरोग्य कसं आहे. म्हणजे शेणाची परत जर घट्ट नसली किंवा शेणाच्या प्रतीमध्ये जर रक्त नसेल, शेणामध्ये जर काही जंत नसतील किंवा काही किडे नसतील तर आपल्याला लक्षात येत राहील की पचनक्रिया सुलभ आहे. लग्नीचा दुर्गंध आहे तर तो सर्वसाधारण पिवळसर जर असेल तर समजू शकतो की शरीर क्रिया चांगल्या प्रकारे चालू या रंगामध्ये कुठलाही बदल झाला किंवा पिवळटपणा वाढला किंवा लाल रंग आला तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की हे जनावरांचं आरोग्य हे बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे निरीक्षण एक आणि दुसरा म्हणजे उत्सर्जित होणारे पदार्थ याच्यावरती आपलं ऑब्झर्वेशन निरीक्षण वाढवणं

0: समजू शकेल. आपण जो चारा उत्पादन करतो ही जमीन त्यामध्ये पूर्ण प्रमाणात सकस आहे का सकसता आहे का आणि चारा पिकामध्ये योग्य प्रमाणात क्षार आहे का याचं आपल्याला परीक्षण म्हणजे माती परीक्षण ज्याला आपण म्हणतो आणि चारा पिकांचं प्रतीचं परीक्षण आपल्याला करता येऊ शकतं. अशा प्रकारे जर आपण एकूणच आरोग्यावरती कंट्रोल ठेवला किंवा नियंत्रण ठेवलं तर नक्कीच आपण दिला जाणारा आहार कारणी लागतोय आणि त्यातून आहार चांगला आहे आरोग्य चांगलं आहे याची आपल्याला खात्री करू शकतो.
1: निश्चितच डॉक्टर पशुधनाच्या बाबतीत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एखादा काळ असा येत असेल की त्यावेळेस त्याची प्रकृती नाजूक होते किंवा मग असा कुठला काळ आहे की जो अतिशय महत्वाचा आहे प्रकृतीच्या दृष्टिकोनातून.
0: शरीराची झीज होणार का हा निश्चितच महत्वाचा आणि जनावरांच्या शरीराची झीज फक्त एकाच वेळी होते म्हणायला हरकत नाही ती प्रसूतीनंतर शरीराची शरीर वजनामध्ये झीज शरीरावरती असलेला ताण आरोग्यावरती येणारा ताण रोग जंतूंचा प्रसार होण्याचा संभाव्य परिस्थिती असा एकूण जो काळ आहे प्रसूतीनंतरचा तर या 30 दिवसाच्या काळामध्ये जर आरोग्याची चांगली काळजी घेतली तर जास्त जनावरांचं आरोग्य टिकून ठेवता येत राहतं. कारण ज्या शरीर क्रिया ह्या मंदगतीने चालू असतात किंवा नियमित होत नाही तेव्हा रोग जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो एकूणच रोगप्रतिकारक शक्ती तेव्हा घटलेली असते आणि अशा काळामध्ये रोग जंतू जर शरीरामध्ये आले तर भविष्यामध्ये ते रोग निर्माण करतात. म्हणून ज्या काळामध्ये रोग येण्याची शक्यता आहे किंवा ज्या काळामध्ये दुर्लक्ष होण्याची जास्त शक्यता आहे अशा ठिकाणी जर पशुपालकांनी काळजी घेतली तर मला असं वाटतं की नेहमीसाठी जनावरांचं आरोग्य जे तर ते आपल्याला अबाधित ठेवता येत नाही. म्हणजे प्रसूतीनंतरचे 30 दिवस जर पशुपालक जागरूक असेल तर आपल्या पशुधनामध्ये कुठलाही आजार येणार नाही या दृष्टीने तो निश्चित प्रयत्न करू शकतो.
2: रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना. तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू हे सगळं अनुभवायला तयार आहात ना तर मग ऐका स्वर साधना. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव. दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टच.
3: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला अध्यात्म मनशांती आणि जीवन दर्शन यांचा सुरेख संगम. श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास. पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार. संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचलित मुजीजेठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
4: श्रोते हो नमस्कार. हरिओम. मी डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचालित मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव. आपण बघत होतो पतंजल योग दर्शन या ग्रंथामध्ये संप्रज्ञात समाधीचं वर्णन आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं. आता ही समाधी प्राप्त करण्यासाठी ठिकाण कसं असावं त्याचंही वर्णन आपण भगवद्गीतेच्या आधारे या ठिकाणी बघणार आहोत आणि पुढे मग अन्य कुठली समाधी आहे त्याबद्दलचं विवेचन आजच्या या भागामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. संप्रज्ञात समाधीमध्ये वितर्क विचार सानंद आणि सास्मित या चार प्रकारच्या समाधी आपण बघितल्या होत्या. ही समाधी चालता बोलता प्राप्त न करता ती एका ठिकाणी बसून एकाग्रता चित्ताची साधल्या गेली पाहिजे असा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. मग समाधीचे ठिकाण व बसावयाचे आसन कसे असावे तसेच समाधी सिद्ध करून घेण्यासाठी शरीराची स्थिती कशी असावी याविषयीचे उत्तम मार्गदर्शन भगवंतांनी गीतेत केलेले आहे.

कुशोत्तरम्। शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही व फार सखल नाही, असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा।

0: कयन। शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे। आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे। सवितर्क समाधी सिद्ध होण्याकरिता म्हणजेच स्थूल आलंबनावर चित्त एकाग्र करण्याकरिता घ्यावयाचे आलंबन ही देवाची मूर्ती किंवा फोटो यासारखे अत्यंत सौम्य व सात्विक आलंबन असावे हे सांगणे नकोच। स्थूल आलंबनावर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर स्थूल आलंबनावरही स्थिर न राहणारे मन अभ्यासबळाने काही दिवसातच स्थिर करता येते। कारण मनाचे हे वैशिष्ट्य आहे की जी गोष्ट त्याला आवडते त्या गोष्टीकडेच ते सहज आकर्षिले जाते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यया मनाचे एक निके जे देखिलिया ठाया सोके म्हणून अनुभवाची कौतुके दावीत जावे। मूर्तीसारख्या स्थूल आलंबनावर मन एकाग्र करीत असता मनात विचार असावा तो फक्त मूर्तीचाच, अन्य विचारांना मनात थारा दिला जाऊ नये। इतके करूनही जर मन मध्येच अन्य सांसारिक विचारांकडे आकर्षिले जात असेल तर त्याला पुन्हा पुन्हा भाव्य वस्तूवर आणून एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा। अशा प्रकारे स्थूल आलंबनावर चित्ताची एकाग्रता संपादन करण्याचा अभ्यास कित्येक महिने केल्यानंतर पुढे अशी एक स्थिती निर्माण होते की जेव्हा साधकाचे मन समोर असलेल्या भाव्य वस्तूवर आलंबनावर पूर्णपणे स्थिर होते। असे झाले म्हणजे मनात विचार येतात ते फक्त समोर असलेल्या आलंबनाचेच। अशा प्रकारे केवळ आलंबनाचेच विचार मनात स्थिर होऊ लागले म्हणजे निश्चित समजावे की सविचार समाधी सिद्ध होत आहे। सविचार समाधी सिद्ध झाली म्हणजे चित्तात अन्य दुसरा कोणताही विचार निर्माण होत नाहीच, पण सदा इंद्रियांद्वारा बाहेर धावणारे मन अंतर्मुख होऊन अंतःकरणात असलेल्या आनंदाच्या झऱ्याचा अनुभव येऊ लागतो। आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे या बालकवींच्या काव्यपंक्तीनुसारच साधकाचे चित्त केवळ आनंदाने पूर्णपणे भरून जाते। त्याला वाटू लागते मी तर बस केवळ आनंद रूपच आहे, मी आनंद रूप आहे। या सानंद समाधीत सुप्रतिष्ठित झालेला साधक आनंदाच्याही पलीकडे असलेल्या अस्मितेवर चित्ताची एकाग्रता साध्य करण्याचा प्रयत्न करू लागला म्हणजे मी आहे ही अस्मिता ज्या समाधीचे आलंबन असते ती सास्मित समाधी। सिद्ध व्हायला फारसा वेळ लागत नाही। अस्मितेचे आलंबन शिल्लक राहिल्यामुळे ही समाधी सुद्धा संप्रज्ञात समाधीच असते। संप्रज्ञात समाधीत साधकाची प्रज्ञा जागृत राहते आणि म्हणूनच या समाधीत स्थित झालेले योगी मोठमोठे शोध लावू शकतात। झाडावरून फळ खाली पडताना आपण नेहमीच पाहतो, पण त्यावरून आपल्या सामान्य बुद्धीला त्या कृतीचा खरा अर्थ समजू शकत नाही। संप्रज्ञात समाधीत स्थित झालेला पुरुष त्या कृतीचा खरा अर्थ जाणून घेऊ शकतो आणि म्हणूनच झाडावरून जमिनीवर पडलेले सफरचंद पाहून न्यूटनला पृथ्वीच्या अंगी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे हा शोध लावता आला। शेगडीवर असलेल्या चहाच्या केटलीचे झाकण उडत असलेले पाहून जेम्स वॅटला पाण्याच्या वाफेच्या अंगी शक्ती आहे हे तत्व सापडले तेव्हा तो नक्कीच संप्रज्ञात समाधीत स्थित असला पाहिजे। जिथे प्रज्ञाही संपते तिथे सिद्ध होणारी समाधी मात्र संप्रज्ञात समाधी नसते, ती असते असंप्रज्ञात समाधी। ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे असे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी असंप्रज्ञात समाधीचेच वर्णन केले आहे. संप्रज्ञात समाधीत भौतिक वस्तूचे सम्यक ज्ञान होते, तर असंप्रज्ञात समाधीत आत्मा परमात्म्याचा अंश आहे याची अनुभूती येते. सानंद संप्रज्ञात समाधीत असताना प्राप्त होणाऱ्या आत्यंतिक सुखाचे वर्णन करताना भगवंत गीतेत म्हणतात, इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. परमात्मप्राप्तीरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही आणि परमात्मप्राप्तीरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, तसेच ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. आता अंतिम योगाचे म्हणजेच ज्याद्वारा द्रष्टा स्वस्वरूपात अवस्थित होतो त्याचे आणि जो या शास्त्राचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे त्या असंप्रज्ञात समाधीचे स्वरूप सांगताना पुढील सूत्रात पतंजली मुनी म्हणतात, विराम प्रत्ययाभ्यास पूर्व संस्कार शेषोन्य. विराम प्रत्ययाचा अभ्यास ज्याची पूर्व अवस्था आहे आणि ज्यात चित्ताचे स्वरूप संस्कार मात्र शेष राहते तो दुसरा योग आहे, यालाच असंप्रज्ञात समाधी असे म्हणतात. असंप्रज्ञात समाधी साध्य झाल्यानंतर चित्तात वृत्ती निर्माण होत नसल्यामुळे चित्ताचे कार्य संपल्यासारखे होते व त्याचा परिणाम म्हणून ते केवळ संस्कार मात्र राहते. साधकाला जेव्हा श्रेष्ठ अशा परवैराग्याची प्राप्ती होते तेव्हा त्याच्या चित्ताला अनित्य असे पदार्थ आणि भोग आकृष्ट करू शकत नाही. मनात भोगांचे आकर्षण न राहिल्यामुळे त्याच्या चित्तात उत्पन्न होणाऱ्या वृत्तीही हळूहळू कमी होत जातात आणि अंती अभ्यासात सातत्य ठेवले तर त्यांचा पूर्णपणे विरामही साधता येतो. चित्तातील सर्व वृत्तींचा निराश झाला म्हणजे चित्त कोणत्या अवस्थेत असते हे सांगताना मुनी म्हणतात, चित्त तेव्हा केवळ संस्कार मात्र स्थितीत असते. संप्रज्ञात समाधीची शेवटची पायरी जी सास्मित समाधी आहे तिच्यापर्यंत येता येता साधकाला सूक्ष्म सूक्ष्मतर होत जाणाऱ्या आलंबनांवर समाधी सिद्ध करून घेण्याची सवय झालेली असतेच. पुढे मी आहे या अस्मितेचाही विराम होतो. अस्मितेचा विराम झाला म्हणजे जी समाधी सिद्ध होते त्या समाधीला या सूत्रात अन्या असे म्हटलेले आहे. ही अन्य समाधी म्हणजेच असंप्रज्ञात समाधी होय. असंप्रज्ञात समाधी सिद्ध होण्यापूर्वी साधकाला अस्मितेच्या विरामाचा प्रत्यय यावा लागतो. असंप्रज्ञात समाधी सिद्ध झाली म्हणजे चित्तात उत्पन्न होणाऱ्या वृत्तीही पूर्णपणे थांबतात. वृत्तीत उत्पन्न होत नसल्यामुळे चित्ताचे कार्यही जवळजवळ संपुष्टातच येते. म्हणूनच या अवस्थेतील चित्त केवळ संस्कार मात्र राहते, यालाच पतंजली मुनी या सूत्रात संस्कार शेष असे नाव देतात. असंप्रज्ञात समाधीत प्रवेश केला म्हणजे अस्मितेसारख्या सूक्ष्म वृत्तीही विराम पावतात हे या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. श्रोते हो, आज आपण समाधी साध्य करण्यासाठी भगवद्गीतेमध्ये ध्यान कसे करावे, कोणत्या ठिकाणी करावे, ते ठिकाण कसे असावे, शरीराची आणि मनाची स्थिरता कुठे आणि कशी साधावी, त्याचबरोबर असंप्रज्ञात समाधी याविषयीचे वर्णन आपण बघितले. पुढील भागामध्ये आपण असंप्रज्ञात समाधी कोणत्या साधकाला लवकर साध्य प्राप्त करून घेता येते त्याबद्दलचे स्पष्टीकरण बघूयात. तोपर्यंत हरिओम.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचालित मुजजेठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक RJ शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ RJ शुभांगी only on Radio Manbhavan 90.8 FM, always heart touching. Tune in anywhere, Radio Manbhavan 90.8 FM, always heart touching. इतिहास, आपल्या सातबाराचे जुने उतारे, जुने आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि मराठाकालीन पत्र व्यवहार हे सर्व आजही एका लिपीत बंदिस्त आहे. ती लिपी म्हणजे मोडी, भाषा मराठी लिपी मोडी. आपण सध्या मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरतो ती देवनागरी लिपी, पण सुमारे 700 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारभारात आणि लोकव्यवहारात मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरात असलेली मोडी लिपी आज कालबाह्य होत आहे. ही लिपी आपल्याला वाचता येते का? आपला हा 700 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आपण विसरत तर नाही आहोत ना? काळजी नको, हाच वारसा जपण्यासाठी मुजजेठा महाविद्यालय जळगाव येथील इतिहास विभाग आणि वारसा संवर्धन क्लब आणि GD बेंडाळे महिला महाविद्यालय संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे मोडी लिपी परिचय कार्यशाळा 9 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान दुपारी 11 ते 12:30 या वेळेत मानव विद्या शाखा इमारत H12 इथं होईल. आणि विशेष म्हणजे सर्वांसाठी ही कार्यशाळा पूर्णतः विनामूल्य आहे. चला तर मग आपल्या संस्कृतीची गुरुकिल्ली मिळवूया. आजच नोंदणी करा. मुजजेठा महाविद्यालय जळगाव, वारसा जपा, इतिहास शिका.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: रामकृष्ण हरी। आपल्या समोर केलेली स्तुती हे केवळ एक कौतुक असतं, त्यामागे हेतू असतो किंवा तात्पुरता शिष्टाचार देखील म्हणता येईल, पण आपल्या मागे केलेली टीका हे मात्र आपलं खरं अस्तित्व असतं। हे जरी सत्य आहे की पाठ फिरवताच प्रत्येकाच्या पदरी निंदा येतात, तरी त्यामध्ये अर्ध सत्य लपलेलं असतं। म्हणून म्हणतात की मिठासारखे मित्र नेहमी जपून ठेवण्याचं धाडस बाळगावं, कारण ते अनावश्यक प्रशंसा वा निंदा करत नसतात, पण वास्तव मात्र दृष्टीस आणून देतात। इतिहास साक्षी आहे, मिठाला कधी कीड लागत नाही आणि खरे मित्र कधीही सोडून जात नाही।
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 28 जून हा दिवस भविष्यातील नियोजन आणि जागतिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. राष्ट्रीय विमा जागरूकता दिन आयुष्यातील अनपेक्षित संकटांपासून स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आर्थिक संरक्षण करण्यासाठी विमा किती महत्वाचा आहे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आपल्या भविष्याचे योग्य नियोजन करण्याची आठवण करून देतो. ऐतिहासिक वर्सायचा तह. पहिल्या महायुद्धाची अधिकृत सांगता करणारा ऐतिहासिक व्हर्सायचा तह आजच्याच दिवशी 191 डायडमध्ये फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्यात स्वाक्षरित करण्यात आला होता. या करारानं जागतिक राजकारणाला एक नवीन दिशा दिली. जन्म आणि जयंती. आजचा दिवस जागतिक तंत्रज्ञान आणि भारताच्या आर्थिक इतिहासाला कलाटणे देणाऱ्या दोन महानायकांच्या जन्माचा साक्षीदार आहे. PV नरसिंह राव, भारताचे 9वे पंतप्रधान, ज्यांना भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक म्हटलं जातं. 1991 कठीण काळात त्यांनी घेतलेल्या धाडसी आणि क्रांतिकारक आर्थिक निर्णयांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलला. ते एक महान बहुभाषिक विद्वान देखील होते. एलॉन मस्क, जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक. स्पेस एक्स आणि टेस्लाचे संस्थापक, ज्यांनी अंतराळ प्रवास, इलेक्ट्रिक कार्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ताच्या माध्यमातून मानवी भविष्याला एक नवी कल्पकता दिली आहे. आज इलॉन मस्क यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याच जीवनातून आलेला एक अत्यंत प्रेरणादायी विचार म्हणजे, जेव्हा एखादी गोष्ट तुमच्यासाठी पुरेशी महत्त्वाची असते तेव्हा परिस्थिती तुमच्या बाजूने नसली तरीही तुम्ही ती केलीच पाहिजे. आणि आजची बोधकथा. एक तरुण उद्योजक होता ज्याचं स्वप्न होतं की मानवानं मंगळ ग्रहावर जावं आणि अंतराळ प्रवास स्वस्त व्हावा. त्याने स्वतःचे पैसे लावून एक कंपनी सुरू केली आणि रॉकेट बनवायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्याने रॉकेट लॉन्च केलं तेव्हा ते हवेतच जळून खाक झालं. तरी सुद्धा त्याने हार मानली नाही. त्याने पुन्हा पैसे उभे केले आणि दुसरं रॉकेट सोडलं, पण तेही अपयशीच ठरलं. तिसऱ्यांदा प्रयत्न केला तेव्हाही रॉकेट कशामुळे तरी कोसळलं. लोकांनी त्याची थट्टा केली, त्याला वेडा म्हटलं आणि त्याच्याकडे असलेले सर्व पैसे आता संपले होते. कंपनी दिवाळखोरीत निघण्याच्या मार्गावर होती. पण त्या तरुणाचा स्वतःच्या कल्पनेवर आणि कष्टावर अढळ विश्वास होता. त्याने आपलं घर, गाड्या गहाण ठेवल्या आणि शेवटचे पैसे गोळा करून चौथ्यांदा रॉकेट लॉन्च केलं आणि यावेळी चमत्कार झाला. ते रॉकेट यशस्वीरित्या अवकाशात पोहोचलं. ती कंपनी दुसरी कोणी नसून स्पेस एक्स होती आणि तो माणूस होता इलॉन मस्क. तात्पर्य हेच, अपयश म्हणजे तुमच्या प्रवासाचा शेवट नाही, तर ती यशाच्या मार्गातील एक पायरी आहे. जर तुमच्याकडे स्वप्न पाहण्याचं धाडस असेल आणि सलग 3 अपयशानंतर सुद्धा चौथ्यांदा उभं राहण्याची जिद्द असेल तर जग तुम्हाला कधीच हरवू शकत नाही. आज 28 जूनचा हा दिवस आपल्याला PV नरसिंह राव यांच्याकडून कठीण परिस्थितीत मार्ग काढण्याची आणि इलॉन मस्क यांच्याकडून अशक्य गोष्टी शक्य करण्याची प्रेरणा देतो. जर आपले विचार शुद्ध असतील, कर्म प्रामाणिक असेल आणि आपल्या मनात कष्टाची तयारी असेल तर विश्वातील कोणतीही शक्ती तुमचा दिवस खराब करू शकत नाही. प्रत्येक उगवणारा सूर्य आपल्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत असतो. म्हणूनच मनातल्या सर्व शंका बाजूला ठेवा आणि आजचा दिवस, आजचा प्रत्येक क्षण शुभच आहे असं ठरवा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

श्रीराम समर्थ 28 जून। परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे। एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठवली। आता राजा आपली पूजा करील असे त्याच्या मनात आले। हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठवला की आपण एकटेच यावे, त्याप्रमाणे आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे, तसेच सद्गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे। मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत तुझे पण आलेच। अभिमान वाढवण्याकरता देवाकडे नाही जाऊ, दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपल्या अभिमान वाढीला लागला आहे असे समज म्हणावे। पोरा बाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे। आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे। भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावे। अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही। एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने घाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे। त्याचप्रमाणे आपली मुलेबाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहे, त्यांचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल, पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे। संन्यासाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच, त्याचप्रमाणे आपण भजन पूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे। जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत। स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये। मनाने आपण खंबीर झाले पाहिजे। ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात, त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे। आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो। नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी, तसेच जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी। फार वाचू नका, जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृती जाणा। तसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी। परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे। समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे। भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो। सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असते।

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपला खानदेश, आपली माणसं।
1: ए आई, मला ऍक्टर व्हायचंय ग।
2: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस।
3: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कानललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
2: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत
3: अनुभवी प्रशिक्षक
2: हेमंत पाटील, अनिल मोरे, संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे।
3: आत्मविश्वास, अभिनय, ऑडिशनची तयारी, सर्व काही एकाच ठिकाणी।
4: स्थळ कान्हललित कला केंद्र, मनभावन संकुल, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, जळगाव।
3: नोंदणीसाठी संपर्क
2: 9970771713,
3: 9960855753। कान्हललित कला केंद्र
2: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा।
3: कान्हललित कला केंद्र,
2: कान्हललित कला केंद्र।
5: कृषी संदेश।

0: નમસ્કાર શેતકરી બંધન. શેતકરી બંધનનો ફૂલશેતી હા જો વિષય આહે ત્યાચ્યામધ્યે અધિકાધિક પૈસા કરણ્યાચ્યા દૃષ્ટિકોનાતું સુયોગ્ય નિયોજન, ભાંડવલ, તશા પ્રકારચી જમીન આણિ યોગ્ય હવામાન જર ઉપલબ્ધ અસેલ તર અધિકાધિક પૈસા કરણ્યાચ્યા દૃષ્ટિકોનાતું ફૂલશેતી હી એક મહત્વાચી બાબ. ત્યાતહી મહત્વાચે ફૂલ પીક જે આપણ જ્યાચા ઉલ્લેખ કરતો ત્યાચ્યામધ્યે શેવંતી આણિ ગુલાબાચા સમાવેશ હતો. तर शेवंती व गुलाब लागवडीचं जे पायाभूत तंत्रज्ञान आहे लागवडीचं त्याविषयी आपण थोडा उहापोह करणार आहोत. शेवंती लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन आवश्यक असते. तसेच फुले येण्याच्या काळात वातावरण थंड आणि कोरडं आवश्यक असतं. लागवड जी आहे शेवंतीची ती मुनवे वापरून करतात. चांगली मुनवे मिळून निवडून साधारणतः 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर एप्रिल महिन्यामध्ये याची लागवड करावी. हेक्टरी 1,10,000 ते 1,12,000 मुणवे याकरता आपल्याला लागतं. शेवंतीला खताच्या मात्रा देताना भर खतापैकी 50 बैलगाड्या कुजलेलं शेणखत आणि रासायनिक खत देताना प्रति हेक्टरी 150 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश या पिकाकरता शिफारसीत आहे किंवा आपण तो सांगत असतो. संपूर्ण स्फुरद आणि पालाश व अर्धनत्र हे लागवडीच्या वेळी द्यायचं असतं आणि राहिलेलं अर्धनत्र लागवडीनंतर 1.5 महिन्यांनी द्यायचं असतं. उत्पादन सर्वसाधारणपणे 60 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर मिळतं. जूनमध्ये लागवड केल्यास फुलं उशिरा मिळतात, त्यामुळे एप्रिल महिन्यात लागवड केली की दिवाळी आहे, दसरा आहे, या सणाच्या वेळी फुलांना चांगली मागणी असते. शेवंतीच्या पांढरी रेवडी, पिवळी रेवडी, झिपरी, सोनाली, बिरबल सहाणी या काही प्रमुख जाती आहेत. परंतु आपण ह्या सगळं निवड करण्यापूर्वी वानाच्या कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण याची लागवड करावी. गुलाब लागवडीच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. गुलाबाच्या फुलाचे निरनिराळे प्रकार पडतात. सुधारित वाणामध्ये फर्स्ट रेड, नोबलिस, स्कायलाईन, कॉन्फिटी, टिनाके बियाका, टेम्पटेशन, पॅशन, गोल्डन स्ट्राईक, पोलो इत्यादी आपल्याला काही त्याचे प्रकार किंवा वाण म्हणता येतील. लागवड साधारणतः 40 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर करावी. गुलाबाची जी मुळं आहेत ती फार खोलवर जात नाही, पण आडवी मात्र पसरतात, म्हणून जमीन जास्त खोलपर्यंत नसली तरी चालते. मात्र चांगली सकस आणि पाण्याचे उत्तम निचरा होणारी जमीन याच्याकरता राहते आवश्यक आहे. माती परीक्षणानुसार 5 ते 10 किलो शेणखत, 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश किंवा आपण त्यापेक्षा सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 30 ग्रॅम नत्र, 30 ग्रॅम स्फुरद आणि 20 ग्रॅम पालाश जर आपण प्रति चौरस मीटर लागवडीच्या वेळी व त्यानंतर 400 ग्रॅम नत्र, 200 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति आठवडा जर दिलं तर ते चांगलं राहत. वेळोवेळी वाळलेली रोगट पाने आपण काढून टाकली पाहिजे. तसेच गादी वाफे खुरपून भुसभुशीत ठेवली पाहिजे. ही झाली पायाभूत तंत्रज्ञान. तर आपल्याला शेवंती आणि गुलाबाच्या लागवडीविषयी जर अधिक विस्तृत माहिती, योग्य वाणाची निवड आणि त्याबाबतीत जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसार तंत्रज्ञान वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश. नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्यामची आई परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव सांब सदाशिव पाऊस दे. त्यावर्षी पाऊस आधी चांगला पडला पण मागून पडेना, लावणी झाली होती पण पुढे शेतातील चिखल वाळून गेला, खाचरातील पाणी नाहीसं झालं होतं, माळावरील गवत सुकून जाऊ लागलं, लोकांना काळजी वाटू लागली, शेतकरी आकाशाकडे आशेनं बघत होता, कुठे काळा डाग दिसतो का पाहत होता. पाऊस हा आधार आहे. पावसामुळे जग चाललंय. पाऊस नाही तर काही नाही. जीवनाला पाणी पाहिजे. पाण्याला शब्दच मुळी जीवन आहे. संस्कृत भाषेत पृथ्वीला पाण्याला जे शब्द आहेत त्यात केवढं काव्य आहे. पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्यानं योजला तो केवढा थोर कवी असेल. तसंच पाण्याला जीवन हा शब्द ज्यानं लावला त्याचंही हृदय किती मोठं असेल. पाण्याला किती गोड गोड नावं आम्ही दिली आहेत. पाण्याला अमृत, पय, जीवन अशी सुंदर नावं ज्यांनी दिली त्या पूर्वजांचं मला कौतुक वाटतं. पाण्याला अमृत नाही म्हणायचं तर कशाला म्हणायचं. कोमेजलेल्या फुलांवर थोडं पाणी शिंपा. वाळलेल्या झाडाला पाणी घाला. सुकलेल्या गवतावर चार दवाचे थेंब पडू देत म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी येते. मरणालाही जीवन देणारं म्हणजे पाणीच होय. थोडं पाणी प्या, लगेच थकवा दूर होतो, हुशारी येते. पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटलंय. आई मुलाला दूध देते पण दुधाहूनही पाणी थोर आहे. पाणी नेहमी पाहिजे. पाण्याचा रस जन्मल्यापासून मरे पावे तो पाहिजे. प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणेच हे पाणी आहे असं ऋषी म्हणतो. पाण्यात जीवनशक्ती आहे तशी कशात आहे. पाण्याचा महिमा कोण वर्णन करील. पुन्हा निरुपाधिक, गंध नाही, आकार नाही, जो रंग द्याल, जो गंध द्याल तसं ते पाणी आहे. पाणी म्हणजे भगवंताचं रूप आहे. त्यावर्षी पाणी पडेना, पीक वाढेना, अवर्षणाची चिन्ह दिसू लागली. अवर्षण जावं आणि वर्षाव व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे. गावात शंकराचं देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवा वयाचे. भटजी रुद्र म्हणत असतात आणि काही लोक पाण्याचे हंडे भरभरून आणीत असतात आणि ओतीत असतात. 7 दिवस अहोरात्र अभिषेक करावयाचा. 7 दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो त्याची यादी होत असे आणि त्यांना वेळ वाटून ते देत. तसंच पाणी आणण्याच्याही पाळ्या लावीत. शंकराच्या देवळात गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्र सुक्त फार गंभीर, तेजस्वी आणि उदात्त आहे. कवीच्या त्या ऋषीच्या डोळ्यांसमोर सर्व ब्रह्मांड आहे असं वाटतं. भराभरा सारी सृष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून जात आहे असं वाटतं. सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत. तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे असं वाटतं. माझ्या वडिलांना रुद्र येत असे. त्यांची रात्री 12 नंतर पाळी येत असे. आई म्हणाली, जाणार आहे देवळात, तू पाणी आणावयास नाही का लागत, जा.
3: केवढा हांडे आणि घागरी,
2: मी म्हटलं. अरे आपली लहानशी कळशी घेऊन जा, नाहीतर तांब्या नेलास तरी चालेल. विहिरीतून एक एक तांब्या बुडवून आणावा आणि देवावर ओतावा. गणपतीच्या विहिरीत ओतरावयाचेही सोपे आहे. तो तांब्या घेऊन जा. आई म्हणाली,
3: एवढासा तांब्या काय घेऊन जायचं. तू म्हणशील की झारी नाही तर पंचपत्रीच घेऊन जा, लोक हसतील तिथं.
2: मी ना खुशीनं म्हटलं, श्याम कोणी हसणार नाही. उलट तू मोठी कळशी उचलू लागलास तर मात्र लोक हसतील. भक्तीबाहेर काम करू पाहणं तेही वाईट, पण आपल्याला जेवढं करता येईल ही न करणं तेही वाईट. ती लहानशी खार, तिला वाटलं आपणही रामाच्या सेतूला मदत करावी. हा सेतू बांधणं पवित्र आहे. रावणाला दूर करणं हे सगळ्या जगाच्या हितासाठी होतं. त्यामुळं साऱ्या जगानं त्या कामात भाग घेणं योग्य होतं. ती लहानशी खारकुंडी, वाळूत लोळे आणि वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिटकत, तिच्या केसात अडकत, ते सेतूजवळ आणून ती टाकीत. तिथे जाऊन अंग झाडी आणि ते कण पडत. तिला शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करीत होती. तुला हंडा उचलत नसेल तर कळशी घे, कळशीनं दमलास तर तांब्या आण, त्यानेही दमलास तर फुलपात्र. जा श्याम, किती रे सांगायचे, आई मला समजून सांगत होती. शेवटी मी उठलो, लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो. कितीतरी मुलं पाणी नेत होती, शंकराला कुंडीत होती, पाण्यात बुडवीत होती. देवळात मंत्र चालले होते, पाणी ओतले जात होते, गंभीर देखावा होता. माझ्याहून लहान लहान मुलं तांबे भरून पाणी नेत होती. मी त्यांच्यात मिसळलो. मला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी मला म्हणाले,
4: श्याम आज आलास वाटते, तो इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती होय.
2: मी काही बोललो नाही. लहान मुलं पाणी आणताना मंत्र म्हणत होते, संस्कृत नव्हे, त्यांचे मंत्र मराठीत होते.
5: चंब सदाशिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे, पैशाने पायली विकू दे. चंब सदाशिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे, पैशाने पायली विकू दे.
2: हे त्यांचे मंत्र होते. पाऊस पडो, शेत भात पिकोत, स्वस्ताई हो, असं देवाजवळ ती मुलं मागत होती. मला प्रथम लाज वाटत होती. संस्कृत रुद्र येत नव्हतं, माझी लाज पळून गेली. मीही मोठ्यानं सांब सदाशिव पाऊस दे असं म्हणू लागलो. मीही त्या मुलात मिसळून गेलो, त्यांच्याबरोबर नाचू लागलो. सामुदायिक कामात आपणासही जे करता येईल ते आपण निर्लसपणे केलं पाहिजे. त्यात कसली लाज, मुंगीनं मुंगीप्रमाणे काम करावं, हत्तीनं हत्तीप्रमाणे.
6: Radio Manbhavan 90.8 FM, always heart touching.
7: नमस्कार दोस्तों, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं 90.8 FM रेडियो मनभावन पर कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, हमारे समाज में एक बहुत पुरानी और मशहूर कहावत है कि काठ की हांडी बार बार चूल्हे पर नहीं चढ़ती. इसका सीधा सा मतलब है कि अगर आप लकड़ी के बर्तन में खाना पकाना चाहें तो वह आग के संपर्क में आते ही जलकर राख हो जाएगी. वह प्रयोग सिर्फ एक ही बार हो सकता है, दोबारा इसका इस्तेमाल मुमकिन नहीं है. विधाता ने हमें यह जो इंसानी शरीर दिया है, यह भी उस काठ की हांडी जैसा ही है जो समय की आग पर चढ़ा हुआ है. अगर अवसर हमें सिर्फ एक बार के लिए मिला है, लेकिन हम इस बात को भूलकर जीवन भर यही सोचते रहते हैं कि अभी तो बहुत उम्र बची है, बाद में सही रास्ते पर चल पड़ेंगे. कबीर साहब आज हमें इसी भ्रम से आज़ाद कर रहे हैं. आइए सुनते हैं कबीर साहब का यह बेबाक दार्शनिक सूत्र. राम नाम जाप्या नहीं, लागी मोटी खोड़ी, काया हांडी काठ की, नाऊ चढ़े बहोड़ी.

0: श्रोते हो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: माझा रेडिओ, आपला रेडिओ, सगळ्यांचा रेडिओ.

0: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.
1: रामगीता चिंतन भाग 25. अनिष्ट रूढ्या, अंधश्रद्धा समाजाप्रती घातक आहेत. त्या नष्ट करून सत्याप्रती श्रद्धा निर्माण करण्याचेही काम साधू संतांनी वेळोवेळी केलं. इतिहासाचे दाखले त्यांनी दिले आहेत. छत्रपती शिवरायांना भवानी मातेनी प्रत्यक्ष तलवार दिली, त्यावेळी त्यांनी कोणीही जीव बळी दिले नाहीत. यावरून आमचा देव कर्तव्य परायण आहे. मग देव आणि दारू अंगात येण्याचा प्रश्नच नाही. नशा शराब में नाही, यदि होती तो बोतले उचलती. तेव्हा दारू किंवा नशिल्या वस्तू जशा पिल्याशिवाय अंगात येत नाही, तसा देव किंवा देवी अंगात आणल्याशिवाय येत नाही. तुकोबाराय लिहितात, देव पाहायचे गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. देव रूप होणं वेगळं आणि देव अंगात येणं वेगळं आहे. दिव्य विचाराचे साधनेनी देवत्व जीवाला प्राप्त होते, तेव्हा त्याला समाजाची सुख दुःख आपली वाट. संत शिरोमणी तुकोबारायांनी भंडारा डोंगरावर जाऊन भक्तिप्रेमाचा आनंद प्राप्त केला. ती अंधश्रद्धा म्हणून नव्हे, गावाचे चार सज्जन मिळून अनिष्ट प्रथा बंद कराव्या. त्यांनी ज्याने गावास पावे नुकसानी ते न ठेवावे ते. काही उत्तम शेतकरी टोचती बैलाशी तुतारी, रक्त काढूनी वासनापुरी करीती आपुली. देवाची या नावाखाली काही देतात जीव बळी, बंद करावी प्रथा असली भावना सुधारुनी लोकांची. कोणी घुमारे लुबाडीती भुवा लोकास पसविती, भ्रमिष्ट मते व्रते शिकविती सावध करावे त्यासाठी. पण आजच्यासाठी वंदने महाराज लिहितात, अब साधन बदलाना होगा, घर घर यही गाना होगा, घर उलटी चाल चले कोई तो पागल कहलाना होगा, एक जमाना था जब तपका यज्ञ याग तीरथ का, अब तो श्रम देकर ग्रामों को ठीक बनाना होगा, घर घर यही गाना होगा, तुकड़ा दास कहे यही होगा, होकर के ही रहेगा, घर उल्टी चाल चले कोई तो पागल कहलाना होगा, घर घर यही गाना होगा. यासाठी ते पुढे म्हणतात, जनतंत्रांचा हा काळ शक्ती लोका अंगीच सकळ, जनतेच्या निश्चयाचे बळ साम्राज्यासही नमवू शके, हत्ती सावरी गवती दोर मुंग्याही सर्पाशी करीती जर्जर, व्याघ्र सिंहासी फाडती हुशार रान कुत्रे संघटने. संघटनेने काय नव्हे, बिंदू मिळता शेंदू नाही, गावचा बाग बहरोनी जाय फळा फुलांनी संघटनेच्या, ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र, संघटना हेची शक्तीचे सूत्र, ग्राम राज्य निर्माण करी गाव करीते रावण करी, ऐसे सांगुणी ठेविले चतुरी, जरी दादन घेतील अधिकारी तरी गाव त्या सुधारू शके. यासाठीच पाहिजे सशक्त संघटन, जे करी अन्याय निर्मूलन, देवनिया न्यायदान करी रक्षण गावाचे, संघटन गावी मजबूत असावे, आपापले दुःख त्याशी सांगावे, कोणावरी अन्याय होऊन द्यावे, कार्य हे संघटनेचे, त्यासाठी मिळोनी लोक नेमावे, जे असतील इमानी बर्वे, त्यागी निर्भय चरित्र असावे उज्ज्वल ज्यांचे, गावाचे जे पवित्र सेवक तेची प्रसंगी होती सैनिक, ज्या गावी ऐसे सावध पायिक तेथे विघ्न न ठाके, उत्तमाचाची संग्रह भरवा वाईटाचा निषेध करावा, जराही पनपून द्यावा वृक्ष वाईटाचा, सर्वांनी झटावे यासाठी, करावी लागेल ती आटाआटी, प्राण गेला तरी संकष्टी सहन करावे सेवेस्तव, ऐशी असावी गावाची तयारी तरीच गाव बनेल स्वर्गपुरी, न लगे सत्ताधीशांची तुतारी पाठीमागे, ऐसे होता आचार विचार गाव होईल न्याय भंडार, जागृत असता सज्जन चतुर सेवेसाठी, तेव्हा सेवेत सात्विकता असावी पण दुबडी नको, चांगुलून असावे तसे तारतम्यही आवश्यक आहे. साधू संते जनसेवा केली परी सत्यासाठीच काया झिजविली, कधी आसची नाही ठेविली राजे रजवाड्यांची, जगी अनंत राजे झाले, प्री सर्वची नाही पूजिले, संत सज्जनची देव मानले, हृदयांतरी। म्हणोनी कोणी कोणास सेवा द्यावी हेची प्रथम दृष्टी असावी, मग सेवेसाठी उडी घ्यावी, हाची धर्म मानवाचा। सदैव दया असावी चित्ती, मनास परोपकाराची प्रीती, राहून द्यावी उणीव कोणती, दिसता कुठे क्षमा शांतिमय हृदय, विश्वासूपणाचे वर्तन निर्भय, प्राण गेलियाही निर्दय न व्हावे आम्ही। परी जेथे निर्दय नव्हे तेथे दगडापेक्षाही कठीण व्हावे, हेही सांगणे लक्षात घ्यावे तारतम्याने। नाही तरी दया केली उलट आपुल्या सची भूली, जिने गावाची नासाडी झाली नव्हती दया। भिकार्यास भीक दिली त्याने दारू गांज्यात उडविली, सांगा काय दया घडली ऐशी आपली। काही चोरटे गावीपती दिवसा साधू वेज घेती, रात्रो तेच डाका मारिती वेशभूषा बदलोनी। ते लोकांनी सहन करावे साधू म्हणूनी सोडूनी द्यावे, ऐसे दयेचे वेडे गुडवे गाऊ नयेत वीरांनी। यांना दयाधर्म द्यावे तरी सर्व पापाशी स्थान मिळावे, म्हणूनी तारतम्य ठेवावे दान धर्मियाने। गावी मागती माधुकरी, छाल खेळती चर जुगारी, दारू गांजा भांग पुरी गुप्त राखती मठामाजी। ऐशा लोका दान द्यावे नाव बुडवावे बदनाम व्हावे, ऐसा धर्म कोणत्या देवे सांगितला सांगा। दया हे मुख्य धर्म लक्षण, दया म्हणजे प्राण्यांचे पालन आणि कंटकांचे निर्दालन बोलिले संती। सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचे दमन हेची अवताराचे ही कार्य लक्षण न्याय संगत। म्हणून गावी कोणी अन्याय केला दुःख दिले कोणा गरीबाला, त्याचा प्रतिकारची पाहिजे झाला गाव माझी। नाही तरी गुंडास पावे सुटली जैसी सुर गाढवे, दुष्टाशी दया करून सोडून द्यावे नवे हा धर्म। अन्याय होता प्रतिकारची करावा, प्रथम अन्याय समजूनी घ्यावा, निश्चित वळता आवाज द्यावा संघटनेचा। अन्याय नाना तऱ्हेचे असती, काही धनाचे मानाचे दिसती, काहींनी वाढे व्यसन अनिती लोका माझी। त्या सर्वातुनी मार्ग काढावा, गावी दुराचार होऊन द्यावा, हाची खरा धर्म ओळखावा विचारवंताने। खरा शांत तोची नेमाने, जो नसे कोणाच्या फसविल्याने, कधीही चकाट्या पिटणे जाने पाहिले नाही। परनिंदा नावडे ज्यासी, पर दुःख न पहावे डोळ्याशी, धावणी जाय अडल्या पडल्याशी सहकार्य द्याया। उई दुई ऐकता कानी, लगेच जाय तेथुनी उणी, लोका सांगे उच बुनी बोलू नयेत, कोणाची लपोणी टीका न करी, बुने ज्याचे तोंडावरी निर्भय निर्मळ अंतरी स्टीक जायचा। गंदेपणा मुळीच नावडे, सुजनांचे गातो सदा पोवाडे, सत्संगतीशी जीव धडपडे सदैव जाचा। सर्वाशी बंधुत्वाचे वागणे, मन मिलाप संपादने, लोकसंग्रह कुशलतेने करणे जागृतीसाठी। सुखी अहंकारे न चढावे, संकटी घाबरूनी न जावे, न्यायाने वागावे वागवावे सर्वजना। हे ज्यांनी अंगी बांधविले तेची शांत सात्विक बोलिले, तयांनीच गावाचे हित झाले समजतो आम्ही। याऐवजी दुबळेपणा आले तरी गावची मग विलया गेले, सांभाळिता न जाय सांभाळिले कोणाकडून। म्हणून पाहिजे न्याय निष्ठुरता, दये माझी ही तारतम्यता, उन्नती करील तीच सेवा तत्वता हर प्रकारे। द्वेष न करिता दुर्जन दमन हे त्याच्याही उन्नती सची कारण, डॉक्टर करावे अवयव छेदन ही दयाची त्याची। सर्वाभूती परमेश्वर त्याशी बाधक नसे सत्य व्यवहार, करावे संघटनेने गाव सुंदर ही पूजाची तयाची। सर्वाभूती प्रेमभाव वाढवावा गुण गौरव, दूर सारोणी उपद्रव गावाचे आपुल्या। जगजरी आम्हा देव परी हा निंदितो स्वभाव, म्हणून गुंडाशी आणिला खेव संत तुकारामांनी। हरिभक्त राहती जेथे पर चक्र यावे कैसे तेथे, ऐसे म्हणून लाविला पणाते जीव त्यांनी। आपुले वारकरी भाविक तेची वार करते पायिक, करोनी दुष्टाशी लाविला धाक शिवाजीच जणू सर्वही। तीच घेऊनी प्रेरणा गावी उभारावी न्याय सेना, जेने काही नुरे धिंगाना गावी आपुल्या। दारू गांजा भांग अपिम जुगार वेश्यादी वाईट काम, याचे उरून द्यावे नाम गावी आपल्या। त्यासाठी गावाच्या काही सज्जनांनी लागावे व्यसन निर्मूलनी, उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी वाढवाव्या गावी। यानंतरचं चिंतन पुढील भागात।
2: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284994933 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. 90.8 FM रेडिओ वत्सगुल्मचं प्रसारण तुम्ही ऐकत आहात आणि प्रसारित करीत आहोत कार्यक्रम किसानों की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ.
4: कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुल्म द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुल्म 90.8 FM वर. आवाज वाशिमचा.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, किसानों की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ या कार्यक्रमात आदिवासी शेतकरी दाम्पत्याची आदर्श शेती प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवावे याकरिता पाल तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आहे. रावेर तालुक्यातील गारखेडा या आदिवासी गावातील रामलाल बंधू बारेला आणि त्यांच्या पत्नी लीलाबाई रामलाल बारेला या दाम्पत्याच्या विविध शेती पद्धतीविषयी मार्गदर्शन करून कौटुंबिक आर्थिक परिस्थिती उंचवण्याचे प्रयत्न झाले आहेत. मेहनतीने त्यांनी माती जिवंत केली. प्राथमिक शिक्षण घेतलेले रामलाल बारेला यांची वडिलोपार्जित 5 एकर शेती, परंतु आदिवासी भागातील पारंपरिक पद्धतीमुळे शेतीची उत्पादकता कमी असल्याने मातीची सुपीकता वाढवणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने पाल येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत शास्त्रोक्त पद्धतीने माती तपासणी करून घेतली. त्यातून त्यांनी जमिनीच्या आरोग्याबाबत माहिती घेतली आणि संतुलित खताच्या वापरासह जैविक खतांचा वापर करण्यास सांगितले गेले. याप्रमाणे त्यांनी बदल करून मातीच्या सुपीकतेत वाढ करण्याचे प्रयत्न केले. 5 एकर शेतीत वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचे नियोजन केले गेले. यामध्ये प्रामुख्याने 20 गुंठे क्षेत्रावर वांगी लागवड करून त्यातून साधारणतः 72,000 रुपयापर्यंत उत्पन्न मिळाले. तसेच उर्वरित क्षेत्रावर मिरची भेंडी लागवडीतून समाधानकारक उत्पादन त्यांना मिळाले. स्थानिक जातीच्या कोंबडी पालनातूनही उत्पन्न वाढवण्याचा स्रोत त्यांनी शोधून काढला. कोंबडी पालन करून दररोज 6 ते 7 अंडी विक्रीतून अधिकचे पैसे मिळवण्याचे साधन मिळाले आहे. त्याचप्रकारे देशी गोवंशाचे पालन सुरू केले. सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये निमार या जातीच्या गायी सापडतात. अशाच 4 ते 5 गायीच्या पालनातून दूध विक्रीतून अधिक पैसे मिळत गेले. साधारणतः 35 रुपये लिटर प्रमाणे दररोजच्या 15 लिटर दुधाचे 600 रुपये मिळतात. सोबतच त्यांनी फळ आणि नगदी पिकातून अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला. जसे की तेलबिया कडधान्य पिकांसह बांधावर त्यांनी आंबा चिकू आवळा या पिकाची लागवड केली. पाल येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात या फळ पिकांची विक्री केली जाते. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या या फळ पिकांना चांगला बाजारभावही मिळतो. या फळ पिकातून साधारणतः 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत एकूण उत्पन्न मिळते. गोपालनातून निर्माण होणारा शेणखत आणि गोमूत्राचा वापर फळ पिकात आणि भाजीपाला पिकात करतात. त्याच जोडीला कंपोस्ट खत तयार करून त्यात पीक अवशेषांचा वापर केला जातो. यातून जमिनीची उत्पादकता सुधारण्यास मदत झाली आहे. त्याप्रमाणे निर्माकचा वापर करून जैविक कीड नियंत्रण करण्याचा यशस्वी प्रयोगही त्यांनी केला आहे. आदिवासी भागातील शेतकरी समाजासाठी कृषी विज्ञान केंद्र वेगवेगळे उपक्रम राबवित असते. त्या अनुषंगाने महिला सक्षमीकरण, पाणी नियोजन, नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार, आरोग्य शिबिर, पोषण सप्ताह तसेच जोडधंदा म्हणून गोपालन कोंबडी पालन या विषयावर वेळोवेळी आदिवासी शेतकऱ्यांना प्रबोधित केले जाते. त्याचाच भाग म्हणून रामलाल बारेला हे आदिवासी भागातील शेतकरी बंधूंसाठी एक रोल मॉडेल ठरले आहे. शेतकरी बंधूंनो, ही होती माहिती आदिवासी शेतकरी दाम्पत्याची आदर्श शेती. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. शेतकरी बंधूंनो आणि आमच्या शेतकरी महिला भगिनींनो, किसानों की बात या कार्यक्रमात आता माहिती जाणून घेऊया महिला शेतकऱ्याची कौतुकास्पद झेप. भंडारा जिल्ह्यातील सोनपुरी गावाच्या सौ गोपिका जगन कठाणे ह्या महिला शेतकरी असून कृषी आणि पूरक व्यवसायातून त्यांनी प्रगती साधली आहे. सौ कठाणे यांच्या घरात पती, 2 मुलं आणि सासरे असे एकूण 5 लोक आहेत. त्यात स्वतः 4थी उत्तीर्ण, 1 मुलगा BA तर दुसरा MCOM झाला आहे. घरची एकूण 5 एकर जमीन. सुरुवातीला घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे त्या इतर शेतकऱ्याकडे कामाला जाऊन मिळालेल्या मजुरीच्या पैशातून उदरनिर्वाह करीत होत्या. जमिनीला ओलिताची सुविधा नसल्यामुळे शेतीतून उत्पन्न फार जास्त मिळत नव्हते. मग 2008 कृषी विज्ञान केंद्र भंडारा साकोलीचे प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिक त्यांच्या शेतावर राबवण्याच्या कार्यातून त्या कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आल्या आणि किसान गोष्टी तसेच इतर चर्चाच्या माध्यमातून त्यांना ऊर्जा आणि ज्ञान मिळाले. आणि त्यांनी त्यांचे पती आणि मुलांचे सहकार्य घेऊन नुसते धान शेतीवर अवलंबून न राहता शेतीला पूरक व्यवसायात करण्याचे ठरविले. मग सुरुवातीला त्यांनी पशुपालनाला सुरुवात केली.
पशुपालन हा जोडधंदा म्हणून त्यांनी गोपालन आणि दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला जर्सी जातीच्या 2 गाई खरेदी करून व्यवसाय सुरू केला. सध्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे 6 जनावरे आहेत, त्यामध्ये जर्सी, होलिस्टीन फ्रिजिशियन सारख्या विदेशी जातीच्या गायी सुद्धा आहेत. गाई पालनाकरिता खाद्य आणि चारा पिकाची लागवड त्यांनी केली आहे. यामध्ये बरसीम, ज्वारी, MK4, तनीस, सरकी, ढेप, सुग्रास, कुकुस यांचं खाद्य म्हणून त्या वापर करतात. त्यानंतर त्यांनी दूध आणि जनावर विक्रीमधून फायदाही मिळवला आहे. प्रतिदिवस दूध संकलन 50 लिटर असून त्यांना साधारणत 1,000 रुपये प्रतिदिवस मिळतात. तसेच जनावरे विक्रीमधून सुद्धा त्यांना आर्थिक नफा मिळतो. प्रतिवर्ष दुग्ध व्यवसायातून 2 लाख रुपये नफा मिळतो. या व्यवसायात त्यांना दोन्ही मुलांचे आणि पतीचे सहकार्य लाभते. दुग्ध व्यवसायामधील नफ्यातून नंतर या व्यवसायाला त्यांनी शेळी पालनाची जोड द्यायचं ठरवलं आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला 3 शेळ्या विकत घेऊन शेळी पालनाला सुरुवात केली. या व्यवसायामध्ये त्यांना हळूहळू फायदा होऊ लागला आणि त्यांनी शेळ्यांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली. सध्या स्थितीमध्ये त्यांच्याकडे 50 शेळ्या आहेत. याकरिता त्यांनी 400 चौरस फूट जागेमध्ये शेड बांधकाम केले आहे. दरवर्षी त्या 25 ते 30 शेळ्यांची विक्री करतात. शेळीचे साधारणत 15 ते 20 किलो वजन 1 वर्षाच्या कालावधीमध्ये होते. यापासून त्यांना वार्षिक 1.5 ते 1.5 लाख रुपये आर्थिक नफा मिळतो. खाद्य व्यवस्थापन आणि लसीकरण त्या घरीच करतात आणि त्यांनी आपल्या शेतीला कुक्कुटपालनाची सुद्धा जोड दिली आहे. गोपालन आणि शेळीपालन व्यवसायामध्ये यश मिळवल्यानंतर त्यांनी परत कुक्कुटपालनाचा निर्धार केला आणि जोड म्हणून त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी कॉकरेल जातीचे 700 पक्षी खरेदी करून व्यवसाय सुरू केला. सध्या स्थितीमध्ये त्या 1 वर्षात 4,000 पक्ष्याच्या 5 बॅचेस घेतात. त्याकरिता नागपूरवरून 1 दिवसाचे पिल्लू 3.5 ते 4 रुपये प्रतिनग याप्रमाणे विकत आणतात. याकरिता 2,500 चौरस फुटाचे शेड बांधकाम त्यांनी 50% अनुदानावर नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत पंचायत समिती साकोलीच्या सहाय्याने केले आहे. सोबतच त्या याचा विक्री व्यवसाय आणि त्यापासून त्यांना होणारा फायदा. यामध्ये त्यांना प्रति 4,000 पक्षी बॅचेसकरिता पक्षी खाद्य, लसीकरण, मजूर, इलेक्ट्रिक आणि इतर खर्च साधारणत 2.5 लाख रुपये येतो आणि प्रति 4,000 पक्षी बॅचमधून त्यांना 1.5 ते 1.5 लाख रुपये नफा या कुक्कुट व्यवसायातून मिळतो. व्यापारी त्यांच्या घरी येऊन पक्षी घेऊन जातात. आणि आता त्यांनी मत्स्य व्यवसायाला देखील सुरुवात केली आहे. शेतीजवळील बोडीमध्ये त्यांनी 1200 नग मत्स्य बियाणे, ग्रास कार्फ, सायप्रिनस या जातीचे मासे सोडले आहे. मत्स्य बियाणे मत्स्य बीज केंद्र शिवणी बांध तालुका साकोली जिल्हा भंडारा येथून आणले आहे. मत्स्य खाद्याकरिता त्यांनी नियोजन केलेले आहे. सध्या स्थितीमध्ये माशाचे वजन 500 ते 600 ग्रॅम आहे. यामधून त्यांना 1 लाख रुपये नफा मिळाला आहे. या पूरक व्यवसायामधून झालेल्या फायद्यामुळे त्यांनी नवीन ट्रॅक्टर सुद्धा खरेदी केला असून गावातील इतर शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्वावर घेऊन त्यामध्ये त्या शेती व्यवसाय सुरू केला आहे. आज त्या 15 एकर शेतजमिनीवर पीक घेत असून त्यामध्ये त्यांनी खरीप हंगामामध्ये भात आणि तूर तसेच रब्बी हंगामामध्ये लाखोळी, चणा, गहू, चारा पिके, ऊस आणि उन्हाळ्यामध्ये धान, मूग, चवळी, वांगी अशी पिके घेऊन आर्थिक नफा मिळवित आहे. सौ कठाणे यांना महाराष्ट्र पशुविज्ञान आणि मत्स्य विद्यापीठ नागपूर यांनी महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्र साकोली यांनी महिला शेतकरी मेळाव्यामध्ये त्यांचा सत्कार सुद्धा केला आहे. कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांनी केलेल्या कामाचा गौरव सुद्धा करण्यात आला आहे. त्यांच्या व्यवसायांना भेट देणाऱ्या इतर शेतकऱ्यांना त्या त्यांच्या भाषेत मार्गदर्शन करतात, आपले अनुभव सांगतात. तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्यामुळे आम्हाला हे यश मिळाले असेही त्या म्हणतात. शेतकरी बंधूंनो आणि आमच्या शेतकरी महिला भगिनींनो, ही होती माहिती महिला शेतकऱ्याची कौतुकास्पद झेप. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. नाडेप कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पाणी न साचणाऱ्या उंच ठिकाणी एक टाकी बांधावी. त्यासाठी 12 फूट लांब आणि 5 फूट रुंद अशी आयताकृती जागा 1 फूट लांब आणि 1 फूट खोल खोदून घ्यावी. टाकी बांधण्यास साधारणतः 1200 विटा
100 टोपले माती, 20 टोपली वाळू, दगड, 1 गोनी सिमेंट एवढी सामग्री लागते. खोदलेली जागा दगड मातीने भरून जमिनीला समांतर करण्यास दुम्मस करून टणक करावी आणि खालची जागा सिमेंट कॉन्क्रीटने पक्की करावी. त्यानंतर 90 इंच रुंदीची भिंत येईल अशा प्रकारे विटाचे 2 थर मातीमध्ये बांधावेत. टाकीत मोकळी हवा खेळती राहावी म्हणून टाकी बांधताना चारही बाजूंच्या भिंतींना प्रत्येक 2 विटांच्या थरानंतर तिसऱ्या थराची बांधणी करताना 2 विटांमध्ये 4 इंचाची जागा रिकामी सोडून बांधणी करावी. टाकीची उंची 3 फूट ठेवून शेवटचे 2 थर सिमेंटमध्ये बांधावेत. मग यासाठी कोणते कोणते साहित्य लागते तर 1500 किलो काळी कचरा, पालापाचोळा, धसकट, सालपट इत्यादी टाकाऊ सेंद्रिय पदार्थ, 10 टोपली शेणखत, 120 टोपली गाळलेली माती, 2000 लिटर पाणी, तसेच गाई म्हशीचे किंवा जनावरांचे मूत्र 35 लिटर, गाईचे शेण 100 किलो इत्यादी साहित्य जमवून ठेवावे. टाकी भरण्यापूर्वी टाकीच्या आतील भिंती आणि जमीन शेण आणि माती यांच्या मिश्रणाने ओली करावी. त्यानंतर पहिल्या 15 सेंटीमीटर जाडीचा थर जमा केलेल्या सेंद्रिय पदार्थाचा करावा. या थरामध्ये 15 सेंटीमीटर जाडीचा थर जमा केलेल्या सेंद्रिय पदार्थाचा टाकावा. या थरावर 125 लिटर पाणी आणि 4 किलो शेण अधिक कंपोस्ट जीवाणू संवर्धन यांचे मिश्रण शिंपडावे. त्यानंतर वाळलेली आणि गाळलेली साफ माती 60 किलो समप्रमाणात टाकून थोडे पाणी शिंपडावे. अशा प्रमाणे प्रत्येक वेळी 3 थर देऊन टाक्याच्या वर 1.5 फूट उंचीपर्यंत टाकी भरावी. साधारणपणे 12 थर आवश्यक असतात. शेवटच्या थरावर 7.5 सेंटीमीटर जाडीचा 500 किलो स्वच्छ मातीचा थर टाकावा. त्यावर शेण आणि पाणी यांचे मिश्रण व्यवस्थित लिंपून घ्यावे. हे मिश्रण वाळल्यानंतर त्याला भेगा पडतात, त्या पुन्हा शेण आणि पाण्याने लिंपाव्यात. आता दुसरी भराई. 20 दिवसानंतर या टाकेतील सामुग्री कुजून 9 इंच खाली दबली जाते. पहिल्या भराईप्रमाणेच काळी कचरा आणि इतर वनस्पतीजन्य पदार्थ, शेण आणि पाण्याचे मिश्रण आणि गाळलेली माती अशा 3 थरांमध्ये टाकीच्या वर 1.5 फुटापर्यंत पहिल्याप्रमाणे पुन्हा भरून घ्यावे. त्यावर 3 इंच मातीचा थर देऊन शेण आणि माती यांच्या मिश्रणाने लिपून बंद करावे. या पद्धतीने चांगले कंपोस्ट खत तयार होण्यासाठी 120 दिवस लागतात. या कालावधीत ढिगाराला भेग पडल्यास शेण आणि माती पाण्याचे मिश्रण शिंपावे. त्यामुळे टाकीमध्ये आर्द्रता कायम राहील. उन्हाळ्यात ऊन अधिक असल्यास टाकी गवत किंवा गोंदपाटाने झाकून टाकावी. या आकाराच्या टाकीमधून जवळपास 3.5 टन नाडेप कंपोस्ट मिळते. या खतामध्ये साधारणतः 1% नत्र, 0.5 ते 0.8% स्फुरद आणि 1.2 ते 1.4% पालाशाबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा असतात. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण नाडेप खत निर्मितीबाबत माहिती ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोलर टनेल ड्रायर बाबत माहिती. सोलर टनेल ड्रायर मध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कँडी, बटाटा, चिप्स, हिरवा भाजीपाला वाळवता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता 100 किलो एवढी आहे. सोलर टनेल ड्रायर अर्ध दंडकोलाकार 3-6 मीटर आकाराचा आहे. याची उंची 2 मीटर आहे. 25 मिलीमीटर आकाराचे लोखंडी पाईप अर्ध गोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे. टनेल ड्रायरचा जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट कॉन्क्रीटचा बनलेला आहे. त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो. तसेच उत्तर दिशेला आतून नॉर्थ वॉल बसवलेली आहे. अर्धगोलाकार पाईपवर अल्ट्राव्हायलेट पॉलिथिन फिल्म झाकलेली आहे. सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसात ग्रीन हाऊस इफेक्टमुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा 15 ते 20 अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी 60 ते 65 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते. वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य, भाजीपाला, फळे वाळवण्याकरिता करण्यात येतो. ड्रायर मधील गरम हवा आणि सूर्याचे किरणे या दोन्हीद्वारा पदार्थाची आर्द्रता लवकरात लवकर कमी होते. पदार्थ सुकण्यास मदत होते. या ड्रायर मध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग आणि गुणवत्ता टिकून राहते. बाहेरपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात.
याची वैशिष्ट्य नेमकं कोणती? तर ड्रायरची आवश्यकतेनुसार विविध आकाराची संरचना करता येते. सोलर टनेल ड्रायर पूर्व पश्चिम दिशेस बांधावा, स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्यातून तयार करता येतो. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उपलब्ध पाण्याचे गणित कसे करावे. शेतकरी बंधूंनो, अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून कोणीही केली तरी चालेल अशा पद्धतीने काम होत असल्याने बहुतेक वेळा अपयशी गोष्ट झाली आहे. उपायांचा पूर्ण अभ्यास न करता, भौगोलिक परिस्थिती, पाऊस, माती इत्यादी घटकांचा विचार न करता उपचार केल्याने आपल्याला अपेक्षित परिणाम आणि फायदा मिळत नाही हा सार्वत्रिक अनुभव देखील आहे. शेतकरी बंधूंनो, आपण आजही करत असलेल्या जलसंधारण कामामुळे पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न सोडवू तर शकलोच नाही, तसेच हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करतो आहे. अनेक ठिकाणी आपण करत असलेल्या चुकीच्या किंवा अपुऱ्या कामामुळे कोरडा दुष्काळ निर्माण करत आहोत, तर त्याच्या जवळच्या भागात ओला दुष्काळ निर्माण करत आहोत. याचे एक उदाहरण आपल्याला सांगली जिल्ह्यात बघायला मिळते. सांगली जिल्ह्यातील तिळगंगा नदीच्या एकूण प्रवासात आपल्याला कोरडा आणि ओला असे दोन्ही दुष्काळ बघायला मिळतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही टोकाचे प्रकार मानव निर्मित आहे. ही नदी सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या उतारावरील रांगांमध्ये उगम पावते आणि शेवटी कृष्णमध्ये सामावून जाते. आपण जेव्हा नदीच्या उगमाजवळ असलेल्या गावांमध्ये फिरतो तेव्हा लक्षात येतं की इथले बहुतेक सगळे डोंगर बोडके झाले आहेत. नदीमध्ये मिळणारे अनेक ओढे गायबच झाले आहे, जे आहेत ते गाळाने भरून गेले आहेत. एकूणच असं दिसतं की सर्व जलस्रोतांकडे बहुसंख्य लोकांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. आपण जेव्हा प्रवाहाच्या खालच्या बाजूला असलेल्या गावामध्ये पोहोचतो आपल्याला असं दिसून येतं की काही गावांमध्ये शेतांमधून पाणी वर येते, उपळी फुटते आणि पाणी साचून राहिल्याने ती सर्व जमीन नापीक होते आणि लोकांना ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागते. अर्थात हे सर्व होते यामागे अनेक कारणे आहेत. समस्या आणि उपाय यांचे अतिसुलभीकरण, एकाच उपायाची योजना, अनेक प्रकारच्या समस्यांसाठी करणे, मूळ समस्येचा अभ्यास न करता वरवर काम करून तात्पुरता मलमपट्टी करणारा उपाय शोधणे पर्यावरण संतुलन पाण्याच्या पुरेशा उपलब्धतेसाठी आवश्यक आहे याचा विचार न करता कामे करणे, काम करताना योग्य अनुभवी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला न घेता स्वतःला आवडेल, रुचेल, कळेल अशी कामे करणे इत्यादी. शेतकरी बंधूंनो, अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून कोणीही केली तरी चालेल अशी वाटणारी पण बहुतेक वेळा अपयशी होणारी गोष्ट झाली आहे. असे उपाय पूर्ण अभ्यास न करता, भौगोलिक परिस्थिती, पाऊस, माती इत्यादी घटकांचा विचार न करता केल्याने आपल्याला अपेक्षित परिणाम आणि फायदा देत नाहीत हा सार्वत्रिक अनुभवच आहे. मग आपण काय करायला हवं? आपण त्यासाठी पाण्याचं ऑडिटच करायला हवं, नाही का? शेतकरी बंधूंनो, जलसंधारण करताना एक मूलभूत गोष्टीकडे दुर्लक्ष होतं, ते म्हणजे पाण्याचे ऑडिट. यात गावाची पाण्याची गरज किती, गावातील विविध स्त्रोतांची ताकद आणि क्षमता किती, पाण्याची कमतरता नक्की किती इत्यादी गोष्टीचा अभ्यास करून मग काम नक्की करणे हे यश मिळवण्यासाठी आवश्यक आहे. आज बहुसंख्य ठिकाणी याच कार्यपद्धतीची कमतरता जाणवते आहे, जे सध्याच्या उपाययोजना विफल ठरण्यामागील एक मुख्य कारण देखील आहे. आपल्याकडे असलेल्या गावांच्या जमिनीच्या नोंदी खूप जुन्या आहेत. बऱ्याच ठिकाणी काळाबरोबर अनेक बदल घडत गेले आहेत. अनेक ठिकाणी ओढे नाले बुजले आहेत आणि लोकांनी वळवले आहेत. नाले भरून तेथे आता शेती केली जाते, उतार बदलले आहेत. या सर्व गोष्टीची नोंद मात्र सरकारी दरबारी केली गेली आहे असं नाही. त्यामुळे चुकीच्या गृहितकांवर अवलंबून प्रत्यक्ष जागेवर न जाता सुचवलेल्या उपायांनी अपेक्षित फायदा होत नाही, किंबहुना नुकसानच जास्त होते असे निरीक्षण देखील आहे. जास्त काम म्हणजे चांगले काम असा एक गैरसमज प्रचंड माणसात पसरल्याने हा प्रश्न आणखी गंभीर होत आहे. जलसंधारण हे स्पर्धा करण्याचं क्षेत्र नाही आणि जास्त कामापेक्षा योग्य काम करणं हे यश मिळवण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. हे लक्षात घेण्याची आणि सर्वसामान्य लोकांना समजून सांगण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. आपण उत्सवप्रिय लोक आहोत, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा समारंभ करणे आपल्याला आवडते. आपण जलसंधारण कामाचाही एक समारंभ करून टाकला आहे. यामुळे लोक एका दिवसासाठी उत्साहाने एकत्र होतात आणि काहीतरी केल्याचा तात्पुरता आनंद मिळवतात. पण हे अज्ञानामुळे केलं असेल तर तो आनंद क्षणभंगूरच ठरतो
आणि ज्या गोष्टीमुळे हे केलं जातं ती गोष्ट मात्र अपयशी ठरते. मग सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जलसंधारण आणि मृदुसंधारण यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं. जलसंधारण कामामध्ये लोकसहभाग जास्तीत जास्त कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. जोपर्यंत या कामात स्थानिक लोकांचा प्रत्यक्ष सहभाग दिसणार नाही तोपर्यंत दीर्घकाळ टिकणारे यश मिळणे अवघडच आहे. अर्थात लोकसहभाग हा प्रत्यक्ष कामात हवा. काय काम करायचे ते योग्य तज्ज्ञ सांगतील आणि ते योग्य पद्धतीने अंमलात आणण्याचे काम लोकसहभागातून करावे. जलसंधारण करताना लक्षात आले पाहिजे की आपण जे काम करणार आहोत, जो उपाय योजत आहोत तो पुरेसा आणि योग्य आहे का. आपण जिथे काम करू इच्छित आहोत तिथे पाऊस किती आणि कसा आहे, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, जमिनीचे उतार कसे आहेत, भूगर्भ कसे आहेत इत्यादी गोष्टीचा विचार आणि अभ्यास करून त्यानंतर योग्य पर्याय शोधून कामं केली पाहिजे. केवळ कोणी सुचवले आणि आपल्याला आवडले म्हणून काही काम करण्यापेक्षा योग्य आणि पुरेसे काम काय याचा अभ्यास करून ते काम केले पाहिजे तर त्याचा उपयोग होऊ शकतो. हे काम करताना आपण करत असलेल्या कामाची गरज पूर्ण करण्याची क्षमता, जागेची उपलब्धता इत्यादी बाबींवर काम करणे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, उपलब्ध पाण्याचे गणित कसे मांडायचे याविषयीची खास माहिती तुम्ही आताच ऐकली आहे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. आता आपण ऐकणार आहोत पौष्टिक गोडंबीने वाढवली सुक्या मेव्याची लज्जत. शेतकरी बंधूंनो, गोडंबी ही उष्णतावर्धक समजली जाते. याचा वापर प्रामुख्याने ड्रायफ्रुट्स मध्ये देखील होतो. बिबा फोडल्यानंतर त्यामध्ये जी बी मिळते ना तिला गोडंबी म्हटलं जाते. बदामाच्या तोडीने त्यात पोषण मूल्य असतात. हा बिब्याचा सर्वात किमती भाग मानला जातो. बिबे फोडून गोडंबी वेगळी करताना वरच्या आवरणातील तेल अंगावर उडते आणि त्यामुळे जखमा सुद्धा होतात. बिबे फोडण्यास कुशल महिला त्या कामात अवगत झाल्या आहे. लाडू, सुकामेवा आदी पदार्थ तयार करण्यासाठी काळ्या बिब्यात असलेल्या एका घटकाचा वापर आपण करतो. त्याचे नाव आहे गोडंबी. अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील गोंधळवाडी येथील अनेक लोकांची वर्षभराच्या रोजगाराची सोय याच गोडंबीने केली आहे. हंगामात किलोला 350 ते 400 रुपये दर देणारी ही गोडंबी येथील आदिवासी कुटुंबाच्या अर्थकारणाला आधार देणारी आता ठरली आहे. शेतकरी बंधूंनो, अकोला जिल्ह्यात गोंधळवाडी हे पातूर मालेगाव मार्गावर वन्य भागात वसलेले पुनर्वसित गाव आहे. साधारणतः 900 पर्यंत लोकसंख्येच्या या गावात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. येथील सुमारे 200 कुटुंबापैकी निम्मी कुटुंब गोडंबीच्या व्यवसायात मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. यात प्रामुख्याने महिलांचा सहभाग अधिक आहे. शेतकरी बंधूंनो, काळा बिबा आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. वन्य किंवा जंगल परिसरात याची झाडं आढळतात. हा बिबा फोडून त्यातून गोडंबी वेगळी केली जाते. बिब्याचे तेल त्वचेसाठी घातक असते, त्यामुळे बिबा फोडताना त्यातील तेलाचा त्वचेशी संपर्क झाल्यास त्वचा काळी पडते. असे हे जिक्रीचे काम असूनही गोंधळवाडीतील महिला मोठ्या कष्टाने बिब्यातून गोडंबी वेगळी करत असतात. गोडंबी वेगळी करण्यासाठी प्रति किलोसाठी 150 रुपये मजुरी दिली जाते. गोडंबी वेगळी करण्यासाठी या महिलांना प्रति किलो मागे 150 रुपये मजुरी दिली जाते. सकाळपासून सायंकाळपर्यंत महिला 1.5 ते 2 किलो दरम्यान गोडंबी वेगळी करतात. त्यातून त्यांना दिवसाला 200 रुपयाहून अधिक मजुरी मिळते. साधारणत 10 किलो बिबे फोडल्यानंतर 1 किलो गोडंबी मिळते. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे बिबे येतात कुठून. बिब्याची झाडं पातूर तालुक्यात फारशी शिल्लक उरलेली नाहीत, त्यामुळे या व्यवसायाला लागणारे बिबे प्रामुख्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या राज्यातून आणली जातात. महिन्याला 100 ते 20 टनापर्यंत बिबे लागतात. गोंधळवाडीसह लगतच्या खेड्यामध्येही बिबे फोडण्याचे काम दिले जाते. मग आता आपण विचार करणार आहोत की ह्याची विक्री होते कुठं. तर गोडंबी प्रामुख्याने अकोला मार्केटमध्ये विकली जाते. या शहरात किराणा बाजार मोठा आहे. साहजिकच अकोला, बुलढाणा, वाशिम तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येथून किराणा माल पाठवला जातो, त्यामुळे ठोक व्यावसायिक ही गोडंबी खरेदी करतात. पण शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहित आहे का या गोडंबीला हिवाळ्यात अधिक दर असतात, म्हणजे हिवाळ्यात जास्त भाव मिळतो. गोडंबीना हा सुका मेव्यातील एक प्रमुख खाद्यपदार्थ आहे. हिवाळ्यात सुक्या मेव्याचे लाडू बनवून खाल्ले जातात.
त्यामध्ये काजू, बदाम, खोबरं, मनुका यासह गोडंबीला सुद्धा मागणी असते. डिंकाच्या लाडवातही त्याचा वापर केला जातो. साहजिकच या काळात गोडंबीचे दर वर्षभरातील अन्य काळाच्या तुलनेत अधिक असतात, त्यामुळे 1.25 ते 1.5 पट अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी या काळात असते. परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा करणे शक्य होत नाही, त्यामुळे काही महिने बिबे फोडून त्यातून मिळणारी गोडंबी साठवून ठेवली जाते. यासाठी हवाबंद ड्रमचा वापर केला जातो. अन्य वेळी 50 किलोच्या पोत्यात पॅकिंग करून व्यापाऱ्यांना ती ठोकही विकली जाते. शेतकरी बंधूंनो, या गोडंबीचा व्यवसाय करण्यासाठी शेतकरी गटाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. गावातील काही शेतकरी एकत्र येऊन त्यांनी कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत शेतकरी गट स्थापन केले आहेत. मध्यंतरी आत्माच्या पुढाकाराने महिलांना बिबे फोडण्याच्या दृष्टीने हातमोजे आणि अन्य साहित्य पुरवण्यात आले होते. शेतकरी बंधूंनो, गोंधळवाडी येथील रामदास गोदमले यांना राज्य परिवहन महामंडळ

त्याच्यासाठी त्यांच्याकडे दररोज 30 ते 35 महिला वर्षभर कामाला असतात. गोंधळवाडी हे गाव वन विभागाच्या परिघात आहे. या ठिकाणाचे संपूर्ण क्षेत्र कोरडवाहू असल्याने खरीप हंगाम सोडला. तर अन्य वेळी शेतात फारशी कामे नसतात. अशा परिस्थितीत गोडंबी वेगळी करण्याच्या व्यवसायाने गावातील महिलांच्या हाताला वर्षभर काम उपलब्ध करून दिले आहे. अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधनच हा व्यवसाय बनला आहे. नोकरी सोडून या व्यवसायात ताकदीने उतरलेले रामदास यांचे उत्पन्न आता नोकरीच्या तुलनेत अधिकच चांगले आहे. तर शेतकरी बंधूंनो, पौष्टिक गोडंबीने वाढवली सुक्या मेव्याची लज्जत. किसानों की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ या कार्यक्रमात कापूस लागवड मध्यम ते भारी जमिनीतच करावी. हलक्या जमिनीत लागवड करण्याचे टाळावे, कारण अशा जमिनीत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात फार मोठी घट येते. पिकाची फेरपालट करावी. एकाच जमिनीत कापसावर कापूस घेण्याचे टाळावे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि उत्पादनात शाश्वतता राखणे यासाठी फेरपालट अतिशय आवश्यक आहे. कापूस वाणाची निवड करताना केवळ जाहिरातीवर विश्वास न ठेवता कापूस वाणाचे गुणधर्म जसे वाणाचा कालावधी, बोंडाचे वजन, धाग्याची लांबी, पुनर्बहाराची क्षमता, कीड आणि रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता, अवर्षण परिस्थितीत पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता इत्यादी बाबींचा विचार करूनच वाणाची निवड करावी. एकाच शेतात खूप जास्त वाणाची लागवड न करता एक किंवा दोनच अनुभवातील आणि खात्रीचे वाण लावावेत. कोरडवाहू परिस्थितीत एकरी झाडाच्या संख्येला महत्व असल्यामुळे शिफारसीप्रमाणे एकरी 7 ते 10 हजार झाडांची संख्या राहील या दृष्टीने लागवडीचे अंतर ठेवावे. मध्यम ते भारी जमिनीत 3 फूट किंवा 2 फूट, 4 फूट किंवा 1.5 फूट, 6 फूट किंवा 1 फूट किंवा 4 फूट किंवा 1 फूट यापैकी आपल्या सोयीचे अंतर ठेवावे. 2 ओळीत जास्तीत जास्त अंतर असल्यास त्यात सोयाबीन किंवा उडीद मुगाचे अंतर पीक घ्यावे. कापूस पिकाला लागवडीपूर्वी उपलब्धतेप्रमाणे पुरेसे शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. शिफारशीप्रमाणे कोरडवाहू बीटी कपाशीसाठी एकरी 25 किलो नत्र, 25 किलो स्पुरद आणि 25 किलो पालाशची मात्रा कोणत्याही खताच्या माध्यमातून लागवडीपूर्वी आडवी उभी पेरून द्यावी. 1 महिन्यानंतर 25 किलो नत्र द्यावा. माती परीक्षणाच्या आधारावर आवश्यकतेनुसार दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याच्या मात्रा द्याव्यात. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने कापूस विकास दर 7 ओळीनंतर 1 ओळ चवळीची आणि 1 ओळ भगरीची कापसाची ओळ कमी न करता पेरावी. तसेच कापूस शेताच्या 4ही बाजूंना झेंडू आणि मक्याची लागवड करावी. चवळीमुळे रस शोषण करणाऱ्या किडीचे नियंत्रण होऊन मित्र किडींची संख्या वाढते, तर झेंडू आणि मका आणि भगरीमुळे बोंड अळ्याचे नियंत्रण होण्यास मदत होते. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमीत कमी व्हावा. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखले जावे या दृष्टीने निंबोळी अर्काचा किंवा इतर जैविक कीटकनाशकांचा वापर महत्वाचा आहे. त्यासाठी प्रति एकरी किमान 10 किलो निंबोळी बिया जमा करून ठेवाव्या. तण नियंत्रणासाठी एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये कापूस लावणीनंतर परंतु उगवणीपूर्वी पेंडॉमिथॅलिन हे तणनाशक 2.5 लिटर प्रति 800 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून 1 हेक्टर क्षेत्रावर फवारावे. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. फवारणीनंतर 6 आठवड्यांनी 1 निंदणी आणि कुळपणी करावी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आताच आपण कापूस लागवड याविषयीची माहिती ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बीटी कापूस लागवड याविषयीची माहिती. कापूस हे महाराष्ट्रातील मुख्य नगदी पीक आहे. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पिकास अनन्य साधारण महत्व आहे. सन 2013 ते 2014 मध्ये 38.72 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड होऊन 356 किलोग्राम रुई एवढे सरासरी हेक्टरी उत्पादन मिळाले. मराठवाड्यातील कपाशीच्या क्षेत्राचा जिल्हानिहाय आढावा घेतल्यास आढळून येते की कापूस पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 4.33 लाख हेक्टर आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना बीटी कपाशीपासून किफायतशीर उत्पादन मिळत नसल्याचे दिसून येते. याची कारण पाहिल्यास अयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे अयोग्य अंतर, रासायनिक खतांच्या वापराचे अयोग्य प्रमाण आणि वेळ, तसेच पाणी आणि कीड व्यवस्थापन ही आहेत. या बाबीचे व्यवस्थापन ज्या शेतकऱ्यांना जमेल त्या शेतकऱ्यांकरिता बीटी कपाशीचे फायदेशीर उत्पादन निश्चितच मिळते. याकरिता आपण जमिनीची निवड कशी करावी. कापूस पिकाची लागवड करताना पाण्याचा निचरा

होणाऱ्या आणि जलसंधारण शक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर करावी. उथळ किंवा खोल खाली असणाऱ्या आणि हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये. तसेच पाणी धरून ठेवणारी आणि पाणथळ जमीन कपाशीला हानिकारक असते. नांगरणीमुळे जमिनीमध्ये कठीण थर तयार झाला असल्यास तो फोडला जातो. कोरडवाहू लागवडीसाठी भारी आणि काळ्या जमिनीमध्ये 2-3 वर्षांनी एक वेळा खोल नांगरणी करावी. नांगरणीनंतर मोगडणी करावी. यामुळे मातीची ढेकळे फुटतात. मोगडणीनंतर 2-3 वखराच्या पाळ्या 30 सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो, जलसंधारण शक्ती वाढते, हवा खेळती राहते आणि अन्नद्रव्य उपलब्ध आणि विद्राव्य करून देणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते. जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात सकारात्मक बदल होतो. शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन आणि बागायती लागवडीसाठी 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात मॅग्नेशियम, झिंक इत्यादी सूक्ष्म मूलद्रव्याचे प्रमाण वाढवते. पीक पद्धतीचा प्रकार, निखळ पीक, मिश्र पीक आणि आंतरपीक. कोरडवाहू क्षेत्रामध्ये सोयाबीन, ज्वारी, मूग किंवा उडीद या पिकानंतर पुढील वर्षी कापूस अशी फेरपालट करावी. बीटी कापूस वेचणी लवकर येत असल्यामुळे बीटी कपाशीनंतर पुढील हंगामात गहू, उन्हाळी भुईमुंग किंवा उन्हाळी भुईमुंग अशी पीक पद्धती फायदेशीर आहे. मग वाणांची निवड कशी करावी? सध्या स्थितीत बाजारात अनेक बीटी कपाशीचे संकरित वाण उपलब्ध आहे. यापैकी कोणता वाण निवडावा याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. बीटी कपाशीचा वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार आणि वाणाचे गुणधर्म याचा विचार करावा. आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशील किंवा प्रतिकारक्षम संकरित वाण निवडावा. रोगांना बळी न पडणारा वाण निवडण्यात यावा. पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. बोंडाचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा आणि कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा. बागायती लागवडीसाठी पुनर्बहार क्षमता असणारा वाण निवडावा. शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे लागणाऱ्या बोंडाचा सुद्धा आकार मोठा राहतो आणि बोंडाचे फुटण्याचे प्रमाण वाढते. बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर फुटणारा आणि धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा, ज्यामुळे कपाशीला बाजारभाव चांगला मिळू शकेल. श्रोतेहो, हे गुणधर्म या गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील स्वतःचा अनुभव, तसेच आपण स्वतः अन्य शेतकऱ्यांच्या शेतावरील पीक पाहून बीटी कपाशीच्या वाणाची निवड करण्यात यावी. अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्याची गुणधर्मानुसार योग्य नियोजन आणि व्यवस्थापनानुसार लागवड केल्यास, लागवड न केल्यास निश्चितपणे चांगले योग्य नियोजन आणि व्यवस्थापनानुसार लागवड केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल. मराठवाड्यामध्ये बागायती कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी. तर कोरडवाहू पिकाची लागवड करताना मान्सूनचा 3-4 इंच पाऊस पडल्यानंतर करावी. पेरणी योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे. 15 जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते, त्यामुळे यानंतर पेरणी करू नये. पेरणीस 1 आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात 1 क्विंटल पर्यंत घट येऊ शकते. बीटी कपाशीमध्ये वाढणाऱ्या बोंडाकडे उपलब्ध अन्नद्रव्याचे वहन होत असल्यामुळे झाडाची जमिनीत समांतर वाढ कमी होत असून फळपांद्यांची लांबी कमी झाल्याचे आढळून येत आहे. यामुळे बीटी कपाशीची लागवड कमी अंतरावर करून हेक्टरी झाडांची संख्या वाढवणे शक्य झाले आहे. रोपांच्या आवश्यकतेपेक्षा जास्त संख्या अपर्याप्त झाल्यास पीक उत्पादनात घट येईल, म्हणूनच पेरणीचे योग्य अंतर असावे. बीटी कापूस कोरडवाहू लागवड 120x45 सेंटीमीटर अंतरावर करावी. बीटी कापूस बागायती लागवड 150x30 सेंटीमीटर किंवा 180x30 सेंटीमीटर अंतरावर करावी. आश्रयात्मक ओळी. जर बोंडअळ्याचा बीटी कापसाच्या बरोबर विना बीटी कपाशीवर प्रादुर्भाव झाला तर त्यांच्यामध्ये बीटी प्रथिनांविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होणार नाही. म्हणून बीटी कपाशीच्या पॅकेटमध्ये देण्यात आलेले बीटी विरहित कपाशीचे बियाणे बीटी कापसाच्या सर्व बाजूने 5 ओळीमध्ये लावणे आवश्यक आहे. याच आश्रयात्मक ओळी असेही म्हणतात. यामुळे बोंडअळ्यामध्ये बीटी टॉक्सिन विरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होण्यास अटकाव होईल.
बरेच शेतकरी बीटी विरहित काही ओळीमुळे चालू हंगामातील उत्पादन कमी होईल म्हणून बीटी विरहित बियाण्याचा वापर करीत नाहीत असे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परंतु बीटी कपाशीच्या उत्पादकतेतील शाश्वततेसाठी आणि या तंत्रज्ञानाच्या दीर्घकालीन फायदा घेण्यासाठी बीटी कपाशीसोबत बीटी विरहित बियाणे लावणे नितांत आवश्यक आहे. कपाशीमध्ये रोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आपण बीज प्रक्रिया देखील करावी. काही बुरशीजन्य रोगांचा प्रसार बियाण्यांद्वारे होतो, त्यामुळे बियाण्यात थायरम कॅप्टन सुडोमोनास या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे मर करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पिकाच्या वाढीसाठी नत्र स्थिरीकरण करण्यासाठी आणि स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी ऍझोटोबॅक्टर ऍझोस्पिरिलम या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. यामुळे नत्र स्थिरीकरण केले जाते आणि नत्र खताच्या मात्रेमध्ये बचत करता येते. जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करण्यासाठी 25 ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात जीवाणू संवर्धकाचे गुळाच्या पाण्यात घट्ट मिश्रण तयार करून बियाण्यास चोळावे आणि सावलीत वळवावे. बुरशीनाशक किंवा कीडनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. आंतरपीक कपाशीचे पीक निखळ घेण्याऐवजी त्यामध्ये आंतरपीक घेतल्यास त्या क्षेत्रापासून मिळणारे एकूण आणि निव्वळ आर्थिक उत्पन्न कपाशीपेक्षा अधिक मिळते. बीटी कपाशीमध्ये तूर मूग उडीद आणि सोयाबीन या कपाशीच्या 6 ओळीनंतर तुरीची 1 ओळ किंवा कपाशीच्या 8 ओळीनंतर तुरीच्या 2 ओळी घेणे हे आंतरपीक पद्धती महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याचबरोबर उडीद आणि सोयाबीन ही आंतरपिके एकास एक प्रमाणात घेतल्यास फायदेशीर सकल उत्पादन मिळते. कपाशीच्या लागवडीमध्ये ओळीतील अंतर शिफारशीपेक्षा जास्त ठेवल्यास 2 ओळीमध्ये वाढवल्यास त्याच क्षेत्रापासून अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते. कोरडवाहू लागवडीमध्ये 120x45 cm अंतरावरील लागवडीमध्ये मूग या आंतरपिकाची लागवड 1:2 या प्रमाणात केल्यामुळे सर्वाधिक फायदेशीर उत्पादन मिळते. याप्रमाणे मुगाच्या आंतरपीक लागवडीसाठी प्रति हेक्टरी 8 ते 6 किलोग्रॅम लागते. बीटी कपाशीमध्ये सुरुवातीच्या बहाराचे रूपांतर बोंडामध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. फुले आणि बोंडे गळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे उत्पादनात वाढ होत आहे. अधिक उत्पादनाच्या प्रमाणात पिकांची अन्नद्रव्याची गरज देखील पूर्ण करणे आवश्यक आहे. बीटी कापूस पिकास रासायनिक खतांच्या मात्रा देण्याच्या शिफारसी याप्रमाणे कराव्यात. बीटी कापूस कोरडवाहू 120-60 किलोग्रॅम नत्र स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टर. बीटी कापूस बागायती 150-75 किलोग्रॅम नत्र स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टर. शेतकऱ्यांमध्ये पिकास द्यावयाची शिफारस केलेली मात्रा आणि प्रत्यक्ष वापरायच्या खताची मात्रा याबाबत गोंधळ झालेला दिसतो. याकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या खतानुसार विविध पर्याय सुद्धा देण्यात येतात. कोरडवाहू आणि बागायती कापूस पिकासाठी प्रति एकर खताची मात्रा देण्यासाठी बाजारातील रासायनिक खताच्या ग्रेडच्या उपलब्धतेनुसार वापर करावा. कापूस लागवड ठिबक सिंचनावर करूनही बरेच शेतकरी खत जमिनीतून देतात. ज्या शेतकऱ्यांनी कापूस ठिबक सिंचनावर लावला आहे त्यांनी रासायनिक खते व्यवरीद्वारे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्यावीत. ठिबक सिंचन संचाचा पूर्ण फायदा त्याद्वारे खते दिल्यानंतरच होतो. यासाठी आपल्या संचास व्हेंचुरी असणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांची मात्रा 80x40x40 किलोग्रॅम नत्र स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टर. ठिबक सिंचनातून खते देताना 100 दिवसापर्यंत विभागून द्यावीत किंवा स्फुरद खते पेरणीनंतर मातीद्वारे दिली तरीही चालेल. परंतु कापूस लागवड केल्यास नत्र आणि पालाशयुक्त खते व्हेंचुरीद्वारेच द्यावीत. ठिबक सिंचनाद्वारे देता येणारी विद्राव्य खतं जसं की युरिया 19:19:19, मोनोपोटॅशियम फॉस्फेट, मोनो अमोनियम फॉस्फेट, पोटॅशियम नायट्रेट, सल्फेट ऑफ पोटॅशियम, युरिया फॉस्फेट, अमोनियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट. विद्राव्य खताची फवारणी कपाशीला पाते लागण्याच्या वेळी 2% डीएपी खताची आणि बोंडे लागण्याच्या वेळी 2% युरिया पाण्यात मिसळून पिकावर फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते. कोरडवाहू लागवडीमध्ये पीक वाढीच्या काळात पावसाची उघडीप असल्यास 2% पोटॅशियम नायट्रेटची
फवारणी 15 दिवसाच्या आत करावी. बेटी कपाशीस मुख्य अन्नद्रव्याच्या मात्रेबरोबर काही सूक्ष्म मूलद्रव्याची आवश्यकता असते. याकरिता मातीमध्ये मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन यापैकी एखाद्या मूलद्रव्याची कमतरता असल्यास मॅग्नेशियम सल्फेट 20 किलोग्रॅम प्रति हेक्टर, झिंक सल्फेट 20 किलोग्रॅम हेक्टर आणि बोरॉन 5 किलोग्रॅम प्रति हेक्टर आवश्यकतेनुसार जमिनीतून द्यावे. सूक्ष्म मूलद्रव्य शेणखतामध्ये खतासोबतच सूक्ष्म मूलद्रव्ये देऊ नयेत. मॅग्नेशियम सल्फेट 0.2% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्याची फवारणी फुले लागणे आणि बोंडे पक्व होण्याच्या वेळी करावी. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकामध्ये येणारी तण, अन्नद्रव्य, पाणी, सूर्यप्रकाश यासाठी कापूस पिकासोबत स्पर्धा करतात. कपाशीच्या पिकात तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात 70-80% घट येते. कपाशीमध्ये तण स्पर्धेचा कालावधी पेरणीनंतर 60 दिवसापर्यंत असतो. यामुळे पेरणीपासून 2 महिन्यापर्यंत पीक तणमुक्त ठेवावे. तण नियंत्रण आणि जमिनीत हवा खेळती राहण्यासाठी कपाशीचे पीक 3 आठवड्याचे असताना करावी आणि लगेच कोळपणी करावी. यानंतर 6 आठवड्यानंतर दुसरी निंदणी आणि कोळपणी करावी. पिकास 2 खुरपणी आणि 3-4 कोळपण्या कराव्यात. कपाशीसाठी उगवणपूर्ण पेंडी मिथॅलिन हे तणनाशक 0.75 किलोग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात लागणीनंतर परंतु बियाणे उगवणीपूर्वी वापरावे. या तणनाशकाचा वापर केल्यास द्विदल वर्गीय तणांचे 4 आठवड्यापर्यंत उत्तम रीतीने नियंत्रण होते. तणनाशक वापरल्यास पेरणीनंतर 6 आठवड्यानंतर एकदल वर्गीय तणांचे नियंत्रण करण्यासाठी 1 निंदणी आणि कोळपणी करावी. उगवणीपूर्व तणनाशकाच्या पेरणीसाठी प्रति हेक्टरी 1000 लिटर या प्रमाणात तर उगवणी पश्चात तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रति हेक्टरी 500 लिटर या प्रमाणात पाणी वापरावे. बाजारामध्ये पायरीथायोबंक सोडियम आणि क्युझॉल फ्लॉप इथाइल ही उगवणी पश्चात वापरायची तणनाशके उपलब्ध आहेत. लेबल क्लेमनुसार तणे 2-4 पानावर असताना यांचा वापर करायचा असतो. सामान्यत अशी परिस्थिती लागवडीनंतर 21-28 दिवसांनी येते. मूलस्थानी जलसंधारण. शेवटच्या कोळपणीच्या वेळी कोळप्याच्या जानोळ्यास दोरी किंवा पाते बांधून सन्या पाडाव्यात. यामुळे झाडांना मातीचा भर देता येतो आणि पावसाच्या शेवटच्या काळात पडणारे पाणी जमिनीमध्ये अधिक प्रमाणात मुरते. याचा फायदा कपाशीची बोंडे पक्व होण्यासाठी होतो. पीक 90-100 दिवसाचे झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या तसेच पुढील काळात किंवा अवर्षण परिस्थितीत या सऱ्यांचा उपयोग पाणी देण्यासाठी होतो. या सऱ्या जमिनीच्या उतारास आडव्या पाडाव्यात. त्यामुळे मातीची धूप कमी होते आणि जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरते. तर शेतकरी बंधूंनो, कापूस लागवड करत असताना पाणी व्यवस्थापन कसे करावे? कापूस पिकास जमीन, हंगाम, हवामान आणि वानाचा कालावधी यानुसार सिंचनाची गरज कमी जास्त होते. महाराष्ट्रामध्ये कपाशीस हंगामानुसार 200-700 मिलीमीटर सिंचनाची गरज लागते. कापूस पिकास एकूण पाण्याच्या गरजेपैकी उगवणीपासून पाते लागण्यापर्यंत 20%, पाते लागणे ते फुले लागण्याच्या काळात 40%, फुले लागणे ते बोंडे लागण्यापर्यंत 30%, ते शेवटची वेचणी होईपर्यंत 10% पाण्याची गरज लागते. म्हणजेच सुरुवातीच्या काळात कापसासाठी पाण्याची गरज कमी असते. पाते लागण्यापासून बोंडे लागण्यापर्यंत कपाशीच्या पाण्याची सुरुवातीच्या काळात जर पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास झाडांची आणि मुळांची वाढ खुंटते. फुले लागणे आणि बोंडे भरण्याच्या काळात पाण्याची कमतरता असल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या काळात पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित पाण्याची सोय करावी. बागायती बीटी कापसाची पेरणी मे महिन्याच्या अखेरीस करण्यात येते. पेरणीनंतर पाऊस पडेपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार 8-12 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पीक वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाची गरज प्रामुख्याने पावसाच्या पाण्यानेच भागते. जर पावसाचा खंड पडल्यास पिकास पाणी द्यावे लागते. कापूस पिकावरील रोग व्यवस्थापन सुरुवातीला बघूया. कवडी रोग. कवडी रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी 1250 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 500 लिटर पाण्यात अथवा 1250 ग्रॅम झायनेब 500 लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार 2-3 वेळा फवारावे. दहिया रोग. हा दहिया रोग आटोक्यात ठेवण्यासाठी प्रादुर्भाव दिसून येताच 300 मेष पोताची गंधक भुकटीची हेक्टरी 20 किलोग्रॅम या प्रमाणात धुरळणी करावी किंवा कार्बन डायझिम या बुरशीनाशकाची 10 ग्रॅम
10 लिटर पाणी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. पेरणीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी फवारणी केल्यास रोगांचा चांगला प्रतिबंध होतो. त्यानंतर आहे मर रोग. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास 1.5 ग्रॅम कार्बन डायझिम अधिक 3 ग्रॅम थायरम प्रति किलो या प्रमाणात सोळावे. पानावरील ठिपके किंवा अल्टरनेरिया कर्पा. पेरणीपूर्वी बियाण्यास मोनोनास फ्लोरोन्स 10 ग्रॅम बियाणे प्रति किलोग्रॅम याप्रमाणे जैविक बीजप्रक्रिया करावी. सुडोमोनास फ्लोरोन्स या जैविकाची फवारणी पेरणीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी करावी. मळकूज. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम किंवा कॅप्टन द्यावे. पाते फुले आणि बोंड लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास पाते फुले आणि बोंडे गळण्याची शक्यता असते. पाते लागणे, फुले लागणे, बोंडे लागणे आणि बोंडे फुटणे या पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था आहेत. या पीक वाढीच्या अवस्थेवेळी पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. झाडावरील 30-40% बोंडे फुटल्यानंतर पाणी देणे बंद करावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याची जवळपास 50% बचत होते. त्याचबरोबर उत्पादनामध्ये 35-40% वाढ होते. कपाशीच्या धाग्याच्या गुणधर्मामध्ये सुधारणा होते. कोरडवाहू लागवडीमध्ये पावसाचा ताण असल्यास उपलब्धतेनुसार संरक्षित पाणी द्यावे. अशावेळी 1:8 याप्रमाणे पाणी दिल्यास उपलब्ध पाण्यामध्ये अधिक क्षेत्रास संरक्षित सिंचन देणे शक्य होते. 3 ग्रॅम अधिक 1 ग्रॅम कार्बन डायझिम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पानावरील कोणाकार करपा किंवा ठिपके यासारखा रोग आढळून आल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बन डायझिम की अधिक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो 1:2 या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पिकावर रोग दिसून येताच कपाशीवर कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतराने 3-4 फवारण्या कराव्यात. आणि आता शेवटी म्हणजे वेचणी आणि त्याची. कपाशीची वेचणी साधारणतः 40% बोंडे फुटल्यानंतर करावी. पुढील वेचणी 15-20 दिवसांनी करावी. वेगवेगळ्या जातीचा आणि वेचणीचा कापूस स्वतंत्र वेचावा आणि साठवणूक वेगवेगळी करावी. वेचणी शक्यतोवर सकाळी करावी, जेणेकरून थंड वातावरणात काडी कचरा कपाशीच्या बोंडासोबत चिटकून येणार नाही. वेचणी करताना फक्त पूर्ण वेचणीच्या वेळी कवडी कापूस वेचावा. वेचणीनंतर कापूस 3-4 दिवस वाळवावा. कापूस स्वच्छ साठवावा आणि प्रतवारीनुसार त्याची विभागणी करावी. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण बीटी कापूस लागवड, त्यावरील तण नियंत्रण, आंतरमशागत, मूलस्थानी जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन आणि वेचणी आणि साठवण याविषयीची माहिती ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. कोरडवाहू कापूस उत्पादनासाठी संघन लागवड फायदेशीर. देशाची कोरडवाहू कापसाची उत्पादकता अतिशय कमी आहे. ती वाढवण्यासाठी कापसाच्या सरळवानात संघन लागवड पद्धतीचे प्रयोग नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने केले आहे. त्याद्वारे उत्पादनात 30% वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. विदर्भातील प्रमुख 6 कापूस उत्पादक जिल्ह्यात प्रत्येकी 1000 प्लॉटमध्ये या पद्धतीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. CICR नागपूर येथील प्रक्षेत्रावर कापसाच्या सरळवानात गेल्या 3 वर्षापासून या पद्धतीचे प्रयोग करण्यात येत आहे. उत्पादनात वाढ तसेच यांत्रिकीकरणाद्वारे कापूस काढणीसाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. मग या पद्धतीविषयी देश विदेशातील स्थिती कशी आहे? तर ब्राझील, चीन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, उझबेकिस्तान, अर्जेंटिना, ग्रीस येथे मोठ्या प्रमाणावर सघन पद्धतीने कापूस लागवड होते. प्रति हेक्टरी झाडांची संख्या 1-2.2 लाख ठेवली जाते. पिकातील तण तसेच रोग कीड नियंत्रण करण्याबाबतचा आराखडा या देशांनी तयार केला आहे. त्यामुळे कीड रोगाचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. सघन पद्धतीने यांत्रिक पद्धतीने कापूस काढणीसाठी देखील फायद्याची ठरते. ब्राझीलमध्ये 1980 पासून सघन पद्धतीने कापूस लागवड होते. त्यातून प्रति हेक्टरी 40-60 क्विंटल उत्पादन मिळते. तुलनेने भारतात कोरडवाहू कापसाची उत्पादकता कमी असून हेक्टरी 20 क्विंटल पेक्षाही कमी उत्पादन मिळते. विशेष म्हणजे पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यात 100% बागायती कापसाचे क्षेत्र असूनही अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
मग ही सघन लागवड पद्धती कशी आहे? तर कपाशीच्या शिफारशीत लागवड पद्धतीत झाडांची संख्या प्रति हेक्टरी 50 ते 55 हजार, तर बीटी वा संकरित वाणात हेक्टरी 15 हजार झाडे असतात. मात्र सघन पद्धतीत सरळ वाणांची 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करून प्रति हेक्टरी 1.5 लाख झाडे बसतात. शिफारशीत पद्धतीपेक्षा या सघन पद्धतीत झाडांची संख्या अधिक असल्याने कोरडवाहू कापूस उत्पादनात मोठी वाढ होते. याबाबत संस्थेच्या नागपूर येथील प्रक्षेत्रामध्ये प्रयोग करण्यात आले आहे. या चाचण्यांचे निष्कर्ष चांगले मिळाले आहे. या पद्धतीने लागवड केलेल्या झाडांची कायिक वाढ जास्त होते, त्यामुळे बोंडाचा आकार मोठा मिळून उत्तम प्रतीचा कापूस निघतो. यापूर्वी कापसाची सघन पद्धतीने लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून फारसे संशोधन झाले नव्हते. मात्र गेल्या 3 वर्षापासून या पद्धतीने लागवड यशस्वी करण्यासाठी CICR संस्थेने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. येथे झालेल्या संशोधनातून गॉसिपियम हिरसुटम जातीतील PKV 81, NH 615, NH 630, सूरज, ADB 39 या 5 प्रकारच्या सरळ जाती विकसित केल्या आहेत. याच जातीची लागवड सघन पद्धतीने लागवडीच्या प्रयोगात करण्यात आली होती. मग या प्रयोगाचे निष्कर्ष कसे निघाले? तर कोरडवाहू उथळ तसेच मध्यम खोल जमिनीसाठी सघन लागवड पद्धती अधिक फायद्याची आहे. दुष्काळी भागातील लागवडीस ती योग्य आहे. शिफारशीत लागवडीच्या तुलनेत सुमारे 30% अधिक उत्पादन मिळते. वेचणीसाठी कापूस 7 ते 10 दिवस आधीच तयार होतो. झाडांची शाकीय वाढ कमी होऊन कायिक वाढ जास्त होते. यांत्रिक पद्धतीने कापूस वेचणीसाठी फायदेशीर ठरते. कापसाचे बोंड मोठे असून धाग्याची गुणवत्ता उत्तम असते. विदर्भातील 6 जिल्ह्यात राबविला जाणारा पायलट प्रोजेक्ट विदर्भात कोरडवाहू कापूस शेतीचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी विदर्भातील 6 जिल्ह्यात राबवला जाणारा पायलट प्रोजेक्ट याविषयी सुद्धा माहिती जाणून घेऊया. विदर्भात कोरडवाहू कापूस शेतीचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी ही पद्धती खास करून कोरडवाहू कापूस शेतीला फायद्याची ठरणारी असल्याने या लागवड पद्धतीचा प्रसार करण्यात येणार आहे. त्यासाठी CICR संस्थेने विदर्भातील प्रमुख 6 कापूस उत्पादक जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पात परिसरातील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यात 1000 प्लॉटवर प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहे. संस्थेने सघन पद्धतीने लागवडी संदर्भात जसे पेरणी, तण नियंत्रण, आंतर मशागत, वाढ संजीवके, कीड आणि रोग व्यवस्थापनाचे उपयुक्त असे वेळापत्रकच तयार केले. अखिल भारतीय कापूस सुधार प्रकल्पांतर्गत अनेक केंद्रावर या पद्धतीने लागवडीचे प्रयोग घेतले जात आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यास कोरडवाहू कापूस उत्पादन वाढीस मदत होऊ शकते. कोरडवाहू क्षेत्र आणि उथळ जमिनीत लागवड होण्याच्या कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन लागवड पद्धती यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. 3 वर्षात संस्थेने कापसाच्या सरळ वाणांची लागवड करून त्याचे प्रयोग घेतले. त्याचे निष्कर्ष मिळाले असून थोड्याफार प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भावही दिसला. संस्थेने अमेरिकन गुलाबी बोंडअळी आणि रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी 3 फवारणीचे वेळापत्रक तयार केले आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या प्लॉटवर या पद्धतीचे फायदे तोटे लक्षात येतील. प्रयोगात कापूस लागवडीपासून काढणीपर्यंतचे सर्व व्यवस्थापन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतात. त्यासाठी तांत्रिक सहायकाची मदत सुद्धा घेतली जाते. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण सघन पद्धतीने कापूस लागवड याविषयीची माहिती ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कपाशी पिकावरील तुडतुड्यांचे नियंत्रण. शेतकरी बंधूंनो, कपाशी पिकावरील तुडतुडे फिक्कट हिरव्या रंगाचे असून पाचरीच्या आकाराचे असतात. त्याची लांबी 3 ते 4 मिलीमीटर लांब असते. तुडतुड्याच्या पिल्लांना पंख नसतात, मात्र पूर्ण वाढलेल्या तुडतुड्यांना पंख असतात. समोरच्या पंखावर एक एक काळा ठिपका असतो. डोक्याच्या भागावर 2 काळे ठिपके असतात. ते नेहमी तिरके चालतात आणि चटकन उडी मारतात. मादी तुडतुडे पानांच्या ग्रंथीमध्ये एक एक अशी अंडी घालते. एक मादी तिच्या जीवन काळात 30 अंडी घालू शकते. यातून 4 ते 11 दिवसात पिल्ले बाहेर पडतात. पिल्लांची वाढ 7 ते 12 दिवसात पूर्ण होऊन प्रौढांमध्ये रूपांतर होते. मग या तुडतुड्यांमुळे नुकसानीचा प्रकार कोणता?
तुडतुड्यांचे प्रौढ आणि पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने राहून सोंडेने त्यातील रस शोषण करतात, त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. तुडतुडे स्वतःच्या शरीराद्वारे मधासारखा चिकट पदार्थ सोडतात, त्यावर कॅपनोडियम नावाची काळी बुरशी वाढते. त्याचा झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. अधूनमधून होणारा हलकासा पाऊस, उष्ण आणि दमट हवामान, कमी सूर्यप्रकाश दीर्घकाळ राहिल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. जास्त प्रादुर्भाव झाल्यास अशी पाने प्रथम कडेने पिवळीसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात आणि संपूर्ण पाने लाल तांबडी होऊन त्याच्या कडा मुरगळतात. अशा झाडांना पात्या, फुले आणि बोंडे फारच कमी प्रमाणात लागतात. संपूर्ण प्रादुर्भावग्रस्त झाडे वाळू शकतात. बऱ्याचदा किडीचा प्रादुर्भाव लाल्या विकृतीसोबत आढळून येतो, त्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढते आणि शेतकरी लाल्या समजून वेगळीच उपाययोजना करतात. मग यावर नियंत्रणाचे उपाय काय? तर पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे, शिफारशीनुसार खताची मात्रा द्यावी, नत्राचा अतिरिक्त वापर टाळावा. बाजारात उपलब्ध असलेल्या संकरित वाणाकरिता इमिडा क्लोप्रिड WS 5-7 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया केली असल्यामुळे 30 दिवसापर्यंत तुडतुड्यांच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होण्यास मदत होते. त्यामुळे नंतर कपाशीवर इमिडा क्लोप्रिड घटक असलेल्या कीडनाशकाची फवारणी टाळावी. 2-3 तुडतुडे प्रतिपान आढळून आल्यास 20 ग्रॅम ऍसिफेट किंवा 4 ग्रॅम ऍसिटामिप्रिड किंवा 4 ग्रॅम थायामेक्सोथाम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण कपाशीवरील तुडतुड्यांचे नियंत्रण याविषयीची माहिती ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया कमी खर्चात भरघोस कापूस उत्पादन. परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथील प्रगतीशील शेतकरी श्री अंगद शेरे हे गेल्या 5 वर्षापासून शेणकल्यांचा वापर मोसंबी पिकासाठी करीत असून यावर्षी त्यांनी कापूस पिकासाठी सुद्धा त्याचा वापर केला. तसेच अभिनव पद्धतीने स्लरी गाळण पद्धत विकसित केली. आतापर्यंत 1-7 क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले, तर आणखी 7-8 क्विंटल प्रति एकर निघेल असा अंदाज आहे. अतिशय कमी खर्च आणि सोपे तंत्रज्ञान वापरून इतरांपेक्षा कितीतरी अधिक उत्पादन त्यांना मिळाले आहे. परतूर तालुक्याच्या ठिकाणापासून अवघे 7-8 किलोमीटर अंतरावर खांडवेवाडी या गावातील श्री अंगद शेरे यांनी मोसंबी 8 एकर, ऊस 8 एकर, कापूस 14 एकर तर सोयाबीन 8 एकर असे पीक घेतले. उर्वरित क्षेत्रात लसूण घास आणि गिन्नी गवत यासारखे पीक. अंगद शेरे यांचे छोटेसे घर. शेतीचा खर्च दिवसेंदिवस सतत वाढत जाणारा. रासायनिक खत, कीटकनाशके, मजुरी यावरील वाढता खर्च यामुळे निराश झालेल्या श्री शेरे यांना परतूर येथे झालेल्या एका कार्यक्रमातून शेण स्लरीची माहिती मिळाली. वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड असणाऱ्या श्री शेरे यांनी या प्रयोगाला लगेचच सुरुवात केली. फळबागाला शेण स्लरी देणे सोपे होते, पण इतर पिकांना स्लरी देणे अवघड होऊ लागले. त्यामुळे इतर पिकासाठीचा तो गाळण यंत्र पिकासाठीचा त्यांनी गाळण यंत्र पाहिले, पण तेही थोडे अवघड वाटू लागले. त्यांनी स्वतःच एक अभिनव फिल्टर गाळण यंत्र तयार केले. चला तर मग जाणून घेऊया अभिनव फिल्टर गाळण यंत्र काय आहे. शेतकरी बंधूंनो, सिमेंटचा एक हौद ज्याचा आकार 3x4.5 आणि उंची 3 फूट एवढी आहे. हौदाला असलेल्या तोटीला एक वॉल बसविला, त्यात 1-1.5 फूट म्हणजे साधारणतः 1.5 टन पाचट टाकले आणि त्यावर 15-20 किलो कोंबडी खत टाकले. हे खत पाण्यात चांगले भिजवून घेतले, त्यावर 200 लिटर शेण स्लरी आणि 300 लिटर पाणी टाकले. हे मिश्रण 24-36 तास चांगले भिजू दिले, त्यामुळे मिश्रण चांगले मुरले. त्यात 1.5 किलो 0x52x34 हे खत टाकले. त्या तोटीद्वारे शेणकाला अतिशय चांगला गाळून मिळाला. ही गाळण केलेली स्लरी ठिबकद्वारे कापूस पिकाला दिली. एका वेळेस 5 एकर क्षेत्राला 800-1000 लिटर स्लरी दिली. या हौदातील पाचट आणि कोंबडी खताचेही चांगले खत बनते. 2-3 वेळेस स्लरीचा प्रयोग केला की कुजलेले पाचट आणि कोंबडी खत बाहेर काढून त्याचा फळबागासाठी उपयोग केला जातो. पुन्हा अशाच पद्धतीने दुसरे पाचट आणि कोंबडी खत त्यात टाकले. शेतकरी बंधूंनो, श्री शेरे यांनी आपल्या शेतामध्ये सरी तयार करण्याची पद्धत अवलंबिली. 1000 लिटर प्लास्टिक टाकी अर्धी फोडून ती 500 लिटरची केली. त्यात 50-60 किलो ताजे शेण आणि 30-40 लिटर गोमूत्र टाकले. त्यात
2.5 ते 3 किलो सोयाबीन आणि इतर डाळीचे पीठ टाकले. 1000 लिटर प्लास्टिक टाकी अर्धी फोडून ती 500 लिटरची केलीत. त्यात 50 ते 60 किलो ताजे शेण, 30 ते 40 लिटर गोमूत्र टाकले. त्यात 2.5 ते 3 किलो सोयाबीन आणि इतर डाळीचे पीठ टाकले. 2 ते 3 दिवस ते तसेच ठेवले आणि त्यात 2 किलो गूळ टाकला. अशा प्रकारे तयार झालेली स्लरी गाळण हौदात टाकून ती गाळून घेऊन पिकासाठी वापरली. कापूस पिकाला 5 ते 6 वेळेस दिली. स्लरी कापसाचा 5 एकराचा एक प्लॉट आणि 3 एकराचा दुसरा प्लॉट आणि तिसरा प्लॉट एकदम कोरडवाहू स्वरूपाचा होता. 8 एकर कापसाच्या क्षेत्रात 6 वेळेस स्लरी दिली. एका वेळेस एका एकरला साधारणतः 200 लिटर याप्रमाणे ठिबकामधून स्लरी सोडली. काही वेळेस उपलब्धतेनुसार जास्त प्रमाणही सोडले, त्यामुळे कापसाची वाढ अतिशय चांगली झाली. 8 एकर क्षेत्रासाठी 18 ते 20 किलो 52 ते 34 हे खत आतापर्यंत वापरले. इतर कोणतेही रासायनिक खत वापरले नाही. क्रॉप सेटचा फायदा. कीटकनाशकामध्ये फक्त रोगर मोनोक्रोटोफॉस आणि क्लोरोपायरिफॉस आणि क्लोरोपायरिफॉस वापरले. इतर कोणतेही कीडनाशक वापरले नाही. प्रत्येक फवारणीत मात्र गोमूत्र वापरले. पिकाची वाढच एवढी दमदार आणि सशक्त झाली की किडीचा जास्त प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे कमी तीव्रतेची कीटकनाशके वापरून काम भागले. क्रॉप संप योजनेअंतर्गत कीड नियंत्रण श्री देवराव ढोले आणि कीड सर्वेक्षण श्री आमले यांनी मित्र आणि शत्रू किडीची ओळख करून दिली. कापसावर क्लिप्तचे प्रमाण काही प्रमाणात होतेच. योग्य आणि प्रमाणशीर तसेच कमी तीव्रतेची कीडनाशके वापरल्यामुळे फवारणी खर्चात जवळपास 75% बचत झाली. शेतातच काही नारळाची झाडे असून त्यावर पत्रा लावून नारळाचे उंदरापासून संरक्षण केले. सिंचनासाठी शेततळे आणि विहीर तर आहेच, शिवाय 3 कूपनलिकाही घेतल्या आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने पाण्याचा तुटवडा पडू नये यासाठी शेततळे घेतले. त्यात आता 38 ते 40 लाख लिटर पाणी साठा आहे. खात्रीशीर पाणी हाताशी असेल तरच पिकाचे नियोजन करणे शक्य होते असे शेरे सांगतात. 33 एकरावर ठिबक, 40 एकरापैकी ठिबक सिंचनाखाली 33 एकर क्षेत्र आहे. पाण्याचा मोजून वापर करण्यावरच त्यांनी जास्त भर दिला. कापसाला तर स्लरी देतानाच जे पाणी गेले तेवढेच, इतर वेळेस सिंचन नाही. एकरी 15 क्विंटल कापूस. शेरे यांना एकरी 15 क्विंटल कापूस उत्पादन झाले. कापसाची लागवड 5 बाय 1.25 फुटावर जोड ओळ पद्धतीने केली. 5 फुटावर ठिबकाची नळी अंथरलेली आहे. ठिबक सिंचनाच्या नळीच्या दोन्ही बाजूस बियाणे टोकन केली. लागवड करताना कोणतेही रासायनिक खत टाकले नाही. कापसाचे 35 ते 40 बोंडे वेचून झाली. अजून 35 ते 40 बोंडे पक्व अवस्थेत आहेत. आतापर्यंत एकरी 7 क्विंटल कापूस निघाला आहे. अजून कमीत कमी 7 ते 8 क्विंटल कापूस प्रति एकरी निघेल. आणि यावर्षी सोयाबीनचा उतारा 8 एकर क्षेत्रात क्रिटलला मिळाला तर ऊसाच्या एकरी 24 टनाचे उत्पादन त्यांना मिळाले. मोसंबीच्या 300 उत्पादनक्षम झाडापासून मागील वर्षी त्यांना 2,85,000 तर यावर्षी 1,01,000 उत्पन्न श्री शेरे यांना मिळाले. तर शेतकरी बंधूंनो, कमी खर्चात भरघोस कापूस उत्पादन याविषयी आपण परतूर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी श्री अंगद शेरे यांची यशोगाथा ऐकलीत. याबरोबरच किसानो की बात रेडिओ वत्सगुल्मके साथ हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: रसिक श्रोते हो, नमस्कार। श्रोते हो, 90.8 मनभावन या FM-च्या टीमकडून मी प्रिया सफळे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। श्रोते हो, अवकाश कसं तारांगणांनी लखलखताना अगदी तसंच काव्य अवकाशही अनेक नामवंत कवीच्या प्रतिभेनं असं चमचमतं। श्रोते हो, मनभावन या FM-कडून आम्ही एक नवीन कार्यक्रम सादर करीत आहोत। या कार्यक्रमाचं शीर्षक आहे काव्य नक्षत्र। यामध्ये मराठीतील अनेक नामवंत कवींच्या कवित्रींच्या सुंदर अशा कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत। या काव्य नक्षत्रातील पहिलं नक्षत्र आपल्याला लवकरच कळणार आहे। श्रोते हो, जमिनीशी घट्ट नातं सांगणाऱ्या जीवनाचं तत्वज्ञान सोप्या सुंदर बोलीभाषेतून उलगडणाऱ्या मराठी साहित्याला आपल्या अभिजात लिखाणानं समृद्ध करणाऱ्या कधीच कोणत्या शाळेत न जाताही स्वतःच्या प्रतिभेनं शिकलेल्या लोकांना काव्यसंपदेतून अचंबित करणाऱ्या प्रतिभासंपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी जळगाव जिल्ह्यातील आसोदे या छोट्या गावात 24 ऑगस्ट 1880 रोजी नागपंचमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला। वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं लग्न जळगावच्या नथुजी चौधरी यांच्याशी झालं। ओंकार, सोपान आणि काशी ही त्यांची 3 अपत्य। वयाच्या 30व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं। त्या निरक्षर होत्या, त्यांच्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यानं काळाच्या ओघात नष्टही झाल्या। काही रचना त्यांच्या मुलानं म्हणजेच सोपानदेव चौधरी आणि त्यांच्या मावस भावानं टिपून ठेवल्या। आचार्य प्र. के. अत्रे यांनी जेव्हा त्या वाचल्या तेव्हा 52 कशी सोनं अशी उपमा त्यांनी दिली। त्यांच्या प्रयत्नांनीच हे काव्य साऱ्यांसमोर आलं। जिवंत काव्य रचनेची त्यांना निसर्गदत्त प्रतिभा होती। शेतकाम घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे लेवागण बोलीतील ओव्या कविता रचून त्या गात असत। रसिक श्रोते हो, आजच्या या काव्य नक्षत्रात आपण खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा आनंद घेणार आहोत। निरक्षर बहिणाबाईंना या कविता कशा बरं सुचल्या असतील या प्रश्नावर त्यांची एक अप्रतिम कविताच उत्तर देते। माझी माय सरस्वती, माझी माय सरस्वती माले शिकवत बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली। माझी माय सरस्वती माले शिकवत बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली। माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत पावसात समावत माटीमधी उगवत। अर देवाचं दर्शन झालं झालं आपसुक हिरिदात सूर्य बापा दाये रूपाचं रूप। तुझ्या पायाची चाहुलं लागे पानापानामधी देवो तुझं येणं जाणं वारा सांगे कानामधी। फुलामधी सामावला धरित्रीचा परभय माझ्या नाकाला इचारा नथनीला त्याचं काय। किती रंगविशी रंग रंग भरले डोक्यात माझ्यासाठी शिरी रंग रंग खेये आभायात रंग खेये आभायात। धरती मधल्या रसानं जीभ माझी सवादते तवा तोंडामधली चव पिंडामधी ठाव घेते तेव्हा तोंडातली चव पिंडामधी ठाव घेते। संत मुक्ताबाईचा महिमा अत्यंत अवीट शब्दात बहिणाबाईंनी व्यक्त केलाय. संन्यासाची पोरं म्हणून या भावंडांना लोकांनी वाळीत टाकलं होतं. ज्ञानदेवांना उभं येऊन त्यांनी ताटी लावून स्वतःला कोंडून घेतलं होतं. तेव्हा कळवळून मुक्ताबाईनं प्रत्यक्ष पांडुरंगाचा साक्षात्कार व्हावा असा हृदयस्पर्शी अभंग म्हटला होता. ज्ञानदेवांना तेव्हा कसं गहिवरून आलं होतं हे सारं बहिणाबाईंनी अत्यंत संवेदनशील अंतःकरणानं शब्द केलंय. ऐकूया माझी मुक्ताई मुक्ताई. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाच लेकरू, चांग देव योगी आन तिला मानला रे गुरु. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाच लेकरू, चांग देव योगी आन तिला मानला रे गुरु. देख ज्ञानी याचा राजा आधी माया पान्हावली, सर्व आधी रे मुक्ताई पान्हा पीसन गेली. अरे संन्याशाची पोर कोणी बोलती ही नई, अरे संन्याशाची पोर कोणी बोलती ही नई, टाकी देयल पोरांच कधी तोंड पाहू नई, टाकी देयल पोरांच कधी तोंड पाहू नई. अरे अरे असं माझं तोंड कसं दाऊ मी लोकाले, ताटी लाई ज्ञान देव घरामधी रे दडले. उभगले ज्ञान देव घडे असंगशी संग, कय वयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग. घेती हिरीदाचा ठाव, घेती हिरीदाचा ठाव, ऐका ताटीचे अभंग. एका एका अभंगात उभा केला पांडुरंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. गह्यरले ज्ञान देव, गह्यरले ज्ञान देव, डोई गेले भरीसन. असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण, असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण. बहिणाबाईंनी धरित्रीवर अपार माया केली होती. ही काळी आईच जगाला पोचते. त्यांच्या माहेरच्या वडिलांच्या शेताचं त्यांनी खूप सुरेख वर्णन केलंय धरित्रीले दंडवत या कवितेत. शेतात काबड कष्ट केले तर काळ्या जमिनीत हिरवीगार पिकं डोलू लागतात आणि हे हिरवगार शेत दाणे पूर्ण भरल्यानंतर सोनेरी रंगात डोलू लागतं. ही सारी धरणीमातेची कृपा असा सुंदर विचार बहिणाबाईंनी कवितेत मांडलाय. या धरित्रीला भाऊराया दंडवत घालतो आणि भाग्याला उजाळा देणारी ही भाऊरायाची जमीन, हे वतन देवानं असंच कायम ठेवावं अशी आत्मिक प्रार्थना बहिणाबाई करतात. ऐकूया कविता धरित्रीला दंडवत. काय

येता पिकाले बहार, शेता शेतात हिरवय, कसो पिकलो रसोन हिरव्या मधून पिवय, अशी

शेतामधि भाऊराया खाले वाकला वाकला त्यान

रसिक श्रोते हो, निसर्ग प्रत्येकाला जसं जगायला शिकवतो तसंच निवारा शोधायलाही शिकवतो. प्रत्येक पक्षी संरक्षणासाठी स्वतःच घरटं बांधतो, पण बहिणाबाईंना सुगरणीचं कसं भारावून टाकतं, त्यांचं मन फुलून जातं. माणूस सर्वांपेक्षा सामर्थ्यवान असूनही तो मात्र कसब दाखवण्यात मागच राहतो. आणि इवलीशी सुगरण मात्र एका चोचीनं पिलांसाठी सुंदर घरटं बांधते. ऐकूया, पक्षिणीनं आपला जीवच जणू झाडाला टांगणं हा भावनिक आविष्कार बहिणाबाईच करू जाण. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिल निजली खोप्यात जसा झुलता रे बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर, तिले जन्माचा संगाती मी गण्या गंप्या नर. खोपा इनला इनला खोपा इनला इनला जसा गिल क्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलीशीच चोच तिची उलीशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुले दिल रे देवान दोन हात दहा बोट, तुले दिल रे देवान दोन हात दहा बोट. श्रोते हो, मानवी मनाच्या विविध कंगोऱ्याचा अप्रतिम उल्लेख मन या सुरेख कवितेत बहिणाबाईंनी केलाय. त्यांनी मानवी मनाचा केलेला विचार पाहून आपलं मन त्या प्रत्येक शब्दांचा अर्थ शोधताना चिंतन करू लागतं. मन वढाय वढाय, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाना वलऱ्या रे लाटा. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाना वरल्या रे लाटा. मन लहरी लहरी मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण, उंडारल उंडारल जस वारा वाहदन. मन जहरी जहरी याचो न्यारो रे तंतोरो, अरे इचू साप वरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेल गेल आभायात. मन चप्पय चप्पय मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर, तठे भईसन इज आल आल धरतीवर. मन मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना, मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना. मन केवड केवड आभायात भीमायेना. देवा देवा कसं देल मन असं नाही दुनियात, असा कसा रे तू योगी खाय तुझी करामत. देवा असं कसं मन देवा असं कसं मन असं कसं रे घडल, कुठे जागेपणी तुले असं सपान पडल, कुठे जागेपणी तुले असं सपान पडल. बहिणाबाईंच्या पती निधनानंतरचं त्यांना झालेलं अपरिमित दुःख, त्या रडतात आक्रोश करतात पण पुन्हा मनाला समजावतात. अरे रडता रडता डोळे भरले भरले, हासू सरले सरले आता हुंदके उरले. अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले आता हुंदके उरले.
सरले सरले माझा मलेच इसावा, असा आसक्त बिगर रडू नको माझ्या जीवा. शेवटच्या दोन कडव्यात त्यांचा प्रखर आत्मविश्वास जाणवतो रसिक श्रोते हो. त्या म्हणतात, जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत उत, तुटे मंगय सुतर उरे गयाची शपथ. नका नका आया बाया, नका करू माझी किव, आता माझा माले जीव, आता माझा माले जीव. वैधव्याची आपत्ती कोसळल्यानंतर त्यांना एखादा ज्योतिषी भेटला असावा. त्या ज्योतिषाला म्हणतात, राहो दोन लाल सुखी हेच देवाले मागन, त्यात आलं रे नशीब काय सांगे पंचांगन, त्यात आलं रे नशीब काय सांगे पंचांगन. नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, माझं दैव माले कये माझ्या दारी नको येऊ, माझं दैव माले कये माझ्या दारी नको येऊ. खरंच तळहातीच्या रेषांवरून माझं भविष्य नको सांगूस असं ठणकावून सांगणाऱ्या बहिणाबाई वास्तवता स्वीकारून कणखर मनोवृत्तीचंच आपल्याला दर्शन घडवतात, नाही का श्रोते हो? कसं असतं ना, जगात स्वतःला श्रेष्ठ असल्याचा टेंभा काही जण मिरवतात. आपल्या आजूबाजूला असतात अशी माणसं, वृथा अभिमान बाळगणारी, अहंकारात जगणारी, मी माझं मलाच अशा मी मीच्या गर्वात बुडालेली. या अहंकारापायी माणूस स्वतःच स्वतःचा घात करून घेतो. बहिणाबाई, माणसाच्या या अहंकारी वृत्तीवर सुरेख शब्दातून प्रहार करतात. त्या म्हणतात, अरे मी कोण मी कोण बोले भुकेल मी पण, अरे मी कोण बोले भुकेल मी पण, तवा तोंडात लाघास म्हणे तू कोण तू कोण, अरे मी कोण लागे ठसका जोरान, तवा घशातला सास म्हणे तू कोण तू कोण. अशा त्याच्या मी पण आले मस नात सिंहासन, अशा त्याच्या मी पण आले मस नात सिंहासन. अरे मी कोण माझ्या मुखी हरी नाम, तुझ्या जिभेले इचार मधिये बोले आत्माराम, तुझ्या जिभेले इचार मधी बोले आत्माराम. अरे मी कोण मी पणाची मरी माय, देखाईची कशी तरा स्वतः स्वतःलाच खाय, स्वतः स्वतःलाच खाय. रसिक श्रोते हो, त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेल्या अनेक ओव्या साऱ्या जगाचं तत्वज्ञान शिकून जातात बरं. चला तर मग अशाच काही ओव्या ऐकूया, त्यांचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न करूया. घाम गायता शेतात शेत करी तरसला, तव्वा कुट आभायात मी घुराया बरसला.

उठा उठा बही नाई बोंड कपाशी से येचा, बोट हालवा हालवा जशा पाखराचा चोचा।

घनआल कानामधी बुगडिले काय त्याच, वास गेला नाकामधी नथ नीले काय त्याच। माय म्हणता म्हणता

केवढा अंतर पडे, आत्या म्हणता म्हणता केवढा अंतर पडे. अशा कितीतरी स्फुट ओव्या आपल्याला पाहायला, म्हणजे ऐकायला वाचायला मिळतात, तेव्हा विचार घनता, त्यांची अचाट कल्पना सामर्थ्य, जीवनाभवांची

0: काश टाकणारं मानवी मनाचं सूक्ष्म कंगोऱ्याचं अद्भुत दर्शन घडविणारं भावभावनांचं अचूक निरीक्षण करणारं जीवनस्पर्शी काव्य. जसं आपल्याला जगण्याचा मंत्र सांगतो ना, तसंच मृत्यूचं रहस्यही अलगद उघडून दाखवणारं काव्य. किती सहज सुंदर शब्दात जगण्या मरण्यातलं अंतराचं समीकरण बहिणाबाईंनी मांडलंय, पाहत खरं. जीव देवाना धाडला जन्म म्हणे आला आला, जीव देवाना धाडला जन्म म्हणे आला आला, जव्हा आलं बोलावन मौत म्हणे गेला गेला. नही सरल सरल जीव तुझ येन जान, नही सरल सरल जीव तुझ येन जान, जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जिन, जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जिन. आला सास गेला सास, आला सास गेला सास, जीवा तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर. बहिणाबाईंचं प्रत्येक काव्य श्रोते हो, प्रत्येक ओवी सहज सुंदर स्वाभाविक जीवनदर्शी आहे. अवघ्या 50 कविता आपल्याला त्यांच्या वाचायला मिळाल्या आहेत, आणि या लिहून त्यांनी मराठी सारस्वतात आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. अत्यंत दर्जेदार, आपल्याला चिंतन मनन करायला लावणारं, जीवनाचं तत्वज्ञान शिकवणारं त्यांचं काव्य म्हणजे एक चमत्कारच म्हणावं लागेल, होय ना. चराचरातील प्रत्येक गोष्टीची ओढ असणाऱ्या, जात्यावर दळता दळता रानात राबता राबता जीवनाभूतीच्या व्यापकतेनं आपल्याला भारावून टाकलंय. या महान सरस्वतीच्या लेकीस, या अलौकिक काव्य नक्षत्रास विनम्र अभिवादन, धन्यवाद.
1: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, KCE सोसायटीच्या मोजी जठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि खानदेशात पहिल्यांदाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत एक अत्यंत नाविन्यपूर्ण असा डिग्री कोर्स, डिग्री प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. आज आपण या अभ्यासक्रमाविषयी किंवा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची जी प्रश्न असतात त्याबद्दल या मुलाखतीतून सविस्तर जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत KCE सोसायटीच्या शैक्षणिक संचालक डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम. आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया या आगळ्या वेगळ्या कोर्सेसबद्दल. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार,
2: तुमचं स्वागत आहे या रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये. मॅम, त्या आगळ्या वेगळ्या डिग्री कोर्सबद्दल आपण बोलतोय आणि क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स हे दोन कोर्सेस मला वाटतं यात आहेत, तर याची संकल्पना कशी आणि नेमकं काय स्वरूप आहे?
3: KCE सोसायटीतर्फे मी प्रथम सर्वांचं स्वागत करते. आणि मला असं वाटतं की काहीतरी नवनवीन आणि आत्ता सध्या आपली जी व्यवस्था चालू आहे त्याला अनुरूप असे काहीतरी कोर्सेस पाहिजे, म्हणून आम्ही काही चर्चा करत होतो. त्याच्यावरनं असं लक्षात आलं की आत्ताच शासनाने एक धोरण काढलेलं आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक फॉरेन्सिक लॅब कंपल्सरी पाहिजे, नाही तर प्रत्येक छोट्या छोट्या गुन्ह्याच्या तपासाकरता इथून नाशिक किंवा पुणे इतकं लांब अगदी खरं आठवडा 15 दिवस असे सुद्धा त्याच्यामध्ये जात होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ती लॅब तयार असेल तर त्याच्या अनुसार आपल्याला अभ्यासक्रम पण द्यावे लागतील. म्हणून मग त्या हिशोबाने आम्ही क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स हा विषय

0: विचारात घेतला आणि आता याच सत्रापासून त्याची आपण सुरुवात करतो आहोत. तर आयडिया असा आहे की अशा प्रकारच्या पद्धतींची गरज आहे, अशा अभ्यासक्रमाची गरज आहे आणि म्हणून त्या गरजेनुसार आपण याची संकल्पना मांडलेली आहे.
1: अरे वा, विज्ञान आणि कलाशाखा यांचा एक अनोखा संगम आहे. हे दोन कोर्स वेगवेगळे असले तरी आणि एकाच वेळी दोन्ही बाजूंचा हा अभ्यास करणं हे जरासं चॅलेंजिंगच आहे, पण तुम्ही ती सुरुवात केली ही खूपच छान गोष्ट आहे. आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल?
0: मी प्रथमतः असं सांगेन की क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स हे दोन वेगळे विषय यासाठी ठेवलेले आहे की फॉरेन्सिक सायन्स मध्ये त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे जास्त डॉमिनंट सब्जेक्ट राहतील. त्याच्यानंतर झुओलॉजी बायोलॉजी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील आहे. पण जे जॉब्स विद्यार्थ्यांना मिळतील किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा ते जाऊ शकतील, फिजिक्स बेस्ड किंवा केमिस्ट्री बेस्ड म्हणून जाऊ शकतील. म्हणून याला तशी पण डिमांड आहे आणि विद्यार्थ्यांनी नक्की याचा विचार करावा, कारण की याची गरजही मोठी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना जे पुढे त्यांचे करिअर प्रॉस्पेक्ट्स आहे ते चांगले मिळू शकतात. क्रिमिनॉलॉजी असं आहे की त्याला आपण ड्युएल डिग्री म्हणून घेतलेलं आहे, पण जसं बीएससी इन फॉरेन्सिक सायन्स म्हटलंय तसं याला बीए डिप्लोमा म्हणून क्रिमिनॉलॉजी आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं की तसं आपल्या काही फॉर्मॅलिटीज विद्यापीठाकडनं कॉलेजकडनं ज्या व्हायच्या असतात त्या झाल्या कीच आपल्याला बीए फुलफ्रेश 4 वर्षाची डिग्री कोर्स प्रमाणे करता येईल. पण क्रिमिनॉलॉजीचा स्कोप बघता आणि फॉरेन्सिकचा स्कोप बघता, फॉरेन्सिकचा स्कोप अधिक असल्यामुळे त्याला डिग्रीमध्ये आम्ही पहिले टाकलेला आहे आणि क्रिमिनॉलॉजीला आता डिप्लोमा जरी आम्ही दिला तो 6 महिने किंवा 1 वर्षाचा असू शकेल आणि त्याच्यामध्ये पोलीस सायन्स जो आहे, क्रिमिनल लॉ आहे, या गोष्टींना प्रचंड महत्व आहे. त्याचबरोबर सायकोलॉजी, थोडंफार फिलॉसॉफी आणि त्यानंतर सोशिओलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी असे 4 विषय अतिशय महत्वाचे आहे की त्याच्यावरनं विद्यार्थ्यांना जॉब पण
1: नक्कीच संधी आहेत. पण कुठल्या कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात?
0: अगदी बरोबर, हा जो क्षेत्र आहे तो आता सगळा बऱ्याच खात्यांशी जोडलेला आहे. तर पहिले जसं मी सांगितल्याप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट भरपूर रिक्रुटमेंट होऊ शकते. सीबीआय, सीआयडी अशा भागांमध्ये पण याची गरज असते आणि जर फॉरेन्सिक सायन्सचा व्यक्ती असेल तर या पद्धतीची ट्रेन्ड व्यक्ती हवीच असते. म्हणजे मी एका व्यक्तीशी आता बोलत होते तर त्यांनी सांगितलं की समजा 10 अशा लोकांची डिमांड आली तर आम्हाला 3 मॅक्सिमम पुरवता येतात, म्हणजे अजून आम्हाला मॅनपॉवर पाहिजे आहे.
1: अच्छा अच्छा.
0: हा, आणि त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरो असा एक सेक्शन असतो, त्याच्यातही गरज असते. सायबर क्राईम युनिट आज
1: बरोबर
0: खूप वाढत, म्हणून सायबर क्राईम मध्ये अतिशय त्याची डिमांड राहणार आहे. लीगल कन्सल्टन्सी लागतेच, कारण की एकदा काही पण घडलं गुन्हा की त्याला लीगल ही बाजू येते. मग फॉरेन्सिक लॅबोरेटरी जसं मी आता सांगितलं त्या वाढतात आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक लॅबमध्ये कदाचित 5-5, 10-10 रिक्रुटमेंट येणाऱ्या काळामध्ये राहू शकतील. रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहेत त्याच्याशी जोडलेल्या तिथे त्याचा उपयोग होऊ शकेल आहे. आणि आता प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज पण भरपूर आहे आणि हळूहळू टीचिंग आणि अकॅडमियामध्ये पण याचा उपयोग आपल्याला दिसेलच.
1: खरं
0: मला वाटतं प्रचंड याचा उपयोग आपल्याला दिसतो. क्रिमिनॉलॉजीचं जर म्हटलं तर एनजीओ मध्ये पण याचा उपयोग आहे.
1: अरे वा,
0: कारण की तिथे समजा आपल्याला सायकोलॉजिकल ट्रीटमेंट द्यायची गरज पडली किंवा समजा काही फिलॉसॉफिकल पण आजकाल कन्सल्टन्सी असते तर ती पण द्यायची गरज पडली तर त्याचा एक विशेष भाग म्हणून हे होऊ शकतं. आणि शेवटी समाज अँथ्रोपॉलॉजी म्हणजे ह्युमन स्ट्रक्चर हे सगळं समजून घेण्याकरता अशा विषयांची गरज आहेच.
1: बरोबर. खानदेशात पहिल्यांदाच असा कोर्स सुरू होतोय, पण मला एक प्रश्न विचार असा वाटतं की या अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी नेमकं विद्यार्थ्यांनी एमजे कॉलेजचीच निवड का करावी, म्हणजे काय वैशिष्ट्य सांगाल?
0: हा, अगदी योग्य प्रश्न आपण विचारला. एमजे कॉलेजमध्ये उत्तम लॅब्स आहेत.
1: अच्छा.
0: मुख्य म्हणजे जसं आता आपल्याला एक इन्स्ट्रुमेंटेशन लॅब जी एमजे कॉलेजमध्ये आहे त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे ज्या ह्युमन इंटरव्हेन्शनशी रिलेटेड बाबी राहतील त्यांचं टेस्टिंग होऊ शकतं आणि त्याचे रिपोर्ट्स पण मुलांना कसे जनरेट करायचे असं त्याचं माहिती आपल्याला देता येते.
1: बरोबर.
0: त्यानंतर आपल्याकडे केमिस्ट्री लॅब आहे आणि केमिस्ट्री तर हा गाभाच आहे या गोष्टीचा. केमिस्ट्री आपल्याकडे उत्तम लॅब लॅब असून त्याच्यामध्ये अगदी ब्लड टेस्ट असेल, सॅम्पल कुठलेही टेस्ट असेल बॉडी रिलेटेड, ते त्याच्यामध्ये करता येईल. चौथं म्हणजे आपल्याकडे झुओलॉजीची लॅब आहे. झुओलॉजीच्या लॅबमध्ये पण सगळे जे इक्विपमेंट्स आहेत आणि त्याचबरोबर फिजिक्सची लॅब आहे.
1: अरे
0: या सगळ्या अद्ययावत आहेतच आणि पुढे जशी जशी गरज पडेल तशी त्याच्यामध्ये वाढ करता येईल. पण आता हे सुरू करण्याकरता आपल्याकडे सगळ्या सोयी इथे उपलब्ध.
1: म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्यासाठी अतिशय योग्य अॅटमॉस्फिअर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना देता येऊ शकतं. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी नेमकी कशी व्यवस्था करण्यात येईल?
0: मी तुम्हाला हेही सांगून इच्छिते की आपल्याकडे टीचर स्टाफ पण खूप चांगला आहे हे शिकवण्याकरता. जिथे जिथे गरज आहे तिथून आम्ही बाहेरचे लोकांचं पण त्यांना घेणार आहोत. आणि त्यामुळे जर टीचरही बाहेरून आले, जसं आपण स्टुडंट्स म्हणाला बाहेरून आलं, तर त्यांना राहण्याकरता इथे हॉस्टेल फॅसिलिटीज आहे. गर्ल्स हॉस्टेल तर आपलं व्यवस्थित आहेच, नवीन बॉयज हॉस्टेल पण पूर्ण तयार झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना तिथे राहता येईल. आणि असं मला वाटतं की जवळपास सुद्धा या कॉलेजच्या इथे काही रेंटेड लोक राहतात, ती पण व्यवस्था, म्हणजे समजा कोणाला काही गरज पडली तर ती पण व्यवस्था आहे.
1: अरे वा, चार वर्षांचा हा डिग्री कोर्स जर करायचा म्हटला विद्यार्थ्याने तर त्यासाठी काही शासकीय योजना किंवा काही स्कॉलरशिप त्याचं काही आहे का अशी व्यवस्था?
0: आपण ती तशी व्यवस्था करू, कारण की आपण हा जो प्रपोजल आहे तर एक कॉपी शासनाकडे आणि एक आपण विद्यापीठाकडे पाठवतो जी मॅन्डेटरी असते. आणि त्याच्यानंतर आता आपण ऑटोनॉमस असल्यामुळे ती त्यांना फक्त माहिती द्यायची आहे की आम्ही हा कोर्स सुरू केलेला आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की समजा आपण स्कॉलरशिप्स करता अप्लाय केलं तर ही परमिशन त्यांची जी असते ती मिळाल्यावर या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पण मिळू शकेल. ट्युशन फी त्याच्यामध्ये त्यांची माफ होऊ शकते.
1: वा वा, सुरक्षितता आणि अभ्यासक्रम याबद्दल तुम्ही कसं सांगाल?
0: सुरक्षितता म्हटली तर आपल्याला या अभ्यासाने असं समजतं की अनेक प्रकारच्या घटना समाजामध्ये घडतात आहे. आणि आता आपण पाहतोय की काही प्रकारचा क्राईम रेट फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यामध्ये सायबर
1: क्राईमचा
0: गुन्हा सर्वात मोठा समजला जातो. आपल्या खात्यातनं पैसे जातील का अशी एक भीती लोकांना असल्यामुळे, म्हणजे जशा पद्धतीने डिजिटल सिस्टम वाढायला पाहिजे त्याचं कदाचित काही ठिकाणी उलटाही परिणाम होत असेल की लोक त्याचा उपयोग नसतील करत आहे, तर ते सेफ कसं करता येईल हा एक भाग झाला. त्यानंतर रस्ते किंवा उशिरा जर परत कोणी येत असेल, स्पेशली महिला जेव्हा लेट नाईट ड्युटीज करून परत येतात तेव्हा त्यांची सुरक्षितता काय असेल, असे सगळे प्रश्न असतातच. मग तिथे हे जर माहीत असेल आपल्याला तर पोलिसांना कसं इन्फॉर्म करायचं, इन्फॉर्मेशन कशी करायची.
1: म्हणजे सायबर क्राईम युनिट प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या ठिकाणी नक्कीच
0: दिल्याच जाणार आहे, त्यांचा कोर्स कंटेंटच आहे.
1: बरोबर, खूप छान खूप छान. म्हणजे भविष्यातील आपल्या योजना, आपलं भविष्य जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल आणि चांगला जॉब करिअर अपॉर्च्युनिटी हव्या असतील तर नक्कीच विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी नक्कीच अप्लाय केलं पाहिजे. तर विशेषतः या कोर्स आपला चार वर्षांचा असणार आहे, फॉरेन्सिक सायन्स, आणि हा डिप्लोमा असणार आहे क्रिमिनॉलॉजीचा,
0: तो एक वर्षाचा आहे.
1: त्या फी संदर्भात काय सांगाल मॅडम?
0: तर जी फॉरेन्सिक सायन्सची फी आहे ती 24,500 आहे एका वर्षाची. त्याच्यामध्ये ब्रेक दिलेला आहे, म्हणजे 12,000 आत्ता भरायची आहे आणि नंतर काही गॅप नंतर ते उर्वरित पैसे भरू शकतात.
1: बरोबर,
0: वर्षाची आहे. क्रिमिनॉलॉजीची 8,500 आहे एका वर्षाच्या डिप्लोमाची आणि त्याला पण 4,000 आणि बाकी उर्वरित अशा ब्रेक.
1: बरोबर बरोबर. ऍडमिशन जर घ्यायची असेल एखाद्या विद्यार्थ्याला तर नेमकी प्रोसेस कशी असणार आहे?
0: तर त्यांनी 12वी समजा म्हणजे फॉरेन्सिक सायन्स मध्ये घेतायचं असेल तर 12वी सायन्स हे त्याला कंपल्सरी आहे. 12वी सायन्स मध्ये त्यांनी हेच असायला पाहिजे, तेच असायला पाहिजे असं नाही. 12वी सायन्स कुठलंही असेल तरी त्याला चालू शकेल, कारण की परत बेस फिजिक्स आणि केमिस्ट्री असल्यामुळे तो 12वी मध्ये त्याचं ते पूर्ण होतच, त्याच्यामुळे ते त्याला अपेक्षित आहे. आणि जर क्रिमिनॉलॉजी मध्ये घ्यायचं असेल तर त्याची एक, मला तर वाटतं ही खूपच चांगली एक डिग्री या दृष्टिकोनात नाही की एनी स्ट्रीम, म्हणजे तो सायन्सचा असेल, कॉमर्सचा असेल, आर्ट्सचा असेल, आणखीनही कुठल्या इंटरडिसिप्लिनरीचा असेल, तर तो इथे येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तो ऍडमिशन घेऊ शकतो.
1: वा, खरंच खूप सहज सुलभ आहे प्रोसेस पण सगळी. आणि ज्याला आवड असेल या क्षेत्रात येण्याची त्यांनी नक्कीच संपर्क साधावा. यासाठी संपर्क कुणाला साधायचा?
0: एक अजून त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की याच्यामध्ये सध्या तरी पर्सेंटेजची अट नाही आहे. म्हणजे समजा एखादा 45% पासून 90%चा कुठलाही व्यक्ती असेल पण त्याला या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर तो येऊ शकतो. संपर्क साधण्याकरता मी दोन आपल्याला नंबर इथे सांगेन आहे. त्याच्यामध्ये एक नंबर स्वतः माझा आहे, 9236858881 आणि जो शुभम पाटील म्हणून ज्यांचा नंबर आहे तो आहे 9325658605.
1: तर नक्कीच विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सुद्धा या नंबरवर संपर्क साधा आणि या कोर्सेस विषयी अधिक माहिती जाणून घ्या. खूप खूप धन्यवाद मॅडम. या मुलाखतीतून हे स्पष्ट झालं की विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा आणि जागतिक संधीसाठी उत्तम प्रकारे तयार करणार आहे. देशसेवेची आणि गुन्हे तपासाची आवड असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि अतिशय महत्वाची माहिती की जर तुम्हाला या अभ्यासक्रमाविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच माहिती घ्या आणि नक्की दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मी पुन्हा एकदा नंबर सांगते. डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर नंबर नोट करून घ्या विद्यार्थी मित्र हो, 9423685881 किंवा शुभम पाटील 9325658605 या नंबरवर नक्की संपर्क साधा आणि अधिक माहिती जाणून घ्या. तेव्हा आजच्या मुलाखतीत इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हाय.

बंधूंनो, आपल्याला सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागतील. खूप खूप झटावं लागेल. आता झोपायला वेळ नाही. आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे. आपली ही भारत माता हळूहळू नेत्र उघडतेय. ती काही काळ अंमल निद्रिस्त झाली होती इतकंच. उठा, तिला जाग करा आणि या नवजागृतीच्या संजीवनानं तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करून भक्तिभावानं तिची तिच्या चिरंतन सिंहासनावर स्थापना करा. निंदेचा शब्द उच्चारू नका. ओठ बंद ठेवा आणि हृदयाची कपाट उघडा. मातृभूमीचा आणि अखिल जगाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा आणि हे करत असताना सगळी जबाबदारी आपल्याच शिरावर आहे अशीच धारणा असू द्या. वेदांताचा हा प्रकाश आणि जीवनादर्श घरोघर पोचवा आणि प्रत्येक जीवातील ईश्वरत्व जागृत करा. आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू हवेत. आपण पुष्कळ दिवस रडलो, आता रडणं पुरे. आता आपल्या पायावर उभे राहा, मनुष्य बना. स्थिर बुद्धीचे व्हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पवित्र व्हा. स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. आपल्या भवितव्यावर श्रद्धा ठेवा. तुमच्याकडे पैसा नसल्यामुळे, तुम्ही गरीब असल्यामुळेच तुम्ही हे कार्य करू शकाल. तुमच्यापाशी काही नसल्यानंच तुम्ही निष्कपट राहाल. तुम्ही निष्कपट असल्यामुळे तुम्ही त्यागाला सिद्ध व्हाल. हेच मला तुम्हाला सांगायचंय. वत्सांनो, दुःखी, गरीब, अज्ञानी यांच्यासाठी इतकी तळमळ वाटू द्या, हृदय इतकं व्याकुळ होऊ द्या, मन प्राण इतके पेवटून निघू द्या की त्यामुळे हृदय बंद पडण्याची वेळ येईल आणि डोकं असं गरगरायला लागेल की वेड लागतंय की काय असं तुम्हाला वाटू लागेल. मग आपल्या अंतरात्म्याच्या वेदना भगवंतांच्या पादपद्मी निवेदन करा. तेव्हाच तुम्हाला ते शक्ती, सहाय्य आणि अदम्य उत्साह देतील. गेली 10 वर्ष माझा एकच मूलमंत्र होता, झुंजा, झुंजून पुढे जा. आजही मी पुन्हा तेच म्हणतो, झुंजा, झुंजत झुंजत पुढे जा. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकारांनी भरून गेल्या होत्या, तेव्हा मी म्हणत होतो, झुंजत पुढे चला. आज आशेच्या प्रकाशांनी दशदिशा किंचित उजळल्या असताना सुद्धा माझा तोच एक मंत्र आहे, चला, झुंजत झुंजत पुढे चला. वत्सांनो, भिऊ नका. उत्साहाने हृदय भरून घेऊन चारी दिशांना पसरा. काम करा, काम करा. नेतृत्व करत असतानाही सेवक बना, निस्वार्थ बना. आणि एखादा मित्र अन्य एखाद्या मित्राची त्याच्या पाठीमागे निंदा करू लागला तर ती कधीच ऐकू नका. अनंत धीर असू द्या, मग यश तुमचंच आहे, निश्चित. नेहमी सावध राहा. जे जे म्हणून असत्य असेल ते कटाक्षाने टाळा. सत्याची कास कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. अशानं उशिरा का होईना, पण यश आपलंच आहे हे निश्चित समजा. फक्त एकट्या आपल्यावरच सगळ्या कार्याची मदार आहे अशाच भावनेनी काम करा. भावी 50 शतकं तुमच्या कार्याकडे डोळे लावून बसली आहेत. भारताचं भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे. तेव्हा कंबर कसून कामाला लागा. तरुण पिढीवर, उगवत्या पिढीवर माझा विश्वास आहे. त्यांच्यामधूनच माझे कार्यकर्ते निघतील. सिंहासारखा पराक्रम करून ते देशापुढील सगळ्या समस्या सोडवतील. मी योजना तयार केली आहे आणि तिच्यासाठी माझं जीवन वाहिलेलं आहे. केंद्रोकेंद्री असे प्रसारक पसरतील आणि सगळं भारत वर्ष व्यापतील. आज आम्हाला सर्वस्वावर पाणी सोडून देशासाठी जीवन समर्पित करणारे काही तरुण हवेत. प्रथम त्यांच्या जीवनाला वळण लावावं लागेल, काही आकार द्यावा लागेल आणि मगच त्यांच्याकडून खऱ्या खऱ्या कार्याची अपेक्षा करणं उचित ठरेल. दुसऱ्यांसाठी एवढंसं जरी काम केलं तरी ती आतली शक्ती जागृत होते. दुसऱ्याबद्दल थोडासा जरी विचार केला तरी हृदयात सिंहबळाचा संचार होतो. तुमच्यावर माझं एवढं अलोट प्रेम आहे, पण तरीही मला वाटतं की दुसऱ्यासाठी तुम्ही आपले प्राण वेचावेत. ते तुमचं मरण पाहून मला आनंदच होईल. उठून कामाला लागा. आयुष्य तरी किती दिवसांचं आहे. जगात आलाच आहात तर काही चिन्ह मागे ठेवून जा. एरवी वृक्ष पाषाणही निर्माण होतात आणि नष्ट होतात, मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तरी काय? सध्या आपल्याला प्रामुख्याने आवश्यकता आहे ती वीराच्या आदर्शाची, ज्याच्या नखशिकांत संपूर्ण शरीरातील नसानसातून प्रचंड रजशक्तीचा प्रवाह वाहतोय, जो सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यूची सुद्धा पर्वा करत नाही. त्याग हे ज्याचं कवच आणि ज्ञान हेच ज्याचं खडग आहे, अशा वीराच्या आदर्शाची.
सध्या आपल्याला जीवन संग्रामात जिद्दीने लढणाऱ्या बहादूर योद्ध्याचा झोम हवाय. जीवनाला सुखद उद्यान मानणाऱ्या वेड्या प्रेमिकाची भावुकता नको. आत्मविश्वास बाळगा. माझ्या दिव्य दृष्टीला स्वच्छ दिसतंय की तुम्हा लोकांच्या ठाई अनंत शक्ती वास करत आहे. त्या शक्तीला जागृत करा. उठा उठा, अदम्य चिकाटीनी कामाला लागा. कंबर कसून सुरुवात करा. 2 दिवसांचे धन मान सगळ्या गोष्टी घेऊन करणार काय? माझी भावना काय आहे ठाऊक आहे? मुक्ती बिक्तीची मला जरूर नाही. तुम्हा लोकात हे भाव जागृत करणं हेच माझं काम. एक यथार्थ माणूस घडवायला मला लाखो जन्म जरी घ्यावे लागले तरी त्याला माझी तयारी आहे.

निर्मिती आणि पुरवठा हे दोन वेगळे भाग आहेत. पशुधनाशी निगडीत दूध निर्मितीचा भाग हा सुलभपणे पदरात मिळवल्यानंतर उत्पादित मालाची विक्री करणं आणि अर्थार्जन करणं हे महत्वाचं ठरतं. दूध विक्री किंवा दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि विक्री यांच्या यशस्वीतेवर पैसा मिळतो. दूध प्रत हे विशेष असूनही दूध विक्रीत अनेकदा अडथळे निर्माण होतात. सहज भेसळ होणारे दूध, ग्राहकांकडून खरेदी होताना दूध गुणप्रतिपेक्षा विक्री करण्यावरचा विश्वास हा अधिक महत्वाचा आहे आणि म्हणूनच सहकारी दूध संघाच्या दूध उत्पादनास अधिक महत्व आहे. जगात दूध विक्रीची सक्षम यंत्रणा सहकारी माध्यमातून अनेक देशात राबवली जाते. दूध संघाच्या सक्षम यंत्रणेकडून सहकारी तत्वावर दूध विक्री, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, बाजारपेठेचा शोध, कमी खर्चात अधिक दूध विक्री यंत्रणा या सगळ्या राबवित आहेत. आता याचा या बाबतीत म्हणजे जास्तीत जास्त फायदेशीर विचार करणं राबवणं ते महत्वाचं ठरतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी सतत प्रयत्न आणि गुणवत्ता विकास करणं हे फायद्याचं ठरतं. एका राज्यातील दूध दुसऱ्या राज्यात किंवा विभागात विक्री केल्यास प्रगती झाली आहे असा दावा करता येत नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज केल्यानंतर भरघोस पैसा मिळवता येऊ शकेल हे दूध विक्रीच्या पद्धतीत बदल करूनच. भारतीय दुग्धजन्य पदार्थाची चव इतर परक्यांना करून दिल्यास या देशातील परंपरागत होणारे दुग्धजन्य उत्पादने आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय होऊ शकतील. भारतीय पशुधनाची दुग्ध उत्पादन क्षमता ही केवळ 12% एवढीच असून ती प्रगत विकसनशील देशातील पशुधनापेक्षा फार कमी आहे. अशा दृष्टीने पशु व्यवसायात उद्योजकता अवलंबणे आणि शाश्वत फायदेशीर दुग्ध व्यवसाय राबवणं गरजेचं आहे.

0: लसीकरण आणि जंतनाशनाच्या बाबतीत किंवा आरोग्य एकूणच पशुधनाचं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय अवलंबता येतील?
1: जनावरांची सांभाळ आहे, त्यांचं आरोग्य जर चांगलं असेल तर आपल्याला त्यांच्याकडून दूध उत्पादकता आणि प्रजनन क्षमता मिळू शकते. म्हणजे असं की ज्या जनावरांच्या शरीरावर कुठलाही ताण नाही, त्यांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे आणि जे पशुधन रोगांपासून दूर आहे तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये रोगजंतूंचा प्रादुर्भाव नाही, अशा सर्व पशुधनाकडून आपण चांगलं उत्पन्न मिळू शकतो. आणि या दृष्टीनं आरोग्याची काळजी महत्वाची, रोग होऊ नये म्हणून लसीकरण आणि जे पोटामध्ये किंवा बाह्य कृमी आहेत, बाह्य परजीवी आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला जंतनाशन अशा प्रकारे भूमिका राबवता येत राहते. पशुधनामध्ये महत्वाचे जे रोग आहेत त्या रोगांचं लसीकरण करून घेणं आवश्यक असत. लसीकरणासाठी वर्षभरामध्ये एक किंवा दोन वेळेस पशुवैद्यकाकडून जर लसीच्या मात्रा पोचून घेतल्या तर निश्चितच पशुधनात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होत राहते. या रोग प्रतिकारक शक्तीमुळे आपल्या पशुधनाची उत्पादन क्षमता जी आहे त्याच्यामध्ये सातत्य आपल्याला दिसून येत राहते. महत्वाची गोष्ट अशी की जनावरांना जेव्हा लसी द्यायच्या आहेत तेव्हाही त्यांचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे, तरच रोग प्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे निर्माण होत राहते. म्हणजे कृषक जनावरांना लसीकरण झालं तर रोग येणारच नाही याची खात्री नाही, पण ज्या जनावरांचं आरोग्य चांगलं आहे आणि प्रकृतीमान सुदृढ आहे अशा जनावरांना लसीकरण केलं तरच त्याचा फायदा होत राहतो. म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढत राहते. ताण नसणारी जनावरं, व्यवस्थापन चांगलं असणारी जनावरं, आहार चांगली असणारी जनावरच लसीकरणासाठी ही योग्य असतात. आपण असं पाहतो की लसीकरण सर्वसामान्यपणे सगळ्याच जनावरांमध्ये केलं जातं, कधी ते रोग होण्याच्या अगोदर केलं जातं आणि कधी रोग आल्यामुळं केलं जातं. पण या भूमिका आपली अशी महत्वाची की रोग येण्यापूर्वी आणि ते सुद्धा सशक्त सुदृढ जनावरात लसीकरण करून घेणं महत्वाचं असतं. नाहीतर बऱ्याचदा लसीकरणातून जो ताप निर्माण होतो किंवा गर्भपात होतो किंवा अजून बाकीचे जे अडथळे निर्माण होतात त्यामुळं आरोग्याची हानी होत राहते. तर अशी हानी जर टाळायची असेल तर लसीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे. लसीकरणानंतर ताप जनावरांना नक्की आहे, पण तो एक चांगला लक्षण म्हणायला हरकत नाही, कारण तेव्हा रोग प्रतिकारक शक्ती जनावरांमध्ये वाढत असते. लसीकरण झालेल्या जनावरात सुद्धा एक 8-10 दिवस जर आपलं नियंत्रण असेल आरोग्याकडे आणि त्याच्या तापावरती तापमानावरती तर नक्कीच आपल्याला लसीकरणाचा चांगला फायदा आपल्या पशुधनात दिसून येत आहे.
0: रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसीकरण करून तसंच जंतनाशन करूनही जनावरांच्या एकूण आरोग्यावर नियंत्रण आणखी कशा प्रकारे ठेवता येईल?
1: हा फार चांगला प्रश्न आहे की ज्यांचं लसीकरण वेळेवरती झालं ज्या जनावरांचं जंतनाशन हे वेळेवरती आणि नियमित वर्षभरात होत आहे तर अशा जनावरांचं आरोग्य चांगलं आहे का ही बाब पशुपालकाला घरच्या घरी कशी ओळखता येते. म्हणजे उच्च निरीक्षण जे असतात त्याच्यामध्ये जनावरं जर सशक्त आणि निरोगी असतील तर त्यांची लक्षणं ओळखून एक प्रकारचं नियंत्रण ठेवता येत राहतं. दुसरा महत्वाचा भाग शरीराचं तापमान. एक दर 8 दिवसाला जर आपण पशुधनामधील तापमानाच्या नोंदी ठेवल्या तरी सुद्धा आपल्याला जनावरांना कुठलाही आजार नाही या बाबतीमध्ये कल्पना येऊ शकते. पशुधनाचं जे एकूणच शरीर क्रिया कशा प्रकारे चालू ते पाहण्यासाठी जनावरांकडून उत्सर्जित होणारे जे घटक आहेत म्हणजे शेण मूत्र याच्याकडे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला कळू शकतं की बाबा जनावरांचं आरोग्य कसं आहे. म्हणजे शेणाची प्रत जर घट्ट नसली किंवा शेणाच्या प्रतीमध्ये जर रक्त नसेल, शेणामध्ये जर काही जंतु नसतील किंवा काही किडे नसतील तर आपल्याला लक्षात येत राहील की पचन क्रिया सुलभ आहे. लघवीचा तुरंग आहे तर तो सर्वसाधारण पिवळसर जर असेल तर समजू शकतो की शरीर क्रिया चांगल्या प्रकारे चालू. या रंगामध्ये कुठलाही बदल झाला किंवा पिवळटपणा वाढला किंवा लाल रंग आला तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की हे जनावरांचं आरोग्य हे बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे निरीक्षण एक आणि दुसरा म्हणजे उत्सर्जित होणारे पदार्थ याच्यावरती आपलं ऑब्झर्वेशन निरीक्षण

0: पदनामुळे कारण तिथे आपल्याला नियंत्रण ठेवता येतात. मुलाशी सांगितल्याप्रमाणे पोषणाचे घटक रक्तात आहेत का नाही हे आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखता येऊ शकतं. त्याच्यासाठी आपण रक्ताचे नमुने दर 6 महिन्याला प्रयोगशाळेसाठी पाठवू शकतो. अशा प्रयोगशाळा मात्र विभागीय पातळीवरच असतात, म्हणजे त्या ग्राम पातळीवर मिळणार नाही. पण शेण, रक्त आणि दगडी हे आपल्याला ग्राम पातळीवर सुद्धा तपासून मिळू शकेल. आपण जो चारा उत्पादन करतो ही जमीन त्यामध्ये पूर्ण प्रमाणात सकस आहे का नाही, सकसता आहे का नाही, आणि चारा पिकामध्ये योग्य प्रमाणात क्षार आहेत का नाही, याचंही आपल्याला परीक्षण, म्हणजे माती परीक्षण ज्याला आपण म्हणतो, आणि चारा पिकांचं प्रतीचं परीक्षण आपल्याला करता येऊ शकतं. पण अशा प्रकारे जर आपण एकूणच आरोग्यावरती कंट्रोल ठेवला किंवा नियंत्रण ठेवलं तर नक्कीच आपण दिला जाणारा आहार हा कारणी लागतोय आणि त्यातून आहार चांगला, आरोग्य चांगलं आहे याची आपल्याला खात्री पडू शकते.
1: निश्चितच डॉक्टर, पशुधनाच्या बाबतीत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एखादा काळ असा येत असेल की त्यावेळेस त्याची प्रकृती नाजूक होते, किंवा मग असा कुठला काळ आहे की जो अतिशय महत्वाचा आहे प्रकृतीच्या दृष्टिकोनातून?
0: शरीराची झीज होणारा काळ हा निश्चितच महत्वाचा, आणि जनावरांच्या शरीराची झीज फक्त एकाच वेळी होते म्हणायला हरकत नाही, ती प्रसूतीनंतर. शरीराची शरीर वजनामध्ये झीज, शरीरावरती असलेला ताण, आरोग्यावरती येणारा ताण, रोग जंतूंचा प्रसार होण्याचा संभाव्य परिस्थिती, असा एकूण जो काळ आहे प्रसूती नंतरचा, तर या 30 दिवसाच्या काळामध्ये जर आरोग्याची चांगली काळजी घेतली तर जास्त जनावरांचं आरोग्य टिकून ठेवता येत राहतं. कारण ज्या शरीर क्रिया ह्या मंद गतीनं चालू असतात किंवा नियमित होत नाहीत तेव्हा रोग जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो, एकूणच रोग प्रतिकारक शक्ती तेव्हा घटलेली असते, आणि अशा काळामध्ये रोग जंतू जर शरीरामध्ये आले तर भविष्यामध्ये ते रोग निर्माण करतात. म्हणून ज्या काळामध्ये रोग येण्याची शक्यता आहे किंवा ज्या काळामध्ये दुर्लक्ष होण्याची जास्त शक्यता आहे अशा ठिकाणी जर पशुपालकांनी काळजी घेतली तर मला असं वाटतं की नेहमीसाठी जनावरांचं आरोग्य जे आहे तर ते आपल्याला अबाधित ठेवता येत नाही. म्हणजे प्रसूतीनंतरचे 30 दिवस जर पशुपालक जागरूक असेल तर आपल्या पशुधनामध्ये कुठलाही आजार येणार नाही, या दृष्टीनं तो निश्चित प्रयत्न करतो.
2: रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना. तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव. दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टच.
3: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचलित मूजजेठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टच.
4: श्रोते हो नमस्कार, हरिओम. मी डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचालित मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव. आपण बघत होतो पतंजल योग दर्शन या ग्रंथामध्ये संप्रज्ञात समाधीचं वर्णन आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं. आता ही समाधी प्राप्त करण्यासाठी ठिकाण कसं असावं त्याचंही वर्णन आपण भगवद्गीतेच्या आधारे या ठिकाणी बघणार आहोत, आणि पुढे मग अन्य कुठली समाधी आहे त्याबद्दलचं विवेचन आजच्या या भागामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. संप्रज्ञात समाधीमध्ये वितर्क, विचार, सानंद आणि सास्मित या चार प्रकारच्या समाधी आपण बघितल्या होत्या. ही समाधी चालता बोलता प्राप्त न करता ती एका ठिकाणी बसून एकाग्रता चित्ताची साधल्या गेली पाहिजे असा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. मग समाधीचे ठिकाण व बसावयाचे आसन कसे असावे, तसेच समाधी सिद्ध करून घेण्यासाठी शरीराची स्थिती कशी असावी याविषयीचे उत्तम मार्गदर्शन भगवंतांनी गीतेत केलेले आहे.

कुशोत्तरम्। शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही व फार सखल नाही, असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा।

0: अकयन। शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे। आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे। सवितर्क समाधी सिद्ध होण्याकरिता म्हणजेच स्थूल आलंबनावर चित्त एकाग्र करण्याकरिता घ्यावयाचे आलंबन ही देवाची मूर्ती किंवा फोटो यासारखे अत्यंत सौम्य व सात्विक आलंबन असावे हे सांगणे नकोच। स्थूल आलंबनावर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर स्थूल आलंबनावरही स्थिर न राहणारे मन अभ्यासबळाने काही दिवसातच स्थिर करता येते। कारण मनाचे हे वैशिष्ट्य आहे की जी गोष्ट त्याला आवडते त्या गोष्टीकडेच ते सहज आकर्षिले जाते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यया मनाचे एक निके जे देखिलिया ठाया सोके, म्हणून अनुभवाची कौतुके दावीत जावे। मूर्तीसारख्या स्थूल आलंबनावर मन एकाग्र करीत असता मनात विचार असावा तो फक्त मूर्तीचाच, अन्य विचारांना मनात थारा दिला जाऊ नये। इतके करूनही जर मन मध्येच अन्य सांसारिक विचारांकडे आकर्षिले जात असेल तर त्याला पुन्हा पुन्हा भाव्य वस्तूवर आणून एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा। अशा प्रकारे स्थूल आलंबनावर चित्ताची एकाग्रता संपादन करण्याचा अभ्यास कित्येक महिने केल्यानंतर पुढे अशी एक स्थिती निर्माण होते की जेव्हा साधकाचे मन समोर असलेल्या भाव्य वस्तूवर आलंबनावर पूर्णपणे स्थिर होते। असे झाले म्हणजे मनात विचार येतात ते फक्त समोर असलेल्या आलंबनाचेच। अशा प्रकारे केवळ आलंबनाचेच विचार मनात स्थिर होऊ लागले म्हणजे निश्चित समजावे की सविचार समाधी सिद्ध होत आहे। सविचार समाधी सिद्ध झाली म्हणजे चित्तात अन्य दुसरा कोणताही विचार निर्माण होत नाहीच, पण सदा इंद्रियांद्वारा बाहेर धावणारे मन अंतर्मुख होऊन अंतःकरणात असलेल्या आनंदाच्या झऱ्याचा अनुभव येऊ लागतो। आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे या बालकवींच्या काव्यपंक्तीनुसारच साधकाचे चित्त केवळ आनंदाने पूर्णपणे भरून जाते। त्याला वाटू लागते, मी तर बस केवळ आनंदरूपच आहे, मी आनंदरूप आहे। या सानंद समाधीत सुप्रतिष्ठित झालेला साधक आनंदाच्याही पलीकडे असलेल्या अस्मितेवर चित्ताची एकाग्रता साध्य करण्याचा प्रयत्न करू लागला म्हणजे मी आहे ही अस्मिता ज्या समाधीचे आलंबन असते ती सास्मित समाधी। सिद्ध व्हायला फारसा वेळ लागत नाही। अस्मितेचे आलंबन शिल्लक राहिल्यामुळे ही समाधी सुद्धा संप्रज्ञात समाधीच असते। संप्रज्ञात समाधीत साधकाची प्रज्ञा जागृत राहते आणि म्हणूनच या समाधीत स्थित झालेले योगी मोठमोठे शोध लावू शकतात। झाडावरून फळ खाली पडताना आपण नेहमीच पाहतो, पण त्यावरून आपल्या सामान्य बुद्धीला त्या कृतीचा खरा अर्थ समजू शकत नाही। संप्रज्ञात समाधीत स्थित झालेला पुरुष त्या कृतीचा खरा अर्थ जाणून घेऊ शकतो आणि म्हणूनच झाडावरून जमिनीवर पडलेले सफरचंद पाहून न्यूटनला पृथ्वीच्या अंगी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे हा शोध लावता आला। शेगडीवर असलेल्या चहाच्या केटलीचे झाकण उडत असलेले पाहून जेम्स वॅटला पाण्याच्या वाफेच्या अंगी शक्ती आहे हे तत्व सापडले तेव्हा तो नक्कीच संप्रज्ञात समाधीत स्थित असला पाहिजे। जिथे प्रज्ञाही संपते तिथे सिद्ध होणारी समाधी मात्र संप्रज्ञात समाधी नसते, ती असते असंप्रज्ञात समाधी। ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे असे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी असंप्रज्ञात समाधीचेच वर्णन केले आहे. संप्रज्ञात समाधीत भौतिक वस्तूचे सम्यक ज्ञान होते, तर असंप्रज्ञात समाधीत आत्मा परमात्म्याचा अंश आहे याची अनुभूती येते. सानंद संप्रज्ञात समाधीत असताना प्राप्त होणाऱ्या आत्यंतिक सुखाचे वर्णन करताना भगवंत गीतेत म्हणतात, इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. परमात्मप्राप्तीरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही आणि परमात्मप्राप्तीरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, तसेच ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. आता अंतिम योगाचे म्हणजेच ज्याद्वारा द्रष्टा स्वस्वरूपात अवस्थित होतो त्याचे आणि जो या शास्त्राचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे त्या असंप्रज्ञात समाधीचे स्वरूप सांगताना पुढील सूत्रात पतंजली मुनी म्हणतात, विराम प्रत्ययाभ्यास पूर्व संस्कार शेषोन्य. विराम प्रत्ययाचा अभ्यास ज्याची पूर्व अवस्था आहे आणि ज्यात चित्ताचे स्वरूप संस्कार मात्र शेष राहते तो दुसरा योग आहे, यालाच असंप्रज्ञात समाधी असे म्हणतात. असंप्रज्ञात समाधी साध्य झाल्यानंतर चित्तात वृत्ती निर्माण होत नसल्यामुळे चित्ताचे कार्य संपल्यासारखे होते व त्याचा परिणाम म्हणून ते केवळ संस्कार मात्र राहते. साधकाला जेव्हा श्रेष्ठ अशा परवैराग्याची प्राप्ती होते तेव्हा त्याच्या चित्ताला अनित्य असे पदार्थ आणि भोग आकृष्ट करू शकत नाही. मनात भोगांचे आकर्षण न राहिल्यामुळे त्याच्या चित्तात उत्पन्न होणाऱ्या वृत्तीही हळूहळू कमी होत जातात आणि अंती अभ्यासात सातत्य ठेवले तर त्यांचा पूर्णपणे विरामही साधता येतो. चित्तातील सर्व वृत्तींचा निराश झाला म्हणजे चित्त कोणत्या अवस्थेत असते हे सांगताना मुनी म्हणतात, चित्त तेव्हा केवळ संस्कार मात्र स्थितीत असते. संप्रज्ञात समाधीची शेवटची पायरी जी सास्मित समाधी आहे तिच्यापर्यंत येता येता साधकाला सूक्ष्म सूक्ष्मतर होत जाणाऱ्या आलंबनांवर समाधी सिद्ध करून घेण्याची सवय झालेली असतेच. पुढे मी आहे या अस्मितेचाही विराम होतो. अस्मितेचा विराम झाला म्हणजे जी समाधी सिद्ध होते त्या समाधीला या सूत्रात अन्या असे म्हटलेले आहे. ही अन्य समाधी म्हणजेच असंप्रज्ञात समाधी होय. असंप्रज्ञात समाधी सिद्ध होण्यापूर्वी साधकाला अस्मितेच्या विरामाचा प्रत्यय यावा लागतो. असंप्रज्ञात समाधी सिद्ध झाली म्हणजे चित्तात उत्पन्न होणाऱ्या वृत्तीही पूर्णपणे थांबतात. वृत्तीत उत्पन्न होत नसल्यामुळे चित्ताचे कार्यही जवळजवळ संपुष्टातच येते. म्हणूनच या अवस्थेतील चित्त केवळ संस्कार मात्र राहते, यालाच पतंजली मुनी या सूत्रात संस्कार शेष असे नाव देतात. असंप्रज्ञात समाधीत प्रवेश केला म्हणजे अस्मितेसारख्या सूक्ष्म वृत्तीही विराम पावतात हे या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. श्रोते हो, आज आपण समाधी साध्य करण्यासाठी भगवद्गीतेमध्ये ध्यान कसे करावे, कोणत्या ठिकाणी करावे, ते ठिकाण कसे असावे, शरीराची आणि मनाची स्थिरता कुठे आणि कशी साधावी, त्याचबरोबर असंप्रज्ञात समाधी याविषयीचे वर्णन आपण बघितले. पुढील भागामध्ये आपण असंप्रज्ञात समाधी कोणत्या साधकाला लवकर साध्य प्राप्त करून घेता येते त्याबद्दलचे स्पष्टीकरण बघूयात. तोपर्यंत हरिओम.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचकस्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचलित मुजजेठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक RJ शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ RJ शुभांगी ओनली ऑन रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. Tune in anywhere. Radio Manbhavan 90.8 FM. Always heart-touching. इतिहास, आपल्या सातबाराचे जुने उतारे, जुने आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि मराठाकालीन पत्र व्यवहार हे सर्व आजही एका लिपीत बंदिस्त आहे. ती लिपी म्हणजे मोडी भाषा, मराठी लिपी मोडी. आपण सध्या मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरतो ती देवनागरी लिपी, पण सुमारे 700 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारभारात आणि लोकव्यवहारात मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरात असलेली मोडी लिपी आज कालबाह्य होत आहे. ही लिपी आपल्याला वाचता येते का? आपला हा 700 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आपण विसरत तर नाही आहोत ना? काळजी नको, हाच वारसा जपण्यासाठी मुजजेठा महाविद्यालय जळगाव येथील इतिहास विभाग आणि वारसा संवर्धन क्लब आणि GD बेंडाळे महिला महाविद्यालय संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे मोडी लिपी परिचय कार्यशाळा 9 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान दुपारी 11 ते 12:30 या वेळेत मानव विद्या शाखा इमारत H12 इथं होईल. आणि विशेष म्हणजे सर्वांसाठी ही कार्यशाळा पूर्णतः विनामूल्य आहे. चला तर मग आपल्या संस्कृतीची गुरुकिल्ली मिळवूया. आजच नोंदणी करा. मुजजेठा महाविद्यालय जळगाव, वारसा जपा, इतिहास शिका.